सुप्रभात श्रोते हो, FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ, शके 1948, 9 जून 2026. आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी रेणुका

7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ, शके 1948, 9 जून 2026. आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी रेणुका सुतवणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारणाला आरंभ करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग प्रभात आपण ऐकला. FM 101.7 MHz आकाशवाणीचाही छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कार्यक्रमात संघर्ष याविषयी डॉक्टर निवेदिता सराफ यांचे विचार.
1: संघर्षाच्या वाटेवर चालताना घाबरायचं नसतं, कारण अंधार असल्याशिवाय सूर्य उगवत नाही. अडचणी तर सगळ्यांच्याच वाट्याला येतात, मात्र जे लढतात तेच जिंकतात. मंडळी, संघर्ष म्हणजे ध्येयप्राप्तीच्या वाटेवर किंवा दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्या आणि आव्हानांचा सामना करण्याचा केलेला प्रयत्न. पहा, सागरामध्ये वाळूचा एक बारीकसा कण शिंपल्यात जातो. तो त्या शिंपल्याला सतत टोचून असह्य वेदना देत असतो, पण शिंपला शांतपणे त्या वाळूच्या कणावर थर चढवून त्या क्षुल्लक वाळूच्या कणाचा मौल्यवान मोती बनवतो. माणसाच्या जीवनातही कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी माणसाने त्या स्थितीचा, प्रतिकूलतेचा सामना अत्यंत शांतपणाने करावा. त्या परिस्थितीवर स्वतःच्या उत्तम कर्तृत्वाचा दाट थर चढवावा आणि आपलं व्यक्तिमत्व मोत्यासारखं मौल्यवान बनवावं. संघर्षच खऱ्या अर्थाने माणसाला घडवतो, शिकवतो, जबाबदार बनवतो. संघर्षाशिवाय प्रगती नाही. मोठमोठ्या व्यक्तींची चरित्र पाहिली की लक्षात येतं की त्यांनी जीवनात वेगवेगळ्या स्तरांवर अनेक संघर्ष झेलले आहेत, अनेक संकटांना समर्थपणाने परतवून लावलं आहे. म्हणतात ना, छन्नीचे घाव घातल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही. भारताच्या इतिहासात स्वातंत्र्याचा संघर्षही हेच सांगतो की संघर्ष हे परिवर्तनाचं एक प्रमुख आणि प्रभावी साधन आहे. स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेला लढा, देशाच्या सीमांचं रक्षण करणारे जवान, अनर्थकारी रूढी परंपरा चालीरीतींना आपल्या ठाम विचारांनी बदलण्यासाठी समर्पित आयुष्य वेचणारे समाजसुधारक, या सगळ्यांच्याच संघर्षामुळे भारतात पारतंत्र्याचं स्वातंत्र्यामध्ये लक्षणीय परिवर्तन झालेलं आपण अनुभवलंच आहे. संघर्ष हा आपण घेतलेल्या निर्णयाचा फार जवळचा मित्र असतो, कारण घेतलेला निर्णय या संघर्षामुळेच यशापर्यंत पोहोचवतो. कारण ध्येय प्राप्त करण्यासाठी संघर्ष काळात केलेले कष्ट, त्याग, केलेला अडचणींचा सामना, या सगळ्या गोष्टी यश मिळाल्यावर मागे पडतात आणि योग्य निर्णय घेऊन केलेल्या संघर्षानंतर मिळालेलं यश हे परमानंददायक असतं. म्हणून मंडळी, आयुष्यात येणारा संघर्ष टाळू नये, त्याला धैर्याने, संयमाने सामोरं जावं. आयुष्यभर अशीच संघर्षाची वाट चोखाळणारा एक तरुण क्रांतिकारक म्हणजे बिरसा मुंडा. 9 जून हा दिवस बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी. या आदिवासी तरुणांनी सगळ्या आदिवासी जनजातींना जमीनदार आणि सावकारांच्या शोषणातून, इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्याचा, त्यांना एकत्र आणण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्यांनी उघड संघर्ष करायला सुरुवात केली. आदिवासी तरुणांना जल, जमीन, जंगल यावर असणारा आपला अधिकार राखण्यासाठी एकत्र केलं, मोठी चळवळ उभी केली. बिरसाच्या नेतृत्वाखाली झारखंडमधल्या छोटा नागपूर इथं अनेक लढायांमध्ये इंग्रजांचा पराभव करून आदिवासींनी जल, जमीन, जंगलवर पुन्हा ताबा मिळवला. अवघा 25 वर्षांचा हा तरुण मात्र कुशल संघटन कौशल्य, कुशाग्र बुद्धी यामुळं नियोजनबद्ध लढा देत, अतुलनीय पराक्रम गाजवत शेवटपर्यंत संघर्ष करत राहिला. मंडळी, चंदनाचा सुगंध दरवळायचा तर त्या खोडाला सहाणेवर घासावं लागतं. तसंच माणसाचं आयुष्य आहे. जीवनात प्रत्येकाला संघर्ष अटळ आहे. कधी तो मानसिक, कधी भावनिक, कधी शारीरिक संघर्ष आहेच. म्हणूनच संघर्षाच्या दगडावर कर्तृत्व उगाळूनच माणसाच्या कर्तृत्वाचा सुगंध पसरतो. संघर्षाशी मैत्री करूनच पुढे जाता आलं पाहिजे. जगामध्ये सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी, घाव बसल घावावरी, सोसायाला झुंजायाला अंगी बळ येण्याची प्रक्रिया म्हणजेच संघर्ष.
0: अमृतधारा कार्यक्रमात संघर्ष याविषयी डॉक्टर निवेदिता सराफ यांचे विचार आपण ऐकले आहेत. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, जो निर्गुण निराकार असूनही सर्वव्यापी आहे अशा परमेश्वराचं स्मरण करून त्याच्यातलं पावित्र्य, निर्मळता आणि सत्यता आपल्या विचारात आणि कृतीत येवो या प्रार्थनेसह सुरुवात करूया स्वरांजली कार्यक्रमाला.

0: लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: कमी वेळा जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली दामोदर शिरवळे यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. श्रोत्या, स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

राम गडकरी यांनी संगीतबद्ध केलेली हृदय चक्रधर यांची रचना आपण ऐकली. स्वर अनिल खोब्रागडे यांचा होता. श्रोत्या स्वरांजली कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेली माया शर्मा यांची हिंदी भक्ती रचना.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण कोरडवाहू शेतीसाठी तातडीचे उपाय कोणते करावेत या विषयावर माहिती घेणार आहोत. आपण आतापर्यंत कोरडवाहू शेतीमध्ये किंवा अल्निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी या दृष्टीनं आपण पाहिलं की मुख्य करून त्या ठिकाणी मशागतीची सर्व कामे, मृदू जलसंधारणाची सर्व कामे, याशिवाय रुंद वरंभासरी पद्धतीवर लागवड, आंतरपीक पद्धतींची लागवड, त्याशिवाय कमी कालावधीचे वाण, या सर्व बाबी आपण त्या ठिकाणी बघितल्या. याशिवाय आपण बीज प्रक्रिया आणि त्यासोबतच संरक्षित सिंचन आणि शेततळ्यांचा वापर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. परंतु आता आपण पुढचा काही गोष्टींचं सुद्धा नियोजन केलं पाहिजे की कोरडवाहू शेतीमध्ये समजा पुढील कालावधीमध्ये पिकांची पेरणी झाली आणि पीक वाढीच्या अवस्थेत असताना जर पुढे पावसाचे दीर्घकालीन खंड आले तर आपल्याला ऐनवेळचे काय उपाय केले पाहिजे याचं पण नियोजन आपल्याकडे असणं गरजेचं आहे की अशा वेळेला पावसाचे जर खंड आले तर ऐनवेळी किंवा तातडीचे उपाय म्हणून आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे पीक आहे ते काही कालावधीसाठी आपण निश्चितपणानं वाचवू शकतो आणि त्याची वाढ आपण त्या ठिकाणी पुढे चांगल्या पद्धतीनं करून आपल्या उत्पादनात कमीत कमी घट कशी येईल ते पाहू शकतो. आता यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की पावसाचा खंड जर आला तर आपण त्या ठिकाणी एक हलक्या कोळपण्या केल्या पाहिजेत. सर्वसाधारण 20 ते 22 दिवसाच्या नंतर आपण कोळपणी कोणत्याही पिकामध्ये करू शकतो. हलक्या कोळपण्या करून जमिनीला जर भेगा पडल्या असतील तर ह्या भेगा बुजवणे आणि पिकांना मातीची भर लावणे या गोष्टी आपण त्या ठिकाणी निश्चितपणानं करू शकतो. यानंतर आपण दुसरी एक गोष्ट अशी करू शकतो की सोयाबीन, मूग, उडीद यासारख्या पिकांमध्ये आपण दर 4 ओळीनंतर पीक 25 ते 30 दिवसाचं झाल्यानंतर म्हणजे पहिली खुरपणी किंवा कोळपणी झाल्यानंतर आपण सऱ्या काढल्या पाहिजेत, ज्याला आपण जलसंधारण सरी म्हणतो. ही बळीराम नांगराच्या साह्यानं काढू शकतो. या सरीमध्ये जे काही पावसाचं पाणी पडेल ते मुरतं किंवा अधिक पाऊस झाला तर सुरक्षितपणे सरीवाटे शेताबाहेर काढून देता येतं. यानंतर आपण आच्छादनाचा उपयोग करू शकतो. गुरीपुष्प किंवा सुबाबुल सारखा पाला आपण 3 ते 5 टन पिकाच्या 2 ओळीमध्ये टाकू शकतो. याशिवाय सोयाबीन, भात, गहू या पिकांचे अवशेष किंवा काड वाळलेले जे असतं ते आपण 3 ते 5 टन प्रति हेक्टरी 2 पिकाच्या ओळीत टाकू शकतो, जेणेकरून जमिनीतील ओलापट टिकून त्या ठिकाणी ठेवता येईल. याशिवाय आपण त्वरित तण व्यवस्थापन करणं गरजेचे, कारण की तण जे वाढतं ते जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्य खेचून घेतं आणि पिकांना स्पर्धा करतं. म्हणून आपण त्वरित खुरपणीद्वारे किंवा तणनाशकांच्या वापराजवळ जमिनीत ओला असेल तर आपण तण व्यवस्थापन करावं. यामध्ये खुरपणी, कोळपणी याचाही आपण त्या ठिकाणी अवलंब करू शकतो. याशिवाय त्वरित कीड व रोगांचं व्यवस्थापन करणे, जेणेकरून आपल्याला पिकाचं संख्या आहे ती चांगली आपल्याला ठेवण्यामध्ये हेक्टरी रोपांची संख्या चांगली ठेवता येईल आणि उत्पादनात होणारी घट काढते. याशिवाय आपण फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. उदाहरणार्थ 19:19 50 ग्राम ते 100 ग्राम पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतो. याशिवाय आपण 13:045 पाण्याचा तण सहन करण्यासाठी पोटॅशियम अन्नद्रव्याची फवारणी करणं गरजेचं आहे. 13:045 100 ग्राम 30 दिवसापर्यंतच्या पिकाला आणि 200 ग्राम 60 दिवसाच्या पुढे आपण पिकांना प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतो. किंवा हे शक्य नाही झालं तर साध्या पाण्याची फवारणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. तर या पद्धतीचे आपण जर तातडीचे उपाय जर केले तर निश्चितपणानं आपण पावसाच्या खंड काळामध्ये आपले पिकंही जी आहेत ती वाचवू शकतो. धन्यवाद.

कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. यामध्ये ब्लिफेरोल प्लास्टी म्हणजेच डोळ्यांच्या पापण्यांची शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर राम चिलगर यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत, भाग दुसरा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एल्द्रियो क्लिनिक.
2: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण

0: ब्लेफेरोप्लास्टी या कॉस्मेटिक सर्जरीच्या नवीन विषयावर बोलणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आज आहेत प्रसिद्ध कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर राम चिलगर सर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, ब्लेफेरोप्लास्टी ही शस्त्रक्रिया आपण डोळ्यांची करतो, मग तिथे जखम पण होत, त्या जखमेचा डाग राहतो का?
1: ही शस्त्रक्रिया करताना आपण त्वचेचा जो काही फोल्ड असलेला भाग आहे, म्हणजे वरच्या आयलिड मध्ये पापणीच्या वरच्या बाजूला एक फोल्ड दिसतो स्किनचा आपल्याला,
0: हा हा,
1: तर त्या फोल्ड मध्येच आपण इन्सिजन किंवा कट घेत असतो.
0: अच्छा.
1: आणि लोअर आयलिड मध्ये जेव्हा आपण खालच्या पापणीला आपण ही शस्त्रक्रिया करतो, त्यावेळेस आपल्या जिथे पापणीचे केस आहेत त्याच्या जस्ट 1-2 मिलीमीटर खाली इन्सिजन घेतो, म्हणजे कट घेतो, आणि त्या ठिकाणून आपण ही एक्स्ट्रा जी काही किंवा जास्तीची जी काही सेल त्वचा आहे ती काढतो, आणि त्यानंतर चरबीचे जे काही वाढलेली चरबी आहे तर ती चरबी आपण त्या ठिकाणाहून काढतो, आणि त्यानंतर तिथे फाईन सुचरिंग केलं जातं, ज्याला मायक्रो सुचरिंग म्हणतो, जे की प्लास्टिक सर्जरीमध्ये आमचा तो ट्रेनिंगचा भाग असल्यामुळे ते आमच्यासाठी अतिशय इझिली केलं जातं. आणि त्यामुळे येणारे स्कार जे आहेत ते वरच्या पापणीचा स्कार हा फोल्डमध्ये असल्यामुळे तो अजिबात दिसत नाही नंतर, म्हणजे साधारणपणे एखाद्या महिन्यानंतर तो ओळखू पण येत नाही बिलकुल. आणि खालच्या पापणीचाही स्कार असतो तोही अतिशय सुंदर पद्धतीने दुरुस्त होतो, जो की आपल्या सहजासहजी लक्षात पण येत नाही.
0: म्हणजे रिकव्हरी किती दिवसांची असते नेमकी?
1: शस्त्रक्रिया करण्यासाठी आपल्याला साधारणपणे 2 तास लागतात, दोन्ही जर पापण्यांची करायची असेल तर.
0: अच्छा.
1: ज्याला आपण अप्पर आणि लोअर ब्लेफेरोप्लास्टी म्हणतो. आणि रुग्णांना जो काही नंतरचा जो काही रिकव्हरीचा काळ आहे तो साधारणपणे शस्त्रक्रियेनंतरच्या सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये त्यांना थोडीफार सूज असते, 48 तासानंतर सूज कमी व्हायला लागते, साधारणपणे 3-4 दिवशी सूज बऱ्यापैकी 80-90% कमी होते, आणि मग आम्ही त्यांना 5-6 दिवसांपासून त्यांना त्यांचं ऑफिस वर्क किंवा त्यांचं जे काही थोडंसं आउटडोअर वर्क असेल त्यासाठी आम्ही त्यांना परमिशन देतो. तोपर्यंत आम्ही शक्यतो त्यांना सांगतो की तुम्ही तुमचा चष्मा वापरा, डायरेक्ट सनलाईट पासून तुम्हाला स्वतःला थोडंसं टाळा डायरेक्ट सनलाईट मध्ये जाण्यापासून, आणि त्यांची रुटीन कामही साधारणपणे 4-5 दिवसापासून चालू केले तरी चालतात, तरी तोपर्यंत जवळपास सर्व सूजही कमी होते आणि रुग्ण पूर्ववत आपल्या कामामध्ये जॉईन होऊ शकतात.
0: डॉक्टर, या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण कामावर कधी जात, म्हणजे तुम्ही परमिशन त्यांना केव्हा देता पूर्ण काम करण्याची?
1: तर या रुग्णांना आपण 5-6 दिवशी त्यांच्या ऑफिस वर्कला जाण्याची परमिशन देतो, 5-6 दिवशी, कारण तोपर्यंत सूज पूर्णपणे गेलेली असते. त्याचबरोबर काही रुग्णांमध्ये थोडेसे रक्त साकळल्यासारखे झाले असतं, म्हणजे थोडस काळपट पण आलेला असतो, तर तोही तोपर्यंत निघून जातो, आणि मग 5-6 दिवसानंतर त्यांना त्यांच्या दररोजच्या डे टू डे लाईफ मध्ये वर्किंग मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, तर तेव्हा आम्ही त्यांना परमिशन देतो.
0: ही शस्त्रक्रिया सुरक्षित आहे डोळ्यांची असल्यामुळे?
1: शस्त्रक्रिया सुरक्षित आहे, परंतु त्याबरोबर आपण काही प्रिकॉशन्स किंवा काही काळजी घेणे आवश्यक आहे. जसं की आपण ही शस्त्रक्रिया करताना योग्य क्लिनिकची निवड करणे, म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण करतो तर त्या हॉस्पिटल व्यवस्थित असलं पाहिजे. त्याचबरोबर जो काही सर्जन आहे तर तो करणारा प्लास्टिक सर्जन जर असेल तर ते खूप महत्वाचं आहे, त्यांचा एक्सपिरियन्स बघितला पाहिजे आपण, त्याचबरोबर त्यांच्या अगोदरच्या पेशंटचा अनुभव, त्याचबरोबर त्यांच्याशी जर बोलण्याचा तुम्हाला जर काही जी सोय झाली अगोदरच्या पेशंट बरोबर तेही खूप महत्वाचं आहे, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो, आणि त्यानंतर तुम्ही योग्य डॉक्टर, योग्य हॉस्पिटल आणि त्यांनी दिलेला योग्य सल्ला, आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफ रिकव्हरीसाठी जे काही त्यांचे सल्ले आहेत ते व्यवस्थित पाळले, तर मग ही शस्त्रक्रिया नक्कीच सुरक्षित आहे.
0: डॉक्टर, या शस्त्रक्रियेचा परिणाम, म्हणजे ज्याला आपण बदल म्हणतो, हा किती काळ टिकणारा असतो?
1: हा जो बदल आहे कॉस्मेटिक सर्जरीचा ब्लेफेरोप्लास्टीचा, तर हा साधारणपणे 8-10 वर्षांपर्यंत सहजगत्या टिकतो. त्याचबरोबर जे रुग्ण आपल्या जीवनशैलीमध्ये अतिशय चांगले बदल केलेले असतात, ज्यांनी ज्यामुळे त्यांचं तसंच वय खूप वार्धक्याचे साइन्स खूप लवकर दिसत नाहीत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला मेंटेन करत असतात, त्यांच्यामध्ये हा बदल 10-15 वर्षापर्यंत दिसून येतो. हा बदल दिसणं म्हणजेच काय, तर जेव्हा आपण शस्त्रक्रिया करतो त्यावेळेस नक्कीच शस्त्रक्रिया केल्यानंतर डोळ्यांच्या अवतीभोवतीची सैल त्वचा, नंतर फॅटचे बल्जिंग हे सर्व कमी झाल्यामुळं शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांचं वय हे 5-10 वर्षांनंतर कमी दिसतं, आणि ते तसंच त्यांना पुढे 8-10 वर्षापर्यंत तोच फ्रेश लुक मिळतो, तेच त्यांना तारुण्यामध्ये जसं त्यांचे डोळे दिसायचे त्या पद्धतीने डोळे दिसतात, आणि डोळे चांगले सुंदर दिसायला लागल्यामुळे, डोळ्याच्या अवतीभोवतीची त्वचा सुंदर दिसायला लागल्यामुळे ओव्हरऑल चेहऱ्यालाही फरक पडतो, चेहराही सुंदर दिसायला लागतो, व त्यामुळे ते जे त्यांचं लुक आहे ते त्यांना 8-10 वर्ष कमीत कमी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला मेंटेन केलं तर 10-15 वर्षापर्यंत याचे बदल टिकून राहतात.
0: अच्छा. श्रोते हो, आज आपण नवीन विषय ब्लेफेरोप्लास्टी या कॉस्मेटिक सर्जरी विषयी अतिशय उपयुक्त माहिती डॉक्टर राम चिलगर सरांनी आपल्याला दिली आहे. याच विषयावर आपण पुढच्या भागातही सरांशी बोलणार आहोत. धन्यवाद डॉक्टर.
1: धन्यवाद.
2: एल्द्रियो क्लिनिक कॉस्मेटिक सर्जरीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल. सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी, लेझर कॉस्मेटिक आणि मेडिकल कॉस्मेटिक्स, हेअर ट्रान्सप्लांट, तसेच चरबी कमी करणे, स्तनाच्या कॉस्मेटिक सर्जरी, वय कमी दिसण्यासाठी तसेच सौंदर्य वृद्धीसाठी आजच संपर्क करा एल्द्रियो क्लिनिक. कॉल

0: 77 33 94 44 एलरिओ क्लिनिक
1: प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आपण ऐकला. आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र हे आता परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. परिसर श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे, तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल?
2: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
1: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
2: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसं की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चालल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे UNSDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
1: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिलीत, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहेत. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:10.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.

डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: माहेरची माणसं या चित्रपटातलं अनुराधा पडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: कैकई या नाटकातील आशालता वाबगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: मानिनी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं बहिणाबाई यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: डॉक्टर परीक्षित वेगळे गीतांजली हा सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता

0: द्या नाहीतर उपवास असू द्या. कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राणा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484572. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 233 0724.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85 9637 35 4985.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती. गेल्या 12 वर्षात गरीब आणि वंचितांचं कल्याण हाच सरकारी धोरणांचा केंद्रबिंदू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिवच्या हिंदवी चौरेला सुवर्णपदक. आणि राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ

0: महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या एकूण 131 पैकी पहिल्या टप्प्यात 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. काल झालेल्या यासंदर्भातल्या बैठकीत त्यांनी महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देश दिले. राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत. महानगरांमधलं वाढतं शहरीकरण लक्षात घेऊन नागरिकांच्या सुलभ दळणवळणासाठी या पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. परदेशातल्या 14 शहरांसह देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधण्याचं आवाहन राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं केलं आहे. सीबीएसईनं 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू केलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 12 जूनला होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र कालपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahaehssiboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. गर्भवतींना मोफत आणि उत्तम गुणवत्तेच्या प्रसूतीपूर्व विविध नौसेवा उपलब्ध करून देणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं आजपासून देशभरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्तानं 75 रुपयांचं एक स्मारक नाणं आणि टपाल तिकीटही जारी केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली. या काळात देशानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला असून या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या काळात कृषी आणि सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यात आले. त्यामुळे कृषी तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मोठे आणि ऐतिहासिक बदल दिसून आले. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे सदस्य मकरंद कोरडे यांनी आकाशवाणीशी बोलताना या बदलांचा आढावा घेतला. ते म्हणाले,
1: गेल्या काही वर्षात कृषी क्षेत्रात अनेक योजना सुरू करण्यात आल्या. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेती खर्चासाठी काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना राबविण्यात आली. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट किंवा इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
0: इंडिया आघाडीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला विविध 25 पक्षांचे नेते उपस्थित होते. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं असून पुढची बैठक हैदराबादला होणार असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीला काल 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं. सुमारे 2 दशकांनंतर आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आकाशवाणीच्या कार्यविस्ताराचा हा संक्षिप्त आढावा.
2: देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली ही संस्था 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून देशभरातल्या 591 केंद्रांवरून आपले कार्यक्रम प्रसारित करते. आकाशवाणीचा बाह्यसेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणीचा वृत्त

0: अर्थात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करत देशातल्या सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांच्या प्रसारणासाठी सदैव कार्यरत आहे.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन सैनिकांना गौरवण्यात आलं. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित झाला आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिवच्या हिंदवी चौरे हिनं फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी ती धाराशिव जिल्ह्यातली दुसरी योगपटू आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानला 1 डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. भारतानं आपला पहिला डाव 8 बाद 564 धावांवर घोषित केला होता. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर संपुष्टात आल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. अफगाणिस्तानचा दुसरा डावही 112 धावांवर आटोपला. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना बाद केलं. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सुमारे 22,000 हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर 2,44,00,000 वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ग्रीन महाराष्ट्र मिशन अंतर्गत आगामी 10 वर्षात हे अभियान राबवण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं निश्चित केलं आहे. विविध विभागांच्या समन्वयातून हे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले. लातूर शहरात अॅबेट मोहिमेची पहिली फेरी कालपासून सुरू झाली. 20 जूनपर्यंत ही फेरी चालणार असून शहरातील जवळजवळ 77,597 घरांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत घरभेटीस येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. जालना इथं MD अर्थात मेफेड्रोन ड्रग्सची विक्री करण्यासाठी आलेल्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. अफरोज जाफर शेख असं त्याचं नाव असून तो छत्रपती संभाजीनगर इथला रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अंमली पदार्थासह कार, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं स्थानिक भाजी मंडई परिसरात नागरिकांना कापडी पिशव्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा स्वीकार करावा असं आवाहन पक्षाच्या वतीनं यावेळी करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात सर्वाधिक 37 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडला असून आगामी काही दिवसात जिल्ह्यात मान्सूनची सक्रियता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यात काल 8 तालुक्यात मिळून सरासरी 66.4% पावसाची नोंद झाली. सर्वाधिक जवळजवळ 122 मिलीमीटर पाऊस कळंब तालुक्यात झाला. या तालुक्यातल्या 3 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जालना शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात काल पाऊस झाला. राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच वेगानं होत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मोसमी पावसानं प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली. आज बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 21 जून रोजी होणाऱ्या NEET UG 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, या रूपरेषेनंतर लगेचच 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम

दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम, 8:40, 9:10 आणि दुपारी 2 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, 10:05 गीतगुंजन, 10:30 संस्कृत कार्यक्रम, यामध्ये संस्कृत सरिता या सदरात जीवनोपयोगी योगाभ्यास याविषयी अर्चना देवगिरीकर यांचं भाषण, 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते, दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर यांचं, तसंच लोणची मुरंबे पाककृती याविषयी लाईव्ह डायल इन कार्यक्रम, 1:05 गीतबहार, 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र आणि 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते सायंकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात कौस्तुभ गोसावी याचं काव्यवाचन, 6:30 अमृत कलश कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता अनिता टाकाडे यांची मुलाखत आणि 7:15 वृत्तविशेष हे तीनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतीशिवार हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित करू. श्रोतेहो रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन, 10:00 नादब्रह्म कार्यक्रमात गुलाम नयाज खान यांचं गायन राग यमन आणि 10:30 कर्माची झाली दशा हे के डी जुवेकर लिखित नवनाट्य हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मनानं. सूर्योदय होणारच आहे, करूया प्रतीक्षा थोडी.
1: संधी मिळाली फक्त एकदा, वाढूया जीवनातील गोडी.
0: आपल्याला जगायचं आहे गोड गोजिऱ्या बाळासाठी,
1: आई वडील पत्नी भाऊ आणि कुटुंबातल्या सर्वांसाठी.
0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मनानं.

FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बरं, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीने केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बरं,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
1: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये. तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
0: डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही.
0: बरं,
1: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
0: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग तर करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
0: अच्छा, बरं. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला पांढरा पडला तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा 2 व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
0: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या

0: काय आहे?
1: सध्यास्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल ची चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
0: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
1: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपले जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांनी जर त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
0: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिरं अशी राबवली जातात का?
1: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली, किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे, असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
0: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आलंय का?
1: हो, बऱ्याचदा अशी शिबिरं आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
0: नेत्रपिढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
1: नेत्रपिढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
0: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते, तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
1: होय, तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो, किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळं आहेत नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल, परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
0: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
1: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते, तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील,
0: काही काही बरेचदा कुटुंबाचाही विरोध असतो,
1: तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात, असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर

0: ते बऱ्यापैकी तयार होतं.
1: डॉक्टर, दृष्टिदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
0: नाही, नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
1: श्रोतेहो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टिदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास श्रोते हो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. वनिता मंडळ.

101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात कवी कुसुमाग्रज यांची गीतरचना, संगीतकार श्रीधर फडके.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलो च्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: एक लाजरा साजरा मुखडा चंद.

उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं.

0: श्रोते हो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षाची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही

0: अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बालहक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बालहक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

आशा भोसले यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते हो, इंद्रधनु कार्यक्रमात शेवटी ऐकूया मानिनी या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं बहिणाबाई यांचं गीत, संगीतकार वसंत पवार. श्रोते हो, इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात प्रवीण दवणी यांची गीतरचना, संगीतकार अनिल मोहिले, चित्रपट जीवलगा.

श्रोतेहो, इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तसंच 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता, संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध 9 सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा, आरोग्य मंदिर, जनऔषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आला. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नीतीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंग, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे. ही परिषद 13 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरू होत आहे. अन्न सुरक्षा, शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनानमधील हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे.
पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1,00,000 अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड

इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बेस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणचा काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

0: लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं बेताब या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर.डी. बर्मन यांचं.
1: श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.

आशा भोसले यांनी गायलेलं इजाजत या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत जुदाई. या चित्रपटासाठी हे गीत गायले किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी.

गूंज उठी शहनाई या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं.

0: श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव, संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: श्रोते हो, सुरुवातीच्या काळात वसंत देसाई यांना प्रभात फिल्म कंपनीत गोविंदराव टेंबे यांचे सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिथेच त्यांची भेट व्ही शांताराम यांच्याबरोबर झाली. नंतर वसंत देसाई यांनी व्ही शांताराम यांच्या 2 आंखे 12 हात या चित्रपटाला संगीत दिलं, जे त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे.

वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं पंडित भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. दो आखे बारा हात या चित्रपटासाठी हे गीत गायलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. श्रोतेहो, वसंत देसाई यांच्या अनेक गीतांवर शास्त्रीय रागधारीचा प्रभाव आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर गुड्डी चित्रपटातलं बोले रे पपिहरा ही शास्त्रोक्त चीज, पण तिच्यावर योग्य ते प्रयोग करून वसंत देसाई यांनी त्याला हलकं फुलकं गीत बनवलं. संगीतकार म्हणून त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारं हे गुड्डी चित्रपटातलं गीत.

वाणी जयराम यांनी गायलेलं गुड्डी चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोतो, हिंदी मराठी मिळून 65 चित्रपटांना वसंत देसाई यांनी संगीत दिलं. या संगीतात रागदारीबरोबरच महाराष्ट्राच्या लोकगीतांचाही आविष्कार त्यांनी घडवला. दुधात पाणी मिसळून जावं तसं त्यांचं संगीत चित्रवस्तूत सहजपणे मिसळून जाई, त्यामुळेच त्यांनी आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं होतं.

वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं झनक झनक पायल बाजे या चित्रपटातलं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांची गीतरचना, संगीतकार वसंत देसाई आणि चित्रपट आशीर्वाद.

आशीर्वाद या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोतेहो, याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण संगीतकार वसंत देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी चित्रपटगीतं ऐकली. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 9:35 आणि उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991, 1800-267-1991, 1800-267-1991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आत्ता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात. मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आत्ताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आत्ता जरा अवघड वाटतंय मला. कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991, 1800-267-1991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आत्ताच आपण ऐकलात. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 10:05 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हा खेळ सावल्यांचा. या चित्रपटासाठी आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं सुधीर मोगे यांचं गीत, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, गीत गुंजन कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि परेश पेवेकर यांनी गायलेलं देवता या चित्रपटातलं शरद निफाडकर यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

रंगतसंगत या चित्रपटातलं विनय मांडके, रवींद्र साठे, अरुण इंगळे आणि सुदेश भोसले यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोत्यो, गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. कार्यक्रमात शेवटी ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं. राणी वर्मा, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पोडवाल आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार अनिल अरुण

0: श्रोते हो, गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 10:25 झाली आहेत.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
2: मग बरोबर आहे ना, तेवढं जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
3: ए दादूड्या, लहान आहे मी, बालकामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
2: हो का?
3: 1098 वर फोन करून सांगेन.
4: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाले नाहीयेस तू.
5: अरे हे काय चाललंय?
6: आमचं हे असंच चालतं, कारण हे आहे हलकं फुलकं.
7: हलकं फुलकं?
6: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.

0: समाजात अनेक अंध व्यक्ती आहेत,
1: पण आपण त्यांना बघतो की बघूनही न बघितल्यासारखे करतो?
0: त्यांना बघा
1: आणि त्यांनाही बघू द्या.
0: त्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करूया.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते होत 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत संस्कृत कार्यक्रम. यामध्ये संस्कृत सरिता या सदरात जीवनोपयोगी योगाभ्यास हा याविषयी अर्चना देवगिरीकर यांचं भाषण आपण ऐकूया.

नमो नमः श्रोतारः, संस्कृतकार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्। अहं वैजयन्ती। अद्य जीवनोपयोगियोगाभ्यासः एतस्मिन् विषये भाषणं शृण्वन्तु। तत्पूर्वम् एका प्रहेलिका। अस्ति नास्ति शिरो नास्ति, बाहुरस्ति निरङ्गुलिः, नास्ति पादद्वयम् गाढम् अङ्गम् आलिङ्गति स्वयम्। कथयतु, कः अयम्? मराठीभाषायाम् अर्थमस्ति, ज्याला हाडे नाहीत, डोकं नाही, हात आहेत पण बोटे नाहीत, दोन पाय नाहीत तरीसुद्धा आपल्या शरीराला घट्ट मिठी मारतो, सांगा बरं तो कोण? या प्रहेलिकेचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया। तोपर्यंत तुम्ही ही विचार करा।

0: शक्ति नयति, मनोबलं वर्धयति। एवं योगाभ्यासेन शरीराय मनसे च विविध प्रकारकाः लाभाः भवन्ति। अतः प्रतिदिनं योगः करणीयः। उक्तं च स्वस्य शरीरं भवे समेषां योगमार्गमनुगच्छामः, वैरभावनां विहाय सर्वे मेलनगीतं गायामः। ऊर्जोवन्तः सन्तु साधकः, निखिलसंशया नश्यन्तु, विश्वकुटुम्बं योगं कृत्वा धरणौ स्वर्गं प्राप्नोतु। श्रोतारः, अद्य मराठीभाषायां संक्षिप्तरूपेण कथयामि। आज प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावात वावरत आहे। या तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मन शांत राहण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त आहे। योगाभ्यास ही आपली प्राचीन जीवनशैली आहे, त्यामुळे तो योगाभ्यास आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असायला हवा। योगाभ्यासातील आसनांनी शारीरिक स्वास्थ्य लाभ होतो, तर प्राणायाम आणि ध्यानधारणेने मन सुदृढ होण्यास मदत होते। रोग निवारणासाठी मन आणि शरीर निराभय असणे गरजेचे आहे। योगाभ्यास त्यासाठी उपकारक ठरतो। शरीर आणि मन, विचार आणि कार्य यांच्यातील सामंजस्य योगाभ्यासाने वाढते। चला तर मग आजपासून योगाभ्यासाला सगळ्यांनीच सुरुवात करूया। धन्यवाद।
1: अयि श्रोतारः, जीवनोपयोगी योगाभ्यासः अस्मिन् विषये अर्चना देवगिरिकर पिसु महोदयायाः भाषणं श्रुतवन्तः। कार्यक्रमस्य प्रारम्भे प्रहेलिकां श्रुतवन्तः सर्वे। प्रहेलिका अस्ति, अस्थि नास्ति शिरो नास्ति, बाहुरस्ति निरंगुलिः, नास्ति पादद्वयं, गाढं अंगं आलिंगति स्वयं। कथयतु कः अयम्? मराठी भाषायां अर्थमस्ति, ज्याला हाडे नाहीत, डोकं नाही, हात आहेत पण बोटे नाहीत, दोन पाय नाहीत तरी सुद्धा आपल्या शरीराला घट्ट मिठी मारतो, सांगा बरं तो कोण? अस्याः प्रहेलिकायाः उत्तरं यूतकम्। श्रोतेहो, या कोड्याचं उत्तर आहे, या प्रहेलिकेचं उत्तर आहे सदरा किंवा कुडता। चला तर श्रोतेहो, याबरोबरच आजच्या संस्कृत सरिता या कार्यक्रमातून मी वैजयंती तुम्हा सर्वांचा निरोप घेते। नमो नमः, पुनर्मिलामः।

श्रोतेहो, संस्कृत कार्यक्रमात संस्कृत सरिता या सदरात जीवनोपयोगी योगाभ्यास याविषयी अर्चना देवगिरीकर यांचं भाषण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: साधना सरगम यांनी गायलेलं प्रवीण दवणी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.
1: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
2: रिया तुला पाहिलं ना तर म्हणतील की रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. अरे हे काय चाललंय?
3: आमचं हे असंच चालतं
2: कारण हे आहे हलकं फुलकं.
4: हलकं फुलकं?
2: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.

0: श्रोतेहो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षाची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बाल हक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बाल हक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

0: जीवनाचा अमूल्य टप्पा आहे अनुभव, संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10.

0: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
2: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला। आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश। यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स। आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही। आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश।
0: FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, 11 वाजलेत, ऐकूया बातमीपत्र।
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे। गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। दरम्यान गेल्या 12 वर्षात देशातील युवा, महिला आणि शेतकरी यांना सक्षम करण्यासाठी सरकारने कोणतीही कसर सोडलेली नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। 140 कोटी नागरिकांचे आशीर्वाद आणि राष्ट्रप्रथम ही भावना घेऊन सरकार विश्वास, विकास आणि जनहित यासाठी समर्पित असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं। विकसित भारतचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या या मार्गावर अविरतपणे पुढे जात राहील, असंही त्यांनी अधोरेखित केलं। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत। या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे। सुरक्षित गर्भावस्था आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत। तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे। देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं। कामगारस्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। गुंतवणूकस्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताचा उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी नमूद केलं। भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत। सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्याधारित शिक्षण ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुंबईत मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते। शिक्षण क्षेत्रात केवळ अभ्यासक्रम महत्वाचा नसून शिक्षकांची अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका अधिक महत्वाची असल्याचं ते म्हणाले। मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना दिलं जाणारं प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर करण्यास मदत करत असून ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक प्रभावी

0: बनवत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची अधिक व्यापक आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2025-26 महाराष्ट्राच्या धान खरेदी उद्दिष्टात केंद्र शासनानं अतिरिक्त 29.5 लाख क्विंटल वाढ मंजूर केली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या 59.5 लाख क्विंटल उद्दिष्टासह आता महाराष्ट्राचं एकूण धान खरेदी उद्दिष्ट 89 लाख क्विंटलवर पोहोचलं आहे. दरम्यान कालपर्यंत राज्यात एकूण 50 लाख क्विंटल धान खरेदी पूर्ण झाली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र कालपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. लातूर जिल्ह्यात काल झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. लातूर शहरातल्या सम्राट चौकात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचा नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 11:05 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

चित्रपटासाठी आशा भोसले, शब्बीर कुमार आणि कुमार सानू यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बप्पी लहरी यांचं. श्रोते हो, महान आदिवासी क्रांतिकारक, समाजसुधारक आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांचा आज स्मृतिदिन. ब्रिटिश शासन आणि सावकारांविरुद्ध त्यांनी आदिवासी समाजात क्रांतीची मशाल पेटवली. जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी त्यांनी आदिवासी समाजाला जागृत केलं. त्यांची वाढती लोकप्रियता पाहून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. त्या दरम्यान 9 जून 1900 रोजी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारनं त्यांची जयंती म्हणजेच 15 नोव्हेंबर हा जनजाती गौरव दिन म्हणून घोषित केला आहे.

रसिकहो, हिंदी मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमीवरील कामगिरी इतका व्यापक पट एकाच कारकिर्दीत समर्थपणे हाताळणारे प्रतिभावान संगीतकार वसंत देसाई यांची आज जयंती. पारंपरिक शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या वसंत देसाई यांच्या गाण्यांवर शास्त्रीय रागधारीचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. मंडळी, गुड्डी सिनेमातलं बोले रे पपिहरा, दो आखे बारातमधलं ए मालिक तेरे बंदे हम यासारखी कितीतरी अजरामर गाणी त्यांनी आपल्याला दिली आहेत. आचार्य अत्रे यांच्या सुप्रसिद्ध श्यामची आई या चित्रपटालाही संगीत वसंत देसाई यांचंच. छोटा जवान, मोलकरीण, धन्य ते संताजी धनाजी अशा अनेक मराठी चित्रपटातली त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. ऐकूया वसंत देसाई यांच्या संगीत प्रतिभेची साक्ष देणारी ही प्रार्थना, जी आजही अनेक शाळांमध्ये गायली जाते.

गुड्डी या चित्रपटातलं वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोते हो, बॉलिवूडमधले काही मोजके कलाकार आहेत ज्यांना पदार्पणातच भरभरून यश मिळतं. अभिनेत्री अमीषा पटेल हे त्यातलंच एक नाव. तिचा आज जन्मदिवस. वर्ष 2000 ऋतिक रोशनसोबत कहो ना प्यार है चित्रपटातून तिची यशस्वी सुरुवात झाली. चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर मग लगेचच सनी देओलसोबत गदर एक प्रेमकथा हा चित्रपटही खूप गाजला. हमराज, भूल भुलैया, रेस 2, गदर 2 हे अमीषा पटेलचे काही गाजलेले चित्रपट. ऐकूया कहो ना प्यार है या सिनेमातलं हे छानसं गाणं.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात सावंतकुमार टाक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं आणि चित्रपट कहो ना प्यार है. रसिक हो, अभिनयाचा वारसा जिला घरातूनच मिळाला अशी बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री सोनम कपूर हिचा आज जन्मदिवस. पिता अनिल कपूर बॉलिवूडचे सदाबहार सुपरस्टार. वर्ष 2007 सावरिया चित्रपटातून सोनमनं अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर रांजना, प्रेमरतन धनपायो, विरे दी वेडिंग हेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. पण सोनम कपूर जास्त लक्षात राहिली ती 2016 नीरजा या सिनेमामुळं. या चित्रपटातली उत्कृष्ट अभिनयासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

प्रेमरतन धनपायो या चित्रपटासाठी पलक मुच्छाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. श्रोतेहो, गाता रहे मेरे दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz आणि मी तुमच्यासोबत आहे रेणुका सुतवणे. रसिक, आज आपण ज्या विषयात डोकावणार आहोत ती एक अशी दुनिया आहे जिथं प्रवेशासाठी तिकीट लागत नाही, जिथं कोणताही पासपोर्ट लागत नाही की कुणाची परवानगीही लागत नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथं आपण स्वतःच राजा असतो, राणी असतो, नायक असतो. तर मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी कोणती दुनिया आहे, तर ती आहे स्वप्नांची दुनिया.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट झुक गया आसमान. श्रोते हो, स्वप्न हा शब्द जरी उच्चारला तरी मनात एक हलकीशी तरंग उठते. कधी ती तरंग गोड असते तर कधी अस्वस्थ करणारी. कधी ती आपल्याला हसवते तर कधी अचानक झोपेतून उठवून बसवते. रसिको, स्वप्न ही दोन प्रकारची असतात. एक असतात झोपेतली स्वप्न जी आपण डोळे बंद केल्यावर पाहतो आणि दुसरी असतात जागेपणीची स्वप्न जी आपण वास्तव जगाचं भान ठेवून पाहतो. मित्रांनो, झोपेतली स्वप्न क्षणभंगूर असतात. सकाळ झाली की बऱ्याचदा आपल्याला आठवतही नाहीत. पण जागेपणीची स्वप्न ती आपल्या आयुष्याला दिशा देतात, आपल्या जगण्याला अर्थ देतात. एखादं मूल जेव्हा म्हणतं ना की मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार किंवा मी एक दिवस मोठा गायक होणार, तेव्हा त्या लहानशा डोळ्यात एक स्वप्न चमकत असतं. मंडळी, या बाबतीत दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. ते म्हणायचे, आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न.

महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट गीत श्रोते हो. स्वप्न ही फक्त कल्पना नाही तर ती आशेची ज्योत आहे. आपण सगळेच स्वप्नांच्या दुनियेत राहत असतो. कुणाचं स्वप्न असतं मोठं घर, कुणाचं असतं शांत आयुष्य, कुणाचं असतं यश तर कुणाचं असतं प्रेम, कुणाचं स्वप्न असतं प्रसिद्धीचं आकाश. पण मंडळी एक मात्र लक्षात घ्यायला हवं की स्वप्न पूर्ण होण्यासाठी जागं राहून मेहनत करावी लागते. स्वप्न ही फक्त पाहायची गोष्ट नाही तर ती जगायची गोष्ट आहे. त्यासाठी कधीकधी अपयशही सहन करावं लागतं, कधी थांबावं लागतं, कधी वाट बदलावी लागते. पण स्वप्नांचा प्रवास थांबवायचा नाही, कारण आयुष्यात अनेकदा स्वप्न पूर्ण होण्यापेक्षाही स्वप्नांच्या दिशेनं चालणं जास्त सुंदर असतं. रसिक हो, स्वप्नांविषयी बोलताना आराधना सिनेमातलं हे गाणं तर मग ऐकलंच पाहिजे ना.

आराधना या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस टी बर्मन यांचं. रसिक हो, स्वप्न म्हणजे फक्त मोठ्या गोष्टीच नाहीत हं. कधीकधी स्वप्न असतं की आईबाबांना आनंदी ठेवायचं, कधी स्वप्न असतं आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं, कधी स्वप्न असतं आपल्या जुन्या मित्राला मैत्रिणीला पुन्हा भेटण्याचं, तर कधी स्वप्न असतं की बस आयुष्यात थोडं समाधान मिळावं. ही छोटी स्वप्न खरं तर मोठ्या स्वप्नांपेक्षा जास्त सुंदर अनुभव देतात. स्वप्नांची दुनिया आपल्याला सांगते की माणूस कितीही थकला, कितीही हरला, तरी त्याचं मन स्वप्न पाहणं काही थांबवत नाही.

लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सिलसिला या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शिवहरी यांचं. रसिक हो, स्वप्नांचा विषय आला तर मग प्रेमाला विसरून कसं चालेल? मंडळी, स्वप्न आणि प्रेम दोन शब्द वेगवेगळे वाटतात, पण खरं सांगायचं तर या दोन्ही गोष्टी एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. स्वप्न म्हणजे मनाची उंच भरारी आणि प्रेम म्हणजे त्या भरारीला मिळालेली पंखांची ताकद. प्रेम हे स्वप्नांना अर्थ देतं. प्रेम हे फक्त होकारात नाही, तर प्रेम म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, त्या व्यक्तीच्या यशात आपला आनंद शोधणं. मंडळी, कधी कधी प्रेम आपल्याला सांगतं, चल प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी आहे, तू थकू नकोस, मी तुला सावरतो, तू हरलास तरी चालेल पण थांबू नकोस. थोडक्यात काय तर स्वप्न आपल्याला पुढे नेतात आणि प्रेम आपल्याला आतून समृद्ध करतं.

कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं परिवार या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचा. श्रोते हो, स्वप्न आणि प्रेम शब्द जरी दोन असले तरी भावना एकच. स्वप्न आणि प्रेम हे नातंच असं आहे जसं चंद्र आणि चांदणी, गुलाब आणि सुगंध, जसं पावसाच्या थेंबातली मातीची ओढ. प्रेम झालं की स्वप्न आपोआप जन्माला येतात. कुणी सांगत नाही, कुणी शिकवत नाही, फक्त मनात कुठेतरी एक आवाज येतो. ही व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम सोबत असावी. ही हसली की जग सुंदर वाटतं आणि मग सुरू होतो तो स्वप्नांचा सुंदर प्रवास. रसिको, प्रेमात पडल्यावर सगळ्यात आधी काय होतं माहिती आहे? तर मन जागं राहतं, पण विचार स्वप्नात जातात.

तीन देव्या या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं एस टी बर्मन यांचं. मंडळी, स्वप्न ही देवानी दिलेली एक सुंदर भेट आहे, कारण ती आपल्याला आशावादी ठेवतात, ती आपल्याला पुढे चालायला शिकवतात. म्हणूनच स्वप्न पहा, स्वप्नांवर विश्वास ठेवा, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वप्नांची दुनिया फक्त मनात ठेवू नका, ती वास्तवात उतरवा. श्रोतो, ही स्वप्नांची दुनिया जपा, तीच मनाला जगण्याची उमेद देते, आयुष्याला रंग, अर्थ आणि सौंदर्यही देते. याबरोबरच आजच्या स्वप्नांच्या दुनियेचा प्रवास इथेच थांबवते आणि मी रेणुका सुतवणे तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत स्वप्न पाहत रहा, कारण स्वप्नांमुळेच आयुष्य सुंदर होतंय. तोपर्यंत ऐकूया हे छानसं गीत.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाईड या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या गाताराही मेळा दिली या कार्यक्रमातून मी रेणुका आपली रजा घेते. नमस्कार. गाता

मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाईड ह्या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. बरेच श्रोते हो, याबरोबरच आजच्या गाताराही मेळा दिली या कार्यक्रमातून. मी रेणुका आपली रजा घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. एफ एम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेवादा ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आज मंगळवार दिनांक 9 जून 2026. वनिता मंडळात आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: सुखदा सुखदा अगं ऐक ना, एक मस्त पिझे आलाय बघ व्हॉट्सअपवर.
1: अरे तू तर नेहमी त्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या पिझ्यांना नावं ठेवत असतोस.
0: अगं मी नावं ठेवतो की नावं टाकतो ते जाऊ दे. ऐक, एका हॉटेलमध्ये पार्टी होती. आमच्याकडे बाल कामगार काम करत नाही.
1: बर मग.
0: पार्टी वाचून सत्यभामा काकू दुकानदाराला म्हणतात, मी बोलून बघू का एकदा मुलांशी,
1: अरे
0: माझं ऐकतील कदाचित, मी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये एम ए केलं आहे.
1: काही वेडे पण देत काय.
0: अगं मजा ग, विनोद हा विनोद म्हणून ऐकायचा, थोडा हसायचा आणि सोडून द्यायचं, झालं.
1: हे मात्र खरंय. पण खरंच रे, लोक छोट्या छोट्या मुलांना कामाला लावण्यासाठी म्हणून गावाहून घेऊन येतात ना, वाईट वाटतं.
0: हॉटेल्सवाले, दुकानदार किंवा अगदी घरकामासाठी सुद्धा अल्पवयीन मुलं आणली जातात
1: आणि त्यांना राबवून घेतलं जातं. 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो.
0: मला असं म्हणायचंय की बालकांना कामगार म्हणून राबवलं जाऊच नाही आणि त्यांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळाला पाहिजे, हे या जागतिक दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणजे बालकामगार विरोधी जागतिक दिन.
1: बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणली गेली पाहिजे, हे महत्वाचं आहे.
0: करेक्ट. सुखदा मला सांग की असाच एखादा नवरा कामगार विरोधी दिवस वगैरे असतो का ग?
1: रोहित काय रे.
0: म्हणजे वर्षातला निदान एक दिवस तरी आमची कोणीतरी दखल घेतली असती, थोडस प्रेम आणि थोडासा मान सुद्धा मिळाला असत.
1: म्हणजे एक दिवस प्रेम मिळालं असत. आता सुरू कर गाणी प्रेमाची.
0: चाहिए थोडा प्यार. थोडा प्यार चाहिए.
1: नको नको आवरा कुणीतरी या प्रेम दिवाण्याला. देते देते बाबा प्यार.

0: प्रेम स्नेह माया
1: ममता प्रीती अनुराग आणि इश्क मोहब्बत
0: पुरे पुरे पुरे बस आता थोडंसं कामाचं बोलूया का तुला सांगायचं म्हणजे सकाळी आईंचा फोन आला होता
1: बापरे सकाळी कशासाठी ग
0: वर्तमानपत्रातली शब्द कोडी आणि सुडोकू त्या सोडवतात हे तुला माहितीये
1: हो माहितीये म्हणजे पेपर यायला 5 मिनिटं उशीर झाला तरी अंगणात येरझारा सुरू होतात तिच्या
0: पण
1: काय सांगत होती फोनवर
0: बघ म्हणजे त्यांचं शब्द भांडार तर जबरदस्त आहे पण कधी कधी एखादा शब्द अडतो आणि त्यांना असं वाटतं की मला विचारलं तर कदाचित मी सोडवू शकेन
1: म्हणजे तू जाणकार आहेस असा तिचा गैरसमज आहे नाही का बरं मला सांग तिला काय अडलं
0: म्हणे फळाचं नाव आहे 4 अक्षरी अ पासून सुरू होत
1: सुपर अंजीर अनार आंबा ऍपल
0: 4 अक्षरी शब्द हवाय
1: अच्छा 4 अक्षरी आहे का मग अननस अमृत अक्रोड किंवा आलू बुखार
0: बस बस बस आता मात्र सुटलास ना तू जाऊ दे यातलं काहीच नाही तो शब्द होता अवाकाडो
1: अच्छा अच्छा अच्छा अवाकाडो सुपर फूड अवाकाडो काय तर म्हणे हार्ट साठी वजन कमी करण्यासाठी आणि काय काय काय काय
0: सध्या इतकी परदेशी फळं बाजारामध्ये मिळत आहेत ना काय ते ड्रॅगन फ्रूट किवी रामबुतान ड्युरियन आणि कितीतरी प्रकारच्या बेरीज
1: हे पण फॅडच आहे म्हणजे तुला नाही असं वाटत का आपल्याकडे काय फळांची कमी आहे का ग
0: मध्ये की नाही आम्ही मुक्तासाठी काहीतरी शोधत होतो हा त्यात सहज विचारलं की भारतात किती प्रकारची फळं मिळतात तू सांग काही अंदाज आहे
1: अच्छा मला विचारतेस अगं म्हणजे असतील 20-25 प्रकारची
0: चूक तब्बल 100 प्रकारची फळं आपल्या देशामध्ये मिळतात
1: बापरे
0: म्हणजे आपल्याला ठाऊक असलेली नेहमीची फळं वेगळी या पलीकडे प्रत्येक प्रांतात पिकणारी स्थानिक फळं ही वेगळी
1: क्या बात है म्हणतात ना आपला देश सुजलाम सुफलाम आहे
0: सुजलाम सुफलाम केवळ अन्नधान्य फळाफुलांच्या बाबतीतच नाही तर साहित्य संस्कृती संगीत सगळ्या बाबतीत संपन्न आहे
1: हो ना पण या संपन्न संगीतातला आणखी एक लखलखता तारा निखळला ना सुखदा आधी आशा भोसले गेल्या आणि आता आठवडाभरापूर्वी सुमन कल्याणपूर सुद्धा गेल्या
0: हो ना रे खूप वाईट वाटत काय कमाल गाणी आहेत रे त्यांची अतिशय गोडा म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
1: सुमन कल्याणपूर 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आणि 1954 पासून हा सुमधूर मंजूळ आवाज रसिकांना रिझवत आलेला आहे
0: होय त्यांची कितीतरी गाणी अशी भराभर नजरेसमोर तरळून गेली हा रहे न रहे हम किंवा
1: तुमने पुकारा और हम चले आए
0: आणि शिवाय ते राखी स्पेशल गाणं बहिणाने भाई की कलाई से हा
1: आणि माझी ती खूप आवडती गाणी म्हणजे तुम्हें प्यार करते करते किंवा दिल एक मंदिर
0: हो किती सुंदर आहे रे
1: आणि मराठीतलं ते अजरामर अंगाई गीत निंबोडीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई
0: हो ना ये समा समा है प्यार का कसली गोड गाणी आहेत रे शिवाय हाच आवाज नंतर ती वेगळी गाणी नाही का तुमसे ओ हसीना किंवा आजकल तेरे मेरे प्यार के सपने मध्ये किती शिवाय ते केतकीच्या बनी तिथे शब्द शब्द जपून ठेव वा वा वा
1: आणि रेमजी मजरती श्रावण
0: हा त्यांचा सोज्वळ प्रसन्न चेहरा हमखास समोर येतो ही आधी खूप मोठी आहे
1: खरंय खरंय पण काही वेळांना आपण उगाच या कलाकारांमध्ये तुलना करतो ज्याची काही गरज नसते खरं तर
0: अर्थात सच्चा कलाकार निष्ठेनं आपलं गाणं लोकांसमोर आणत राहतो सुमनताई सुद्धा अशाच कलाकार होत्या त्या कधी कोणत्या वादात पडल्या नाहीत किंवा काही सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला
1: ना म्हणजे लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला पण त्या स्वतः कुठल्याच वादात कधी पडल्या नाहीत
0: खरं
1: सूरसिंगार संसदेचा मानाचा पुरस्कार त्यांना 3 वेळा मिळाला
0: ग्रेट
1: आणि असे आणखीही अनेक पुरस्कार पद्मभूषणने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं
0: हो ना त्यांच्याविषयीचं सुमन सुगंध हे पुस्तक ना लायब्ररीतून आणूया रे आपण
1: पुन्हा एकदा वाचूया नाही का
0: हो ना
1: खरंच हे कलाकार आपल्या म्हणजे सगळ्याच रसिकांच्या हृदयाच्या किती जवळ असतात सुखदा वाटतं की आपल्याच कुटुंबातल्या कुणाचं तरी निधन झालंय
0: पण त्यांची गाणी मात्र नेहमी आपल्या सोबत राहतील
1: खरंय आणि काय आहे की जग राहाटी चालूच असते ग आता आपणच बघ मगाशी आपल्याच मातीतल्या गोष्टी बाहेरचं कोणीतरी आपल्याला सांगतं तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटतं असं आपण बोलत होतो नाही का
0: म्हणजे आपल्या समोर असलेल्या गोष्टी आपल्याला

0: सत्तेत जेव्हा दुसरं कोणीतरी सांगतं परदेशातून तेव्हा आपल्याला त्याचं विशेष कौतुक वाटतं, नाही का?
1: आता बघ, आयुर्वेद काय, योग काय, किंवा आहारशास्त्र असेल,
0: हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्याकडे या सगळ्याची. पण हे सगळं नवनवीन नावं देऊन परदेशी लोक आपल्याला शिकवणार, गंमत आहे की नाही?
1: योगला योगा म्हणणार नाही का, आयुर्वेदला आयुर्वेदा म्हणणार,
0: आणि डाएट शिवाय नाही का.
1: आणि घरातल्या कोणी सांगण्यापेक्षा ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून वगैरे आलं की मग जणू काही ते ब्रह्मवाक्यच वाटायला लागतं आपल्याला.
0: खाण्यापिण्याच्या गोष्टी, फॅशन, कपडे, व्यायाम, प्रत्येक बाबतीत काय एक एक नवीन नवीन खूळ निघेल सांगता येत नाही.
1: आणि ते जिम, प्रोटीन पावडरी,
0: अरे हो,
1: कसले कसले ज्युसेस, बाप रे. म्हणजे हे सगळंच काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण
0: तरी कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करताना किमान तारतम्य राखलं जावं. वाईट या गोष्टीचं वाटतं की ट्रेंडिंग मध्ये असलेले हे नवे फंडे.
1: काय काय काय काय फंडे?
0: ट्रेंडिंग. हो
1: हो, सुखदा तू सुद्धा ट्रेंडिंग फंडे वगैरे बोलायला लागलीस की ग.
0: अरे हे आत्ताच्या पिढीचे लाडके शब्द प्रयोग आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर इन असलेले.
1: क्या बात आहे, म्हणजे नवीन पिढीच्या ताल से ताल मिला.
0: हो ते जाऊ दे. पण रोहित, हे फंडे करण्यात मुलं किंवा तरुण मंडळी नाही तर चक्क 50-60 मंडळी सुद्धा वाहवत जाताना दिसतात.
1: अगं 50-60 म्हणजे तरुणच म्हटली जातात आजकाल. म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता, फॉर एक्झाम्पल रोहित, सुखदा.
0: हा हा हा हा, बरं, अगदी नवीन काही करायचंच नाही असं नाही म्हणायचंय, पण अनुकरण सुद्धा ना चांगल्या किंवा दर्जेदार गोष्टींचं करावं.
1: करेक्ट. अनुकरणीय म्हटल्यावर मला ना अण्णा काकांची नेहमी आठवण होते. स्वतःच्या वर्तनातून जगण्याचे आदर्श घालून देणं म्हणजे अण्णा काका.
0: आदर्श, अगदी बरोबर शब्द वापरलास. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवेचा वसा जपला. मुख्य म्हणजे नेत्रदान, देहदान करून एक वस्तुपाठ घालून दिला.
1: आणि नेत्रदान काय किंवा देहदान काय, माणसाच्या मृत्यूनंतर इतर जिवंत माणसांच्या कल्याणासाठी केलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि पुण्यकारक गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो, नाही का?
0: आपणही नाही कारे मागे दोन्ही गोष्टींचं इच्छापत्र करायचं असं म्हटलं होतं, पण हे करायला हवंय, हे काम केलंच पाहिजे.
1: केलंच पाहिजे म्हणजे योगायोग बघ सुखदा, 10 जून जागतिक दृष्टीदान दिवस आणि 14 जून जागतिक रक्तदाता दिवस.
0: बापरे तू काय एकदम म्हणजे मोबाईल वर सतत हे सगळ्या दिनविशेष शोधत असतोस की काय रे?
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.
0: हे बघ रोहित, रक्तदान तर आपण करतोच, पण ह्या दोन गोष्टी म्हणजे देहदान आणि नेत्रदान, त्याचं सुद्धा काय फॉर्म भरायचा असेल तर आपण करूया तेही.
1: खरंच सुखदा, म्हणजे एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातल्या विविध अवयवांमुळे इतर कितीतरी लोकांना नवसंजीवनी मिळू शकते, नाही का?
0: पण याची नीट व्यवस्थित माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ब्रेंडेड व्यक्तींच्या बाबतीत वेगळं असतं आणि अन्य मृत्यूंच्या बाबतीत. अर्थात आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर नक्कीच करू शकतो, नाही का?
1: आणि करू शकतो म्हणजे काय, करूयाच असं माझं म्हणणं आहे.
0: प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, काहीतरी ट्रिगर पॉइंट लागतो, हेच खरं.
1: काय ट्रिगर म्हणजे काय?
0: म्हणजे बघ ना, आपल्या डोक्यात बऱ्याच कल्पना असतात, विचार असतात, पण त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी एखादा प्रसंग किंवा कुणाचे तरी शब्द हे चालना देऊन जातात.
1: हे अगदी बरोबर बोललीस. मी सुद्धा मगाशी काहीतरी बोललो, एकदा नाही दोनदा बोललो, पण तो ट्रिगर काय कामी आला नाही आपल्या.
0: हा काय रे, असं काय बोललास तू? कसला तुझा ट्रिगर कामी नाही आला वगैरे?
1: अगं मी दोनदा बोललो की मस्त पैकी आल्याचा चहा पिण्याची हुक्की आलेली आहे. पण
0: रोहित काय रे, हा कुठलाही संबंध कुठेही जोडतोस तू? हा काही ट्रिगर नाही. हा
1: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही.
0: सव्वाल घेणार म्हणजे काय घेणारच, पण ते एवढ्याच्या बुडकुल्यात नको देऊ चहा.
1: मग
0: म्हणजे आता घ्यायचा चहा तर मग मध्ये दे व्यवस्थित.
1: अच्छा, मग मगात पाहिजे तुला, जशी आज्ञा सरकारांची. बरं, चहा बरोबर आपण आणखी काही घेणार का? म्हणजे हाय टी वगैरे असं करूया का?
0: काय देऊ शकाल आपण ते तरी सांगा.
1: बघूया काय काय, डब्या, चिवडा, वेफर, चकली, नाहीतर बिस्किट.
0: भले शाब्बास, म्हणजे मुळात तेही माहीत नाही. आणि दुसरं म्हणजे मीच केलेले पदार्थ मला खाऊ घालणार वाटतं आपण.
1: का का का, आता काय घाबरलीस स्वतः केलेलं खायला? आणि मला मात्र रोज खावं लागतं हे सगळं.
0: बाहेरच्या कुणी ऐकलं ना तर म्हणतील बापरे काय मी अन्याय करते की काय तुझ्यावरती, हा गरीब बिचाऱ्या नवऱ्यावर.
1: आलिया भोगासी असावे सादर, आपुले मरण पाहिले म्या डोळा, रोज मरे त्याला कोण रडे.
0: बस बस बस बस बस.
2: अरे बाप रे, वातावरण गंभीर दिसतंय, दादाचा चेहरा पडलेला आहे का बरं?
1: आता काय सांगू तुला, माझ्या मनीची ही व्यथा कोणी हिला सांगेल का?
0: रोहित, नाटक पुरे झालं बरं का? एक चहा काय करायला सांगितला तर केवढं प्रकरण त्याच.
2: अरे वा, दादा चहा करतोय, मला पण चहा चहा चहा आणि हो सोबत खारी बिस्किट.
1: गलत डिमांड. आमच्याकडे मैदा आणि वनस्पती तूप बॅन आहे, त्यामुळे खारी बिस्किट किंवा बाजारातल्या केक सारख्या पदार्थांवरती बंदी आहे. त्याऐवजी घरी केलेले साजूक तुपातले शंकरपाळे मिळतील.
0: रोहित, मी हुकूमशहा आहे का रे? हा, आपल्या आरोग्यासाठी ते ना हे सगळं.
1: अगं पण मी कुठे म्हटलं असं? आणि हे बघ, तुझे ते खाण्यापिण्याचे नियम किंवा विचार जे आहेत ना, ते मला अगदी 100% मान्य आहेत, अगदी मनापासून सांगतो.
2: सुखदाचं म्हणणं मला सुद्धा हल्ली पटू लागलंय आणि मी पण ते फॉलो करते बर का.
1: पण नक्की काय फॉलो करतेस तू?
0: अरे काय खावं आणि काय नाही असं आमचं बोलणं सुरू होतं तेव्हा मी शर्वरीला आपल्या वैद्य बुवांचं वाक्य सांगितलं.
1: कळलं, काय खावं यावर त्यांचं फेवरेट उत्तर असायचं. आपले आजी आजोबा जे खात होते ते खावं.
0: आणि दिनक्रम तर आजी आजोबा ज्या दिनक्रमाचं पालन करत होते ते करावं. अर्थात हे काही 100% पाळणं शक्य नाही.
2: हो ना, आमच्या ऑफिसच्या वेळा, टार्गेट, शेड्यूल, धावपळ, फास्ट मुव्हिंग लाईफस्टाईल.
0: हो हो हो हो, लगेच डिफेन्स मोडमध्ये नको जाऊ. मी हेच म्हणत होते की या गोष्टी शब्दशः नाही घ्यायच्या तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा.
1: करेक्ट, म्हणजे झोपण्या उठण्याच्या वेळा पाळायच्या, जेवणामध्ये नियमितता आणायची, पिझ्झा बर्गर वगैरे वर्ज्य.
2: दादा, मी नाही खात पिझ्झा बर्गर. आठवतंय ना
1: काय,
2: तूच आपल्या महाबळेश्वरच्या पिकनिकला 3 वेळा पिझ्झा खाल्ला होतास आणि वर डबल स्ट्रॉबेरी मिल्कशेक.
1: गप्प, ते पिकनिक होत आणि तू माझं खाणं काढू नकोस. हा, हे बघ, मी आईला फोन लावू का? ती म्हणते की कोणाचं खाणं कधी मोजू नये म्हणून.
0: अरे अरे अरे अरे, तुम्ही लहान मुलासारखे भांडायला लागलात. हा, आत्ताच मी म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही.
1: तिला सांग ना ते.
2: हा बरं बरं, ते जाऊ दे. आणि नाहीतर ये आमच्या योगा क्लास मध्ये.
1: थांब थांब थांब थांब, योगा योगा नाही, योग योग म्हणायचं.
2: हा तेच रे, आमच्या योग शिक्षिका बाईंनी सांगितलं की आठवड्यात एकदा चीट डे ठेवला तरी चालतं.
0: पण त्याआधी आठवड्याचे 6 दिवस व्यायाम व्यवस्थितपणे केला असेल तर. बातारे क्या भेजे में?
1: भेजा शब्दावरून एक जोक आठवला.
0: ए रोहित नको रे, हा जोक 300 वर्ष जुना झालाय. हा, हमको भेजा है तुमको भेजा है क्या, नको नको.
1: बर बाई राहिलं. बर शर्वरी, तू काहीतरी फॉलो करायचं म्हणत होतीस, त्याचं काय?
2: हो सांगते ना, एका डॉक्टरांच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आपल्या प्रदेशात पिकणार धान्य, फळ किंवा भाज्या खाव्यात, त्या चांगल्या अंगी लागतात.
0: शर्वरी, तू येण्यापूर्वी आम्ही सुद्धा याबद्दलच बोलत होतो. उगाच भरमसाठ पैसे मोजून आणलेली परदेशी आणि विचित्र नावांची फळं आणि काय त्या एक्झॉटिक भाज्या खाण्यापेक्षा
1: आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीमध्ये उगवणाऱ्या गोष्टी खाव्या वापराव्यात, कारण आपल्या शरीराला, आपल्या DNA ला त्याची ओळख आणि सवय असते.
0: स्टेपल फूड म्हणतात त्याला. परदेशातून आलेली फळं छान वेष्टनात गुंडाळून आली असली तरी ती शिळीत झालेली असतात ना.
2: आणि खरंच हे त्या त्या प्रांतातून येतं की त्यातही फसवणूक होते, कोण जाणे.
0: जाऊ द्या, शंका कुशंका नको. अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे जे काही खातो ते आपल्या प्रकृतीला, तब्येतीला मानवते की नाही हे बघावं. उगाच दुसरं कोणीतरी खातंय किंवा त्यांनी केलं म्हणून आपणही करायचं, हा विचार योग्य नाही.
2: हा, आणि आजी म्हणायची तसं, साधा वरण भात खा पण आनंदाने खा, हसत खेळत जेवा. आणि ती काय म्हणायची रे दादा, 5 इंद्रिय वगैरे काय?
1: आजी म्हणायची की जेवण म्हणजे फक्त तोंडाचं काम नाही तर अन्नाचा रंग डोळ्यांनी बघावा, सुगंध नाकानी घ्यावा, अन्नाच्या उष्ण शीतल स्पर्शाचा आनंद घ्यावा,
0: जिभेने चवीची ओळख करून घ्यावी. आणि हे सगळं उत्तम जमून आलं की मेंदू मधून आनंद लहरी वाहू लागतील, त्यामुळे अन्न पचन क्रिया सुलभ होईल.
1: आजी म्हणायची ती 5 इंद्रिय वगैरे तर लांबची गोष्ट, इथं 1 कप चहाचा प्रश्न आहे.
0: अरे
1: आणि किती विषयांतर करतायत लोक. बर शर्वरी, मला सांग तुझा चहाचा विचार पक्का आहे का?
2: एक काम करूया दादा, चल आज मीच मस्त फक्कड चवदार झकास.
0: अग अग हो हो हो, नेमकं काय करणार आहे तरी काय?
2: आज हम अपने हाथों से शानदार चाय बनाकर आपको पिलवाएंगे और यह करने में

0: दादा साहब हमारी मदद करेंगे।
1: चे, मदद बिदत काय करणार नाही आपण। मी फार तर गाणी वगैरे म्हणून तुझं मनोरंजन करू शकतो।
2: चला आवरा, तुम्ही दोघही बाजूला व्हा, मीच करते चहा मस्तपैकी आलं गवती चहा घालून।
1: मग शर्वरी आपण असं करूया की चहाची गाणी म्हणून सुखदाचं मनोरंजन।
2: अरे रे,
1: एक गरम चाय की प्याली हो और उसको पिलाने वाली हो, नाहीतर मग चहाचा स्तोत्र म्हणूया।
0: दादा एक मिनिट, एक मिनिट, मिनिट। शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है। 1 2 चा चा चा, लेट्स डू चा चा चा।
2: अगं माझे आई ते चहा नाही आहे ते, इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुलाया है।
1: असं ते कळलं।

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळ कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, आजच्या डायल इन कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं स्वागत करते. आजचा विषय आहे लोणची आणि मुरंब्यांच्या पाककृती. या पाककृतींविषयी आपण चर्चा करणारच आहोत. लोणची आणि मुरंब्यांच्या अनेकानेक पाककृती तुमच्याकडे असतील, आम्हाला डायल इन या कार्यक्रमात तुम्ही त्या पाककृती सांगू शकता. आपण डायल इन करताना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या नंबरवर डायल इन करू शकता. मुंबईबाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईलधारकांनी 022 हा STD कोड लावून पुढील क्रमांक डायल इन करू शकता. 022 45 15 41 29 आणि 022 45 15 41 30.

श्रोते हो, लोणची, चटण्या, मुरंबे या भारतीय आहारातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जेवणात चव आणण्यासोबत त्या पचन क्रिया सुधारतात आणि भूक वाढवतात आणि शरीराला आवश्यक असलेले विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तर या लोणची, चटण्या आणि मुरंब्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. या पाककृती आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत आणि मला असं वाटतं लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरलं जाणारं जिरं, हिंग, मेथी यासारखे मसाले पचनाला मदत करतात असं वाचनात आलं आहे की आंबवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि जे पोटातील चांगल्या जीवाणूंसाठी उत्तम असतात. त्यामुळे या पाककृती आज आपण एकमेकांसोबत चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं श्रोते हो, जेवणाचं ताट वाढताना किंवा पान वाढताना हिंदू संस्कृतीत एक पद्धत आहे.

आणि ते कसं वाढावं याला महत्त्व आहे. एक शास्त्रोक्त पद्धत आहे की व्यक्ती जेव्हा ताटासमोर बसते तेव्हा ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढलं जातं आणि त्याच्या डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं असं वाढलं जातं. म्हणजे सामान्यतः उजव्या हाताने जेव्हा आपण जेवत असतो त्यामुळे पदार्थ जे पदार्थ कमी खायचे आहेत ते पानाच्या डाव्या बाजूला, आपल्या हाताच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला वाढले जातात. कारण हे पदार्थ खारट आंबट असतात आणि हे एक चमचाभरच म्हणजे कमी खावेत, जास्त खाऊ नये. म्हणजे अगदी भरपूर असे भाजीसारखे वाढून आपण घेत नाही, त्यांचं तेवढंच स्थान असतं आपल्या पानामध्ये. चटणी म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा मुरंबे म्हणा, हे पदार्थाची, हे ताटाची, पानाची लज्जत वाढवतात आणि आपलं मूळ जेवण जे असतं, भाज्या, भाकरी, पोळी, चपाती, वरण, भात यासोबत चवीने खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत. तर या पदार्थांच्या रेसिपीज, पाककृती आज आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो.

0: हेलो हेलो
1: हेलो
0: नमस्कार।
1: हेलो।
0: हाँ नमस्कार, बोला। आपलं नाव
1: मी
0: सांगा।
1: रुपेश गुजराती बोलतो,
0: आपलं नाव सांगा।
1: लाल चौक नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक।
0: बोला बोला।
1: मला असं म्हणायचं मॅडम की आपण तर सांगालच, पण शक्यतो आवळ्याच्या आणि पुदिन्याच्या काही पाककृती असतील ते त्या थोड्या सांगाव्या, जेणेकरून या ऋतूमध्ये सर्वांसाठी ते वयोवृद्ध तरुणांपासून सर्वांना व्यवस्थित हे ठरेल असा माझा प्रश्न
0: नक्की। आणि तुम्ही तुम्ही खरं तर आजच्या पाककृती
1: नाही तर महत्व त्यानंतर सैरीपणाबद्दल तर आहेच, पण विशेष करून येत
0: तुम्ही नक्कीच सांगू शकता।
1: थँक्यू मॅडम।
0: हॅलो, आता नाशिक सिन्नरहून आपल्याशी एक श्रोते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं आवळ्याची किंवा पुदिन्याची, तर खरं तर पुदिना हा पोटासाठी थंड असतो। कोथिंबीर म्हणा किंवा पुदिना म्हणा, तर पुदिन्याची चटणी केली जाते आणि पुदिना हा आपल्या रोजच्या पानात पुदिन्याची चटणी आवर्जून वाढून घ्यावी, म्हणजे ऋतू कोणताही असो पण पुदिन्याची चटणी अवश्य खावी। पुदिन्यासोबत थोडी कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि ह्या सगळ्याची चटणी करावी आणि ती पानात नक्की वाढून घ्यावी। पुढचा कॉल येतोय। हॅलो
2: हॅलो।
0: हां बोला।
2: हॅलो
0: हॅलो बोला।
2: हॅलो।
0: हां बोला बोला, ऐकू येतोय आवाज।
2: हां मी हॅलो जरा आवाज। हॅलो, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते।
0: नमस्कार नमस्कार।
2: हॅलो हॅलो, आवाज येतोय ना?
0: हो येतोय येतोय, बोला।
2: हा, आता मी आवळ्याचं हे सांगते, मुरंबा। आवळे स्वच्छ धुवून, म्हणजे चुपके पाहिजेत, त्याच्या आपण कुकरला जसं हे लावतो, मोदक लावतो, म्हणजे विदाउट चिटिंग, त्याची चाळणीमध्ये ते हे घ्यायचे आवळे आणि एक असं वाफ आणून दिली की ते मोकळ्या होतात, त्या पाकळ्याच्या आवळ्याच्या त्या मोकळ्या होतात। हॅलो, त्या मोकळ्या झाल्या ना की काचेची बरणी, काचेच्या बरणीत त्या पोळी सगळ्या काढून, बिया काढून पोळी नुसत्या टाका आणि त्याच्यात ती साखर भिजेल इतकं ठेवून वरती जाड जरा कपडा, कारण धूळ जाऊ नये म्हणून जाड कपडा लावून उन्हामध्ये ठेवायच्या त्या पोळी, हे मग त्या मुरतात, त्या पाका ह्याच्यामध्ये साखरेच्या ह्याच्यामध्ये मुरतात चांगल्या, त्या चांगल्या एक चार दिवस साधारण समजतं आपल्याला ती मुरली आहे चांगली, ती जरा उघडून बघितलं तर चांगलं जास्त, आणि नंतर त्या सगळ्या पोळी त्या ह्याच्यापासून बाहेर काढायच्या, पाक जो तयार झालेला आहे आपला त्या पाकातून त्या पोळी बाहेर काढून तो पाक नुसता आटवायचा, आटवायचा म्हणजे खूप आटवायचा पण नाहीये, पोळी बाजूला काढायच्या, नाहीतर त्या पोळी त्याच्यातच घातल्या त्या आक्रसतात आणि कडक लागतात, म्हणून त्या पोळी बाहेर काढून तो पाकच फक्त पाहिजे, तर तुम्ही आल्याचे तुकडे टाकले तर जरा एकदम गोड गोड पण नाही लागणार।

0: म्हणून आल्याचे तुकडे घातले तर जरा बरं लागतं तावायला, आणि मग ते तुमचा पाक तयार झाला की मग त्याच्यात तुम्ही ज्या पोळी बाहेर काढलेल्या आहेत त्या टाकायच्या त्याच्यामध्ये, आणि परत आपल्या चमच्याने छान पाण्याचा हे जरा पण हे लावायचं नाही, छान त्या पोळी मऊ आणि सुंदर लागतात, आपलाच मुरुंबा तयार. ओके, थँक्यू,
1: थँक्यू, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अशा पाककृती जेव्हा आपण आपल्या मोठ्या व्यक्तींकडनं घरातल्या ऐकत असतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला नक्की करून बघाव्याशा वाटतात. पुढचा कॉल येतोय. हॅलो, नमस्कार. नमस्कार, हॅलो, नमस्कार, रसिका हो, लोणजी सटण्यांकडे नुसतं पाहिलंच ना तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यामुळे जेवणाची किंवा खाण्याची इच्छा वाढते. पण लोणची चटण्या आणि मुरंबे यांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं प्रमाण देखील मर्यादित असायला हवं, आणि हे पदार्थ जास्त प्रमाणात जर खाल्ले तर त्यातलं अतिरिक्त मीठ आणि तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपला पुढचा कॉल घेऊया. हॅलो, हां बोला.
2: हॅलो,
1: बोला. हॅलो, बोला.
2: हॅलो,
1: हां बोला, तुमचा आवाज येतोय.
2: मी स्मिता वर्तक बोलते. आगाशी व्यसन बोलते विरार. हां, मी आता आपल्याला वाचत म्हणजे कोवळ्या बांबूचं लोणच्याची रेसिपी सांगते.
1: कमाल, कमाल,
2: सांगा. हां, आता पावसाच्या सीझनला कोवळे बांबू बाजारात येतात. त्या कोवळ्या बांबू चीर करायचे असे, त्याच्यात आलं घालायचं, मिरची घालायची आणि त्याचं आम्ही लोणचं बनवतो. त्याची रेसिपी अशी आहे की राई डाळ, लिंबाचा रस आणि हिंग तो सगळं लावायचं त्या वाटळ किंवा लांबी त्याला वाटत म्हणतो.
1: बर.
2: आणि त्या सगळ्या मिश्रणाला लावू ठेवायचं आणि त्याच्यात मीठ घालायचं थोडस आणि नंतर तेल थंड झालं की मग घालायचं त्याच्यावर. ती आमच्या सोमवारची क्षत्रिय समाज म्हणजे वाडवळ त्यांची पावसाळ्यासाठी बनवण्यात येणारी एक स्पेशल लोणच्याची रेसिपी आहे.
1: कमालच आहे. आणि मला बांबूचे आपल्या शरीरासाठी फायदे पण होत असतील. धन्यवाद, धन्यवाद स्मिताताई. पुढचा कॉल घेऊया.

0: हेलो हेलो, नमस्कार। तर मला असं वाटतं, श्रोते हो, आपण ही जी लोणची मुरंब्यांची कृती सांगतोय, एकमेकांना शेअर करतोय, तर लोणच्यामध्ये मला असं वाटतं की हिंग, हळद, तेल, लिंबाचा रस, मीठ, गुळाची पावडर म्हणा किंवा लोणच्याचा मसाला, मेथी, या सगळ्या खूपच शरीराला फायदेशीर गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक लोणच्यासाठी वापरल्या जातात। पुढला कॉल घेऊया। हॅलो,
1: हॅलो
0: नमस्कार।
1: हॅलो
0: हां नमस्कार।
1: हॅलो,
0: हां नमस्कार।
1: आवाज येतो?
0: येतोय येतोय, आवाज येतोय।
1: हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो।
0: नमस्कार।
1: सिन्नर, मला असं म्हणायचं की मधुमेह आणि ब्लड प्रेशर असणाऱ्यांना लोणची खाण्यावर बंदी असते, लोणची किंवा खारट पदार्थ ते जे खाऊ शकतील अशा अशा पद्धतीचे एखादी रेसिपी सांगा ना, कमी याच्यात कमी प्रमाणात खाऊन पण त्याचा आस्वाद घेऊ शकतील अशा प्रकारचे कुठलं लोणचे किंवा कुठलं हे आहे का, मुरंबा वगैरे असा?
0: नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच। थँक्यू। मुळात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेही लोकांनी लोणची मुरांबे त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच खाव्याशा वाटतात, पण कसं असतं ना, थोडासा आडवा हात न मारता थोडासा कंट्रोल करता, कारण मुरांब्या ज्या मुरांब्यांमध्ये साखर आहे ना त्या गोष्टी टाळाव्यात, गुळ घातलेली एखादी गोष्ट, कमी तेलाची गोष्ट, ह्या सगळ्या कोलेस्ट्रॉल आणि मधुमेही लोकांना या सगळ्या गोष्टी अगदी अगदी म्हणजे एक चिमूटभर जसं आपण मीठ घालतो एखाद्या पदार्थात त्याप्रमाणेच फार कमी या गोष्टी ताटात वाढून घेतल्या पाहिजेत। आणि रोज तर खाऊच नये, खायची इच्छा झाली तरी पण रोज खाऊ नये, आपणच आपलं वेळापत्रक ठरवावं असं मला वाटतं आहे। आणि या सग मधुमेही लोकांसाठी सुद्धा मला असं वाटतं आहे की आलं आलं आलं किंवा आवळा किंवा अशा ज्या अशा अशी जी लोणची किंवा असे जे आहेत, किंवा मला असं वाटतं की आहारामध्ये त्यांनी आलं आवळा या सगळ्या याच्या फोडी करून खाव्यात, किंवा अगदी मेथीच्या दाण्यांवर कमी तेलातली फोडणी असावी, हिंगाची आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी असावी आणि अगदी कमी तेल किंवा पोषक तेल म्हणा किंवा आजकाल ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेलही वापरलं जातं, तर अशा सगळ्या युक्त्या करून आपण असे असे पदार्थ बनवले पाहिजेत। आणि आपणच खरं तर आपल्या शरीरावर थोडेसे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयोग केले पाहिजेत की आपण काय खाल्लं तर आपल्याला काय होऊ शकतं, काय खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटी होते, काय खाल्लं की आपल्याला पचत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आपापल्या प्रकृतीनुसार करावा असं मला वाटतं। पुढचा कॉल घेऊया। हॅलो नमस्कार। हॅलो
2: हॅलो,
0: हा नमस्कार।
2: नमस्ते मॅडम।
0: नमस्कार।
2: विषय खूप छान आहे, खूप मस्त आहे, मला पाककृती खूप आवडते त्याच्यामुळे, आणि मी वनिता मंडळची।
0: आपला कॉल कट झालेला आहे ताई, पुन्हा आपण ट्राय करू शकता, आपण पुन्हा प्रयत्न करा। लोणच्यांच्या पाककृतीमध्ये आजकाल बरेच बरेच ऑप्शन्स म्हणजे बऱ्याच बऱ्याच बऱ्याच प्रकारची लोणची आलेली आहेत, म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं म्हणा किंवा गोड आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, हे पारंपरिक आहेत आहेच। पुढचा कॉल आपण घेऊया। हॅलो
2: हॅलो, मग अशी कॉल कट झाला। मग मला आजचा विषय खूप छान आहे, मस्त आहे, मला पाककलेची खूप आवड आहे आणि मी वनिता मंडळची पण फॅन आहे, आकाशवाणीची फॅन आहे, मी गुड लिस्नर आहे त्याची।
0: तर
2: आजचा सब्जेक्ट छान आहे, तर आज मी लोणच्याचं सांगते की लोणचं बनवताना एक ते प्रमाण असतं, एक वाटी मोहरीची डाळ असली तर त्याच्या कमी प्रमाणात मिरची पावडर घ्यायची आणि त्याच्या कमी गुळ घ्यायचा, असं प्रमाण असलं की तो मसाला एकदम छान उत्तम रित्या बनला जातो। अजून आणि मुरांब्याचं सुद्धा मुरांड्याचं सुद्धा जितका कैरीचा केस असेल त्याचा पाऊनपट साखर किंवा गुळ घालायचा, आणि जर आपल्याला त्याचा छुंदा बनवायचा असेल तर मिरची पावडर आणि मीठ टाकून असं डावी बाजू आपली उत्तम दिसावी म्हणून आणि चवीलाही छान लागावी म्हणून हे खावं.
0: छान छान. तुम्ही अजूनही पाककृती सांगू शकता. आत्ताच एका सरांनी म्हटल्याप्रमाणे मधुमेहींसाठी, तर मला असं वाटतं मेथांबा हाही प्रकार तुम्ही सांगू शकता की म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून, बरोबर ना?
2: हॅलो
0: हॅलो
2: हॅलो.
0: हां बोला.
2: हां मॅडम.
0: हां
2: हां मॅडम. हां तर मग म्हणजे अशी ही माझी रेसिपी आहे. मुरांबा आणि त्याची छुंदाही बनवू शकतो आपण त्याचा गोड हवं असेल तर, आणि मिरची पावडर टाकली तर त्याचा छुंदाही तयार होतो. अशी ही ताटामधली ही डावी बाजू पण उत्तम होते, चवीलाही छान लागते, आपल्याला रुची देते आणि पचनही सुलभ होतं. थँक्यू.
0: धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद. ही जी डावी बाजू ताटातली आहे जा ताईंनी सांगितली, ती लोणचं चटणी कोशिंबीर या लिंबू मीठ हे सगळं जे आपण डाव्या बाजूत देतो, तर या लोणच्यांमध्ये निरनिराळी लोणची म्हणजे मिरचीचं लोणचं, लिंबाचं, कैरीचं, गोड आंबे

0: पोळ्याचं, लोणचं हे सगळं तर पारंपरिक आहेतच. मेथांबा आहे, मेथांबा म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गूळ आणि मेथी दाणे वापरून केलेला मेथांबा. हिवाळ्यात ओली हळद पुष्कळ प्रमाणात येते, तर ओल्या हळदीचं लोणचं आवर्जून खावं, ओल्या हळदीचं खावं. त्यानंतर गाजर मुळ्याचं लोणचं सुद्धा, म्हणजे गाजर मुळे असे उभे कापून घेतले आणि त्यामध्ये आलंही उभं कापून घेतलं, मिरचीचे तुकडेही उभे केले आणि त्यात मोहरी, तिखट मीठ आणि तेल आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि लोणच्याचा मसाला, तर या सगळ्याच्या प्रमाणाप्रमाणे कुठलंही लोणचं आपण करू शकतो. फक्त आपल्या आई आजीने आपल्याला सांगितलेलं प्रमाण जर आपण वापरलं तर लोणचं फार सुंदर होऊ शकतं. खरं तर निगुतीने करण्याची ही गोष्ट आहे. दिवाळीचा फराळ जसा निगुतीने केला जातो तसंच लोणचं, मुरांबे, चटणी किंवा तुमची वाळवणं ही सगळी. आता जवळच पावसाळा येऊ घातला आहे आणि त्याआधी सर्वांची तयारी झाली असेल, वाळवण झालं असेल, लोणचं घातलं असेल, वर्षभराचं मसाले केले असतील. या पुढील कॉल येतो आहे. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार.
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: हॅलो.
0: बोला. नमस्कार.
1: नमस्कार.
0: हा नमस्कार.
1: मी गीता वरकरच बोलते. मी पिकलेल्या चिकूचं लोणचं बनवते.
0: पिकलेल्या चिकूचं लोणचं. वा.
1: हा चिकूचे पिकलेल्या चिकूचे साल काढायचं आणि त्याचे चिप्स करायचे आणि नंतर ते लिंबाचा रस घ्यायचं. म्हणजे एक वाटी चिकूचा पोळी असल्या तर अर्धी वाटी लिंबाचा रस आणि 50 ग्रॅम गुळ घ्यायचं आणि त्या गुळात लिंबाचा रस घालून थोडस शिजवायचं. म्हणजे 5 सारखा करायचा. त्याच्यात आल्याचे तुकडे, सारखांचे तुकडे, थोडी दालचिनी पूड घालायची, थोडी मिरची पावडर घालायची आणि थोडं थंड झालं की मग त्याच्या पिकलेल्या चिकूच्या त्या फोडी घालायच्या आणि असं बनवायचं ते चिकूचं लोणचं. आणि दुसरं माईन मुळा आणि फोड आलेली मेथी आणि कारलं हे मधुमेहींसाठी लोणचं.
0: अगदी बरोबर.
1: तर हे तिनही समप्रमाणात घ्यायचे. मेथीला मोड आणायचे आणि थोडस वाळवायचे, म्हणजे पाण्याचा भाग राहिला नाही पाहिजे. आणि कारलं पण तसंच थोडस कापून उन्हात सुकवायचं आणि माईन मुळा कापून हळद आणि मिठात 1 दिवस घालून ठेवून द्यायचं. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. त्याच्यात हिंग, हळद आणि मोहरी घालायची आणि थंड करून नेहमीप्रमाणे आपलं तेल घालून लोणचं तयार करायचं. म्हणजे ते मधुमेहींसाठी ते खूप चांगलं आहे. आता कोणीतरी मधुमेहींसाठी लोणच्याची रेसिपी मागितली म्हणून मी ही रेसिपी देत आहे. धन्यवाद.
0: थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर ताईंनी आता खूपच छान रेसिपी सांगितली. माईन मुळा, कारलं आणि मेथी, मेथी मेथी दाणे भिजवून मोड आलेले मेथी दाणे यांचंही नुसतं लोणचं बनवू शकतो, नुसत्या कारल्याचंही बनवू शकतो, माईन मुळा आणि गाजर यांचंही बनवू शकतो, मधुमेहींसाठी खास असं कारल्याचं लोणचंही आपण बनवू शकतो. म्हणजे लोणच्याचा मसाला घालून स्वाद लोणच्याचा, पण त्यामध्ये कारलं किंवा मेथी, मेथीचे दाणे ज्याला मोड आणलेत असे. फणसाच्या आठळ्यांचं पण लोणचं बनवलं जातं. ओली हळद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. मिश्र भाज्यांचं लोणचं बनवलं जातं, करवंदांचं. त्यानंतर मला असं वाटतं की आपण जितके प्रकार करू, एखादी स्त्री जितके प्रकार घरी बनवेल तितके कमीच आहेत. बाजारात पांढरी कारली पण येतात, तर ही पांढरी एखादं पांढरं कारलं घेऊन त्याच्यामध्ये एक मोठं पांढरं कारलं आणि एक 1.5 टेबलस्पून लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस, गुळ पावडर आणि हिंग घेऊन ही कारली उभी कापून चांगली धुऊन मीठ लावून 1 दिवस ठेवून द्यायची त्या पाण्यातच, मिठाच्या पाण्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पिळून आणि मग कारली, मीठ, लोणचा मसाला, गुळ पावडर, तिखट घालून ही परतून घ्यायची आणि त्यानंतर कारल्याचं सुंदरसं असं लोणचं जे मधुमेही खाऊ शकतात. तर जी मधुमेही

0: लोकांसाठी ज्या ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्या भाज्यांचं लोणचं आपण बनवू शकतो, इन्स्टंट बनवू शकतो. खरं तर काही भाज्यांमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे असं पाण्याचं प्रमाण कमी करून म्हणजे त्यांना थोडंसं वाळवून किंवा मिठाच्या पाण्यातनं काढून एक दिवसभर ठेवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, किंवा इन्स्टंट लोणचं आपण बनवू शकतो जेणेकरून तेव्हाच्या तेव्हा ते खाल्लं जाईल. पुढचा कॉल घेऊया आपण. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो तर अशा ह्या लोणच्यांच्या विविध पाककृती म्हणजे या लोणच्यांच्या प्रकारांमध्ये खजुराचं गोड लोणचंही केलं जातं, कैरी आणि मखाणा या दोन वस्तूंचा वापर करूनही छान लोणचं केलं जातं. आवळ्याचं थोक्कू हा प्रकारही मी कुठे ऐकलेला आहे. त्यानंतर कैरी आणि कांद्याचं लोणचंही केलं जातं. हॅलो
1: हॅलो.
0: हां, नमस्कार, बोला.
1: हा, मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. परत लिंबू असतात लिंबू, ती लिंबूचे चार फोडी करायच्या आणि त्या कुकरमध्ये विदाउट पाणी काही न घालता चार चिट्या तीन चिट्या अशा चिट्या काढायच्या. ते लिंबू छान मऊ होतील. त्याला बिया त्यातल्या आतल्या बिया काढायच्या सगळ्या आणि मिक्सरला लावायच्या. म्हणजे ते आपला जेली टाइप होईल. मिक्सरला घालून मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये गूळ हे आपण आपला कमी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे म्हटल्यानंतर गूळ मिरची पावडर मेथी पावडर हळद पावडर हे घालून ते म्हणजे पाक करायचा. तो पाक सुद्धा ना फार घट्ट नाही ना ते चिकी होऊन जाईल त्याची. जर आटलं नाही हे म्हणजे विरगळलं ते गूळ की त्याच्यात त्या लिंबाच्या फोडी आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आणि त्या सुद्धा फिरवायच्या. त्या पण जास्त फिरल्या ना का तुमच्या फोडींची कव आपला लिंबूची जी साल असतात ती पण कडक होतात. म्हणून लगेच ते झालं त्याच्यात एक जीव झालं की तुमचं तयार. त्या मेथी पावडर जास्त मिरची पावडर आणि गूळ गूळ कमी घालायचा आणि मी हे मीठ लोणचं मस्त पैकी म्हणजे तात्पुरतं असं तुमचं वर्षभर नाही राहणार हे थोडंसं आपलं बरणीमध्ये भरत तात्पुरतं तोंडी लावायला छान लागतं हे लोणचं तयार आपलं लोणचं. ओके, थँक्यू.
0: धन्यवाद धन्यवाद. तर आता मी म्हणत होते त्याप्रमाणे खजुराचं गोड लोणचं मधुमेहींना चालणार नाही, पण मखाणा खाल्ला गेला पाहिजे. तर मखाण्याचं लोणचं नक्की करून बघा. त्यानंतर मुळ्याचं लोणचं वातहारक असतं. त्यानंतर मोड आलेल्या मेथीदाण्यांचं लोणचंही नक्की करावं. लसणाचं लोणचं म्हणजे लसूण घालून तेही अप्रतिम लागतं, नक्की करा. भाज्यांचंही लोणचं केलं जातं, पण मला असं वाटतं भाज्यांची लोणची तुम्ही इन्स्टंटच करावीत, कारण टिकण्याच्या दृष्टीने ती थोडीशी टिकत नाहीत. त्यामुळे भाज्यांची लोणची तेव्हाच्या तेव्हा करून तेव्हाच्या तेव्हा एक 5-6 दिवसात संपवली पाहिजेत. काही जण द्राक्षाचं आंबट गोड लोणचं करतात, काही जण पेरूचं लोणचं देखील करतात. त्यामुळे अशी वेगवेगळी लोणची आपण घरातल्या घरात करून बघायला काहीच हरकत नाही. पुढचा कॉल घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. नमस्कार, लीलाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून.
0: नमस्कार, बोला.
2: दीदी, कवटाच्या लोणच्या बद्दल बोलणार आहे. कवटाचं जे लोणचं आहे ते कच्चं आणि पिकल्या या दोन्ही कवटाचं करता येतं आणि रेसिपी मी सांगत बसणार नाही. रेसिपी सर्वांना माहिती आहे कारण त्याचा गर काढून बाकी पण हे पित्त प्रकृतीचे जे लोक असतात आमच्या आयुर्वेदामध्ये हे जे आंबट खाऊ शकत नाही पण यांना मात्र या पित्त प्रकृती पण बाधत नाही. म्हणजे आयुर्वेदामधला एक कवट असा आहे की ते कोणाचाही व्यक्ती आंबट ते लोणचं खाऊ शकतं. तर असं ते कवटाचं लोणचं कच्चंही कवटाचं करता येतं आणि पिकलंही कवटाचं उत्तम लोणचं लागतं. थँक्यू.
0: कमाल कमाल. आता सरांनी खूपच छान रेसिपी सांगितली कवठाच्या लोणच्याची. म्हणजे आतापर्यंत आपण कवठाबद्दल बोललोच नाही. एक थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं फळ आहे, खूपच सुंदर फळ आहे. म्हणजे मला असं आठवतं आहे की लहानपणी गावी हे फळ आवर्जून खाल्लं जायचं. फोडून त्यात गूळ घालून ते फळ ते चमच्याने ते खाल्लं जायचं आणि फार कमाल लागतं कवट. तर प्रत्येकाने लहान मुलांनी पण आता कवट खावं मला वाटतं. जिथे तुम्हाला बाजारात कवट दिसेल ना पटकन घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांना देखील द्या, कारण पचन शक्ती

0: साठी कवठ चांगलं असतं. तर मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे लसूणचं लोणचं देखील, पेरूचं लोणचं आपण करू शकता. पुढला कॉल घेऊया. नमस्कार. हॅलो. तर अशा लोणच्यांच्या प्रकारामध्ये काही शाही लोणची देखील असतात, ज्यामध्ये काजू, बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता, मगजबिया, बडीशेप आणि लोणच्याचा मसाला घालून मीठ, राई, हिंग ही आपली नेहमीचीच पाककृती लोणच्याची, ही आपण करू शकतो. पण शाही लोणचं बनवू शकतो. काजू, बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता, मगजबिया आणि बडीशेप हे सगळं घालून आपलं शाही लोणचं होऊ शकतं. हॅलो.
1: हॅलो, मी बोरिवलीहून सुनंदा देशपांडे बोलते.
0: बोला.
1: हा, मी काकडीच्या लोणच्याची रेसिपी सांगते. माझ्या आईने मला शिकवलेलं. कोकणाचा मोठी काकडी मिळते, त्याला तवसं म्हणतात. हा, ती जास्त करून पावसाळ्यातच मिळते. काकडी सोलायची, त्याचे तुकडे करून बिया काढून टाकायच्या व ती दुधीच्या भाजीसारखी चिरायची.
0: बर.
1: त्यात मीठ व लाल मोहरीचे मोहरीचा कूट, त्या मोहरी फेसून घालायची. त्यातली तर जास्त चांगलं. आपल्या अंदाजाप्रमाणे सर्व छान ढवळून त्यात तेलाची फोडणी, मोहरी, मेथी, हिंग, हळद घालून करायची व ही फोडणी थंड झाल्यावरच घालायची.
0: बर.
1: सर्व एकत्र ढवळून बरणीत भरून ठेवायचं. झालं, एवढंच लोणच्याचं रेसिपी. हे लोणचं मोहरी चढून नाकात जातं. तीन चार दिवस ठेवता येतं. जास्त दिवस ठेवलं तर मग फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. आणि ते एकदम नाक मोहरी चढून नाकात जातं म्हणून वाढताना जरा दही घालून वाढायचं. खूप चविष्ट आणि वेगळं लोणचं लागतं. म्हणजे मध्ये मगाशी त्यांनी सांगितलं ना, ह्याच्यासाठी डायबिटीज किंवा बीपीवाल्यांसाठी, तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नसतं आणि मेथी चांगली फेसून घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि अगदी वेगळं लोणचं आहे. म्हणून मी सांगितलं ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली आहे. म्हणून मी ती सांगितली. माझी आई खूप छान करायची हे लोणचं. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद. खरोखर एक वेगळी रेसिपी सांगितली तवशाची, म्हणजे काकडी जी मिळते आपली आता पावसाळ्यात, तर ते तवशाचं लोणचं खूपच छान आहे. पुढला कॉल घेऊया. हॅलो. हॅलो.
2: हॅलो.
0: हा, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
2: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला. ऐकू येत आहे, बोला.
2: हा, मी यवतमाळ जिल्ह्यातून, अगदी छोटस गाव आहे माझं.
0: हा
2: हा, वडगाव जंगल. हा, तिथनं बोलत आहो मी.
0: बोला बोला.
2: हा, मला असं विचारायचं आहे तुम्हाला, आपण आंब्याचं लोणचं असं घरी बनवतो आणि विकतचं पण आपण बाजारात घेतो, तपास करून राहते. दुकानातलं जर घेतलं आपण तर महागडं भेटेल, म्हणजे स्वस्त मिळते. हा, आणि घरी जर बनवलं तर महागात पडते.
0: बर.
2: हा, तर हे तफावत कशी का बा? त्यांना कसं का पुरवतात बा स्वस्त विकाना?
0: नाही, तुमचा विषय चांगला आहे, पण
2: कसं कसं आहे मॅडम, महागाईच्या दृष्टिकोनातून
0: हा
2: प्रश्न अतिशय महत्वाचा.
0: कसं आहे, एखादा कुठलाही पदार्थ घरच्या गृहिणीने मन लावून केलेला असेल तो आपल्याला खायलाही चांगला असतो आणि पचनालाही चांगला असतो. तफावत पाहता, तफावत बघायला गेलं तर क्वालिटी पण असते, मालाची क्वालिटी असते. आपला कैरी आंबा काय प्रकारचा असतो, बाहेरच्या लोणच्यांमध्ये एकाच प्रकारचा आंबा किंवा एकाच प्रकारचा कैरी वापरली कदाचित नसते किंवा दुय्यम प्रतीची असू शकते. किंवा दुसरी अशी गोष्ट, दुसरी बाजू अशी होते की त्यांना खूप प्रमाणात ही लोणची करायची असतात, त्यामुळे सुद्धा तो दर कमी असेल. आणि आपण आपल्याला मोजकंच करायचं असतं, वर्षभर साठेल इतकंच करायचं असतं. पण शेवटी हा महत्त्वाचा प्रश्न असतोच की म्हणजे तो आपण स्वतःच आपल्या मनाला समजावू शकतो की आपण जे घरी बनवतो तेच उत्तम असतं. आपल्याकडची तेलाची क्वालिटी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद. पुढील.

0: हॅलो
1: नमस्कार.
0: राजू गुजर बोलतो. राजूच्या आवाज
1: बोला.
0: राजूच्या आवाज गरुणात मंदिर राजीवाजा सिन्नर. आपण एवढे सर्व सांगताय लोकांची वगैरे, पण ती त्यांच्याकडे फ्रीज नसेल, त्यांनी ती किती काळ ठेवून लवकर खावी जेणेकरून त्याची मग नंतर टेस्ट कळत नाही आणि मग वयोवृद्ध यांना ती पचनात अवघड जाते.
1: मुळातच लोणची हा प्रकार हा साठवणीतला प्रकार आहे. लोणचं पापड हे सगळे आपण मुद्दाम सुट्टीत करतो आणि साठवणुकीसाठी करतो, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आणि तेलाची योग्य फोडणी ही लोणच्याला व्यवस्थित दिलेली असेल आणि आपण तेलात योग्य प्रमाणात लोणचं मुरेपर्यंत तेल घातलेलं असेल तर अशी लोणची खरं तर फ्रीजमध्ये ठेवावी लागत नाहीत. कारण वर्षानुवर्षे आपण कधीच याआधी कधी आपण फ्रीज वापरले नव्हते आणि योग्य तेलाच्या प्रमाणात ती लोणची, म्हणून त्याला म्हणतात की लोणचं घालणं म्हणजे ती योग्य तऱ्हेने बनवून पाण्याचा वगैरे हात लागू न देता योग्य तऱ्हेने फोडणी देऊन त्यात पाण्याचा अंश त्यातला काढून आणि सतत तेल टाकत राहून आपण त्याला छान त्या लोणच्याला आपण वर्षभर टिकवू शकतो, पुरवू शकतो. त्याच्यामुळे करतानाच ही थोडीशी काळजी घेतली तर लोणचं छान टिकतं, फ्रीजची गरज लागत नाही खरं तर. आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकघरातल्या, की दही घालणं म्हणा, तूप लावणं म्हणा, किंवा या सगळ्या काही गोष्टी असतात पारंपरिक, त्या अगदी निगुतीने करण्याच्या गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवून आई आई आजीने सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर अशा गोष्टी छान टिकतात. तर श्रोते हो, आजच्या या लोणची मुरंब्यांच्या पाककृती आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि ज्ञानात सगळ्यांच्याच भर पडली असेल, इतके छान छान लोणची मुरंबे आज आपल्याला सांगता आले. यासोबतच जाताना मला असं सांगावंसं वाटतं की या लोणची मुरंब्यांच्या पाककृतीमध्ये आणखी काही लोणची, म्हणजे जे मासे खाऊ असतात किंवा नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात, त्यांच्याकडे माशांचं लोणचंही केलं जातं, कोळंबीचं लोणचं केलं जातं. आजकाल पापलेट किंवा असे काही मासे आणले, सुरमई आणली, किंवा सुकवलेले बोंबील असतील तर यांचीही लोणची केली जातात. अगदी इतर लोणची आपण जशी घालतो त्याचप्रमाणे ही लोणची केली जातात. फक्त माशांची लोणची जास्त टिकत नाही, ती तेव्हाच्या तेव्हा खाल्ली जातात आणि ज्यांना खरोखर रोजच्या जेवणामध्ये असं काहीतरी लागतं त्यांच्यासाठी ही माशांची लोणची केली जातात. तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी घेऊन त्यात मेथी दाणे, लसणाच्या पाकळ्या, हळद, लोणच्याचा मसाला, लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्या नेहमीच्या पद्धतीने घालूनही कोळंबीचं लोणचं छान होऊ शकतं. श्रोते हो, आज इतक्या सुंदर सुंदर पाककृती तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि छान छान पाककृती कळल्या. एका ताईंनी आपल्याला माईन मोळ्याचं लोणचं सांगितलं, त्यानंतर बांबूचं लोणचं देखील आज आपल्याला कळलं. एका सरांनी कवठाचं लोणचं, पित्त प्रकृती ज्यांची असते त्यांच्यासाठी कवठाचं लोणचं सांगितलं. आणि आपले पारंपरिक लिंबू म्हणा किंवा कैरी, आंबा किंवा ओल्या हळदीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, मिश्र भाज्यांचं लोणचं, करवंदांचं लोणचं, ही तर ही निरनिराळी लोणची आपण आज पाहिलीत. आणि ज्यांनी अजूनही ही लोणची केली नसतील त्यांनी लवकरात लवकर करा, म्हणजे सगळा पावसाळा त्यांच्यासाठी सुखावह होऊन जाईल आणि जेवणात डाव्या बाजूत हे जेव्हा लोणचं वाढलं जातं तेव्हा प्रमाणात ते लोणचं खा. आणि रसिक हो, याचबरोबर आजच्या या डायल इन कार्यक्रमात खूप छान छान पाककृती आपण एकमेकांसोबत वाटून घेतल्या आणि पूर्वी काय अजूनही काही घरात घरी केलेला पदार्थ शेजारी पाजारी आवर्जून दिला जातो, प्रेमाची सद्भावना यामुळे वाढीस लागते. आणि असेच प्रेम तुम्हा रसिक श्रोत्यांनी देत रहा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर. मी ज्योती नांदेडकर आपलं स्वागत करते. दुपारचा 1 वाजतोय, प्रसारित करत आहोत आमच्या केंद्राचं बातमीपत्र. त्यानंतर 1:05 गीत बहार मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया बातमीपत्र आमच्या केंद्रावरून.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्र

0: गीतबहार मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया बातमीपत्र आमच्या केंद्रावरून.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याणकारी धोरणांमुळे NDA सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशानं सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय लिहिला असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. अंत्योदयच्या तत्वज्ञानातून विविध शासकीय योजनांचे लाभ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले असल्याचं त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. दरम्यान गेल्या 12 वर्षात देशातील युवा, महिला आणि शेतकरी यांना सक्षम करण्यासाठी सरकारनं कोणतीही कसर सोडलेली नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 140 कोटी नागरिकांचे आशीर्वाद आणि राष्ट्र प्रथम ही भावना घेऊन सरकार विश्वास, विकास आणि जनहित यासाठी समर्पित असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. विकसित भारतचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या या मार्गावर अविरतपणे पुढे जात राहील असं त्यांनी अधोरेखित केलं. महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक धरती आबा बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी उलगुलान आंदोलनाच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं असं नमूद करत धर्मांतराविरुद्धचा त्यांचा संघर्ष आणि आदिवासी गौरवासाठीचं त्यांचं समर्पण आजही देशवासियांसाठी प्रेरणेचा स्रोत असल्याचं शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. या दिनाच्या औचित्यानं मुंबईत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. नागपूर इथंही विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आलं. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2025-26 महाराष्ट्राच्या धान खरेदी उद्दिष्टात केंद्र शासनानं अतिरिक्त 29.5 लाख क्विंटल वाढ मंजूर केली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या 59.5 लाख क्विंटल उद्दिष्टासह आता महाराष्ट्राचं एकूण धान खरेदी उद्दिष्ट 89 लाख क्विंटलवर पोहोचलं आहे. दरम्यान कालपर्यंत राज्यात 49 लाख क्विंटल धान खरेदी पूर्ण झाली आहे. येत्या 16 जून ते 8 जुलै या कालावधीत होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथं आज जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक झाली. विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी तसंच कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ही परीक्षा देणाऱ्या 5,819 विद्यार्थ्यांसाठी 24 परीक्षा केंद्र सज्ज झाली आहेत. येत्या 19 तारखेपर्यंत राज्यभरात अतिभारित आणि अवैध माल वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 विशेष तपासणी पथकं दाखल झाली आहेत. या पथकांनी अंबाजोगाई कार्यक्षेत्रातल्या 6 तालुक्यांमध्ये ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये निर्धारित वहन क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करणारी तसंच मोटार वाहन कायदा आणि नियमांचं उल्लंघन करणारी वाहनं आढळून आल्यास संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातल्या मंगरूळ गावाजवळ मोटारसायकल, कार आणि STच्या तिहेरी अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी 7 सुमाराला अमळनेरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या मोटरसायकल आणि STया वाहनांना समोरून येणाऱ्या कारनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. 28 जून रोजी पल्स मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी 5 वर्षाच्या आतील

0: सर्व बालकांना पोलिओ लस द्यावी असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.
1: ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आम्ही बोलत आहोत. दुपारचा 1:05 झालेली आहे. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार

नाव मोठं लक्षण खोटं या सिनेमातलं जगदीश खेबूडकरांचं हे गीत होतं. लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. आणि याच सिनेमातलं हे आणखी एक गाणं आहे, शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, संगीतकार अनिल अरुण.

नाव मोठे लक्षण खोटे या सिनेमातलं जगदीश खेबुडकरांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोते हो, अशी दुर्मिळ गाणी, असं अभिजात संगीत आणि आपलं सांस्कृतिक आयुष्य, आपले भावनिक आयुष्य ह्या सगळ्या गाण्यांनी समृद्ध असं केलेलं आहे. आणि ही सगळी गाणी फक्त आणि फक्त प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. तेव्हा ट्यून करा मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर जोडले गेलेले राहा.

0: बन्या बापू या सिनेमातल्या अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं ऋषिराज यांनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

मुंबईचा जावई या सिनेमातलं ग दि माडगुळकरांचं हे गाणं होतं. आशा भोसले यांनी गायलेलं, संगीतकार सुधीर फडके. श्रोते हो, आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आणि आपण ऐकता हा कार्यक्रम गीतबहार, मराठी सिनेमातल्या गाण्यांचा कार्यक्रम.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं तूच माझी राणी या सिनेमातलं हे गाणं होतं राजेश मुजुमदार यांचं, आणि संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोते हो, ही अशी गाणी जी आपल्याला आपली वाटतात आणि प्रत्येकाला आपल्या खाजगी आयुष्याशी निगडीत, आपल्या भावनेशी निगडीत वाटतात. कारण सिनेमा खोटा असतो, परंतु आयुष्य किती तऱ्हेतऱ्हेनं खरं असतं हे दाखवण्याची कुवत कॅमेरात असते, आणि म्हणूनच ती कलाकृती अजरामर होते आणि कायमची आपल्या मनावर कोरली जाते आणि ती पिढ्यानपिढ्या चालत राहते. तसंच ह्या गाण्यांचं आहे ग दि माडगुळकर, सुधीर फडके, आशा भोसले, लता मंगेशकर असे अनेक कलाकार जे आपल्या खाजगी आयुष्याशी खूप खूप असे जवळचे आपल्याला वाटतात, ते ह्याच मुळे असं मला वाटतं.

संगीताचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप आहे, नाही का श्रोते हो? म्हणजे आपलं मन तणावातून मुक्त करण्यासाठी, खूप आनंदी राहण्यासाठी संगीत गाणं ह्याचं खूप याची खूप खूप मदत होते आपल्याला, नाही का? आणि म्हणूनच म्हणतात की गाना आए ना आए, गाना चाहिए. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलो हर्ट्झ

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केली आहे आणि आत्ता आपण ऐकत होतात कार्यक्रम गीतबहार. आता दुपारचा 1:30 आहे राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. पण आत्ता आधी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि काँगोमध्ये महिनाभरात इबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्युमुखी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jayshankar यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालयं सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे. ब्राझील, इंडोनेशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ देखील परिषदेत सहभागी झाले आहेत. आज दिवसभरात अनेक सत्र होणार असून अन्न सुरक्षा, कृषी नवोन्मेष, वातावरण अनुकूल शेती, कृषी व्यापार आणि छोट्या शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयांवर यावेळी चर्चा होईल. 12 जून रोजी सर्व 21 देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक होणार आहे. अन्न सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय असेल तर 13 जूनला ब्रिक्स देशांची मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाजमाध्यम

कार्यक्रमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी वड्रा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी तीन भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं आहे. यात दोन भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेत्यान्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. काँगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगयो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी काँगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहेत. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन जिल्ह्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक 1-to-many विक्री पद्धत बदलून 1-to-many अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रूपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि काँगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 जास्त मृत्युमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमी

0: बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. गेल्या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीसाठी जिल्ह्यात नो व्हेईकल डेचं आयोजन. भुसावळ शहरातल्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश आणि जिल्ह्यातल्या 112 आदिवासी गावांची विविध विकास योजनांसाठी निवड. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: मे महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. रावेर, यावल, मुक्ताईनगर, फेजपूर, भुसावळ तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. जोरदार वाऱ्यामुळे हजारो केळींची झाडे जमिनीवरती आडवी झाली तर काही ठिकाणी झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे केळीचा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले असले तरी शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली. शिंदे गटाच्या बंडखोर महिला उमेदवाराने मात्र मोठे आव्हान उभे केले आहे. ठाकरे गटासह 2 अपक्षांची उमेदवारी कायम असल्यामुळे जळगावची लढत आता चौरंगी होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार आता उरले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे आणि शिवसेना शिंदे गटाचे समर्थित उमेदवार अपक्ष उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहे. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी जळगाव महापालिकेने नो व्हेईकल डे उपक्रम हा राबविला. महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व अधिकारी आणि अनेक कर्मचारी सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात पोहोचले. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती झाली. भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भुसावळ शहरात गाजलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक तपास, CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात आले. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली. जलद तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरण्याचे आणि सिलबेट न लावणारे, वेग मर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. वाहनांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. मे महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवरती परिणाम झाला. सोनार व्यावसायिकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे दर वाढले. ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलण्यास मात्र सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागातील 112 गावांची विविध विकास योजनांची निवड करण्यात आली. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला. या अभियानामुळे दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचे मात्र स्वागत केले आहे. मे महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई मात्र गंभीर बनली. विहिरी, बोरवेल आणि जलस्रोतांची पातळी घटल्या नाही. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पावसाळ्यापूर्वीच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभं राहिलं आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून नुकसान भरपाईची मागणी केली. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, पंचनामे जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली. अनेक गावांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढताना मात्र दिसली. जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त नाकाबंदी आणि शोध मोहीम वाढवल्या. अवैध धंदे, मटका, जुगार आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष कारवाया करण्यात आल्या. या मोहिमांमुळे गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यात मदत झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अशा कारवाया नियमित सुरू राहतील असेही स्पष्ट करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बैठका घेतल्या. रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्राम विकासासंबंधित प्रकल्पांच्या

0: प्रगतीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. निधीचा प्रभावी वापर आणि कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर दुपारचा 1:45 झाली आहेत. ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपटाचं नाव आहे आह.

0: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
1: रिया तुला पाहिलं ना तर म्हणतील की रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून.
2: अरे हे काय चाललंय?
3: आमचं हे असंच चालतं
1: कारण हे आहे हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं?
1: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या

अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरातलं गीतकार माया गोविंद यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार अनु मलिक. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सूर या चित्रपटासाठी महालक्ष्मी यांच्या स्वरातलं गीत, गीतकार निदा फाजली आणि संगीतकार एम एम करीम.

0: श्रोते हो, महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरातलं सूर या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.
2: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बरं का? त्या मेथी वाचून आमच्या काळात उखाणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
3: मेथीच्या भाजीचं?
2: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची. अरे हे काय चाललंय?
3: आमचं हे असंच चालतं,
2: कारण हे आहे हलकं फुलकं.
4: हलकं फुलकं?
2: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.
1: श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे. अनुभव, संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावी.

0: अखंडपणे राबूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया औजार या चित्रपटासाठी अभिजीत, अनु मलिक, जोजो आणि अनामिका यांच्या स्वरातलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत अनु मलिक.

0: Lelena.
1: Now that we have heard the song, which is supposed to be different, how different? You find out, okay? Funk, funk, funk, defunk.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.
3: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्र

0: तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: मग बरोबर आहे ना, तेवढं जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
2: ए दादूड्या, लहान आहे मी, बालकामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
1: हो का?
2: 1098 वर फोन करून सांगे ना.
3: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू.
4: अरे हे काय चाललंय?
5: आमचंही असंच चालतं, कारण हे आहे हलकं फुलकं.
6: हलकं फुलकं?
5: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.

0: श्रोते हो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षाची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बाल हक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बाल हक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा समारोप आपण करत आहोत आर या पार या चित्रपटातील गीतानं. स्वर आहे आशा भोसले आणि सुदेश भोसले यांचा, गीतकार माया गोविंद आणि संगीतकार विजू शाह.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर 2:30 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. स्वागत है आप सभी का कार्यक्रम सदाबहार नगमे में.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. ऐकूया प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSE निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्य

2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्त्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या, विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी जेणेकरून ते देश उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थानपुरता मर्यादित राहिला नाही तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा CBSEचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी

0: केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. काँगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी काँगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: जीनिया पर्सी ने स्विट्जरलैंड के प्रसिद्ध गिलियन इंस्टीट्यूट ऑफ हायर एजुकेशन से हॉस्पिटैलिटी, फाइनेंस और रेवेन्यू मैनेजमेंट में पढ़ाई की. इसके अलावा उन्होंने लंदन में फिट्ज़विलियम इंस्टीट्यूट से इवेंट मैनेजमेंट में डिप्लोमा भी लिया हुआ है.
2: और अपनी पढ़ाई पूरी करने के बाद उन्होंने दुबई और अन्य स्थानों पर होटल इंडस्ट्री में काम किया. उन्होंने प्री ओपनिंग टीमों में भी काम किया जिससे उन्हें हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री का व्यवहारिक अनुभव मिला. और साल 2013 में उन्होंने अपना फ्रीलांस इवेंट से शुरुआत की.
1: और इससे पहले जीनिया इवेंट्स का इसे पहले जीनिया इवेंट्स कहा जाता था. बाद में 1 अगस्त 2014 को उन्होंने अपनी कंपनी जीनिया हॉस्पिटैलिटी सॉल्यूशंस को आधिकारिक रूप में स्थापित किया. और ये कंपनी इवेंट मैनेजमेंट, हॉस्पिटैलिटी कंसल्टिंग और रणनीति साझेदारियों के क्षेत्र में कार्य करती है.
2: जी, उन्हें विशेष रूप से लग्जरी हॉस्पिटैलिटी, कॉरपोरेट गवर्नमेंट

दीवाना, मन की अगन को है नहीं जाना।

0: विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवा दोस्तांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

0: शिवणीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असाच आपला कवी मित्र कौस्तुभ गोसावी आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही तो आपल्यासाठी सादर करणार आहे. चला तर मग त्याच्या कवितांच्या मैफिलीचा आस्वाद घेऊया. वेलकम टू अवर शो कौस्तुभ.
1: नमस्कार मैथिली.
0: कौस्तुभ, कविता हा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच कविता ऐकायला फार आवडतात, म्हणजे अगदी लिहिता सगळ्यांना नाही आल्या तरी आपण कोणी लिहिली असेल आणि ती कविता आपल्याला भावली तर आपण खूप मनापासून दाद देत असतो, बरोबर? मग अशा कविता लिहिणं किंवा लिहावंसं केव्हापासून वाटलं तुला?
1: आता तू जसं बोललीस की कविता कधीपासून लिहाव्याशा वाटलं किंवा कधीपासून लिहिल्या गेलं, अर्थात याची सुरुवात फार वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे जवळपास मी 12वी मध्ये होतो तेव्हा आणि त्याच्या आधीची म्हणजे 11वी, हा सगळा एक जो एक कालावधी होता, इथनं झालेला हा प्रवास आज तक हा सगळा सुरू आहे. आणि कविता हा कोणत्याही व्यक्तीला एक त्याच्या आयुष्यातला एक भाग जो त्याच्या साहित्याशी जोडलेला आहे, अर्थात जो त्याच्या भावनेशी जोडलेला आहे, आणि अशी कुठलीही नाळ जी व्यक्तीच्या साहित्याशी जोडलेली असते, अर्थात मग ती कविता असेल, कथा असेल, सगळे जे काही पैलू आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये जे येतात, ज्या गोष्टी घडतात, या प्रत्येक गोष्टीमागे भावना असते आणि भावनेतनं कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा समाजगटात वाढलेला असतो आणि ज्या समाजगटात तो वाढतो त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. मला असं वाटतं कविता ही सुद्धा त्यातलंच एक द्योतक किंवा त्याचंच एक प्रतीक आहे जे त्या समाजाचं, त्या व्यक्तीचं, भावनेचं वर्णन करते.
0: खरंय. मग आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: होय, अर्थात आता पावसाची सुरुवात येऊ घातलीय आणि काही दिवसांतच पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवलीय. तर पाऊस हा नेमका काय आहे, कसा आहे, पावसाची नेमकी संकल्पना कोणती, आणि मी आणि लेखणी या दोघांमधलं उत्तर काय असेल, तर ते पाऊस.
0: अच्छा.
1: आणि त्याच आशयावरची ही पहिली कविता सगळ्या श्रोत्यांसाठी, ती म्हणजे पाऊस कोणाला म्हणावं प्रश्नचिन्ह. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. मी म्हटलं बरसणाऱ्या मेघाला, धरणीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाला, नभांगणात दाटणाऱ्या घनावळीला, विजेच्या वेगवान कोसळण्याला, मातीतून निघणाऱ्या मृदगंधाला, गतकाळातल्या प्रीतीला, आणि पावसाच्या अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या नदी मायेला. इतक्यात खिशाला असलेली लेखणी उद्गारते पाऊस त्याला म्हणावं जो अश्रू लपविण्यासाठी पावसात न्हातो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंनी न्हाऊन निघाल्यानंतर ढगांसारखा गडगडतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंना कोरडे करून विजेसारखा कडकडतो. पाऊस त्याला म्हणावं जो वाळल्या अश्रूंचा सोबती म्हणून हाती विजा घेऊन धावतो.
0: वा वा.
1: पाऊस त्याला म्हणावं जो स्वतःला ढग म्हणून माणूस वनात बरसतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो.
0: आहा हा हा, कमाल. म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला, म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तू किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलंयस. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी ह्या खूप मिक्स्ड फिलिंग आहेत. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशा वेळी जर पाऊस पडत असेल तर माहित नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं, पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. असा गणिक, पावसाची बदलती

0: व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खर तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिलीय त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून. आणि अशा निसर्गात आता पावसाळा तू म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसाळा छान पावसाच्या सरी बरसत आहे, छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे, बाहेरनं पावसाच्या सरी बरसत आहेत, घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनरम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहिती आहे की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिलीस तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: येस नक्कीच. आता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळा काही असतो आणि अर्थात निसर्ग, निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं. कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचं जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळेपुरतं आहे, परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठीचं शाश्वत आहे. आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जो म्हणतो असा हा देव. आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचं दान आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्गा. शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा. हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या. हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या. अंबर आहे निळे तोवर गीत हळवे एक लिहून जा. फेसाळत असतो समुद्र इथला लाटांनाही नसते भान. फेसाळत असतो समुद्र इथला लाटांनाही नसते भान. सागरा मलिन झालास याची आम्हा थोडी यावी जाण.
0: वा वा.
1: धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा होईल भंग. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. हिरवी आहेस तोवर होईना माणसाला तू जगवत जा. आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला. आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला. मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला. मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला.
0: वा कमाल कमाल. खरंच खूप सुंदर. आणि खरं आहे आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्यात आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र येऊ भेटू आणि मग काहीतरी विचार करू असं करण्यापेक्षा लहान लहान पावलं आपण स्वतः पुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो आणि त्यांनी आपण आपलं जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
1: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा असेल आणि तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
0: खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ तू स्वतः तर कविता करतोस पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात वाचायला आवडतात?
1: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय आणि कोणतीही रचना उगीच येत नसते, त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आत्ता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे आणि 11वी मध्ये बासी मर्ढेकरांची कविता वाचली होती दवांत गेलीस भल्या पहाटे. आणि तेव्हा कुठेतरी तो एक प्रभाव

0: किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली आणि त्याच एका भावनेतनं किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातनं ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलण्यासाठी भाग पाडतोय,
1: बोलतं करतोय
0: अगदी खरंय, बोलतं करतोय. आणि त्यासाठीचा एका प्रियकराने, संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही, संवेदनशील प्रियकराने एका अबोल प्रियसीसाठी केलेला हा एक छोटेखानी प्रयत्न ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आलीच आहेस निघून अशी तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली, एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला. पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघरशाल. पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघर शाल, गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल. काय म्हणतेस, इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस? अगं अतिशयोक्तीचं काय एवढं, आज थोडं ऐक सखे. रोजचं जगणं हे रोजचं झालंय, तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर. विचाराला थांग नसला तरी प्रेमाला भांग चढतेस ग, ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे. म्हणून इतकं काकुळू तिने सांगतोय, आज थोडं ऐक सखे. का गुरुसलीस अशी, काय झाले असे वाकुडे, भय परंतु नको कोणते, अन नको तर कोणते अन्य तुकडे. यमकांचे बघ अगं काव्य सांडले, बघ नाविन्याने तेही शृंगारले. काय म्हणतेस, शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला? मग हे सांगशील केव्हा, हा शृंगार हा विलास भग्न झाल्यावर? काळ्या भोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय घेऊन बसलीस तू? त्याच काळ्या भोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना. काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतिवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा? यमक नको तर तसं सांग, बाजूला सारती अलंकार रांग. तसाही मी साधा मनुष्य म्हणून कसलाच मला नाही थांग. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना गे, असो सगळंच पटवून देण्याची सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही. म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके, आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक.
1: वा वा, प्रेयसीला बोलत करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस. क्या बात है, कमाल, मस्तच. नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते. आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर, कारण अगदी लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात, आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं. त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा. घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते, आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे. वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय आपल्यासाठी करतायत. म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही, आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात. आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते. आणि ह्या संपूर्ण कुटुंबात

0: लखलखता तारा असतो ती म्हणजे आपली आई.
1: अगदीच.
0: तेव्हा आई, या आईसाठी तू काही कविता केली आहेस का?
1: नक्कीच. म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे, खरं तर ते कधी मिटणार नाहीये. आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरहकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतन आहे, निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे, शुद्ध आहे आणि तितकंच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपल्या आईचं प्रेम. आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे, म्हणजे युगायुगांचे ऋण कोण असतील, कोणाची असतील, तर ते आपल्या आई प्रतीचे ऋण आहेत. आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्तसूर तू. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्तसूर तू. वाजविला वाळा मी, निर्मिलेला नाद तू.
0: वा वा.
1: कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. पाटीवरचा शब्द माझा, पण शब्दांवरची रेघ तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. तुझ्या कुशीतल्या उबे मध्ये उमगलेला मल्हार तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भविष्य असलेस माझे, तरी आजन्माची नांदी तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. मांडीवरी आज असली जीन्स, तरी आमरणाचा उन्मेष तू. तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू. तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू. प्रेम करावे शतता तुझ्यावर, अशी दुधावरची साय तू.
0: कमाल.
1: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू. वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू. स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाझर तू. आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी. गहीवर यावा जगास साऱ्या, असे असते नाव आई. गहीवर यावा जगास साऱ्या, असे असते नाव आई. कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई. कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई.
0: निशब्द. खरच म्हणजे वा कमाल. ह्या हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडला की या पुढे आणखी काय बोलू शकते मी, कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस. खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीये, कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या.
1: आणि म्हणून शेवटची ओळ मी म्हटली की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी.
0: खरंय खरंय खरंय. नाही खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय, इतक्या छान कविताही तू सादर करतोयस, पण आता घड्या खुणा होत आहे आणि थांबण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: येस. तर शेवटची कविता जी सगळ्या श्रोत्यांसाठी, आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली, पाऊस बघितला, पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं. आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमाची सांगता होणं कठीण आहे. आणि त्याच आशयाची, त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी. कविता आपण जर ऐकली ही आता तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे ही इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा.
0: बर.
1: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो.
0: नक्की.
1: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. गाज ऐकता कृष्ण.

0: घणांची माती लाही सुटला दरवळ, मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला, पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला. तुझ्या पटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली, तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली, चंद्र निजला जरा म्हणूनी मला सुचू लागल्या प्रेम ओळी. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले, चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले, चिंब ओल्या तुझ्या रूपाने मेघ सावळे बघ गही वरले. प्रेम इतकं ताकदवान आहे की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा घरी वरले.
1: वा वा वा.
0: प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो, आणि म्हणून हा शेर, प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता, रंग रूप गंध स्पर्शाच्या पाऊस होतो साऱ्या वाटा.
1: क्या बात है.
0: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं. आणि म्हणून असेल, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे, घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी, घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी, काळीच कोरडे चिंब भिजुनी दाटून गेल्या प्रेमसरी, काळीच कोरडे चिंब भिजुनी दाटून गेल्या प्रेमसरी.
1: वा वा वा. सुंदर, अप्रतिम. म्हणजे या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं तरी तुझ्या काव्यसरींनी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हावून निघालोय. नाही खरंच खूप सुंदर, खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिल्या आहेस आणि त्या आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्यास. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार, आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता. आणि एक सगळ्याचा एक काव्यात्मक आविष्कार या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण आहे की जेव्हा या हृदयाचे त्या हृदय पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवितेला आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतुष्टी मिळते आणि त्याचंच असं फलित म्हणायला हवं.
1: खरंय खरंय खरंय. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घडा खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे यो आणि airmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz. श्रोतेहो, यानंतर 6 वाजल्यापासून दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून. दरम्यान 6:10 आपण आमच्या केंद्राचं बातमीपत्र ऐकू शकाल. सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
2: लवलीन निकम. विदेश मंत्रालय ने पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर में प्रदर्शनकारियों पर पुलिस की बर्बरता की कई रिपोर्टों की पुष्टि की है. नई दिल्ली में विदेश मंत्रालय के

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. प्रशासकीय विभागांची संख्या आता 45. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत सर्व उपाय सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण. आणि नांदेड परिक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेत 48 आरोपींविरुद्ध कारवाई. आता सविस्तर बातम्या. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादाजी भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत

0: संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन यात परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: सभी राज्य के मुख्यमंत्रियों को अनुरोध पत्र लिखा है, उनके पहले भी सहयोग रहा है, इस बार और भी ध्यान दिया जाए. इस बीच में अनेक राज्य के मुख्यमंत्री अपने राज्य की डीजी और चीफ सेक्रेटरी की उपस्थिति में डिस्ट्रिक्ट कलेक्टर की मीटिंग, एसपी की मीटिंग राउंड शुरू किए हैं, जिसमें एनटीए के डीजी स्वयं भी यहाँ ऑनलाइन जुड़ते हैं. अनेकों राज्यों की मीटिंग हो गया. आने वाले दिनों में भारत सरकार की गृह सचिव भी उस पर एक उच्च स्तरीय मीटिंग लेने वाले हैं.
0: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 39 सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातल्या सगळ्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं हे राज्यस्तरीय अभियान राबवण्यात येणार असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात मरणोत्तर नेत्रदान, वृक्षारोपण तसंच योगाभ्यास शिबिरांचं सह विविध जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 127व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज सकाळी झाला. या समारंभात 1583 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात सामील झाले. यामध्ये 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. ग्रामीण भागात आजही शेतीसाठी बैलजोडीचा मोठा आधार असतो. मात्र ऐन हंगामात या बैलजोडीतला एक बैल आजारी पडला किंवा दगावला तर शेतकरी मोठ्या अडचणीत येतो. लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यात एका शेतमजुराची अशाच अवस्थेबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: देवणी तालुक्यातील बोंबळी इथले शेतमजूर काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा एक बैल नुकताच वीज कोसळून ठार झाला. खरीप हंगामाच्या तोंडावरच ही दुर्घटना घडली. एक बैल नसणाऱ्या मशागतीची कामं होणं शक्य नव्हतं. हंगाम हातचा जाऊ नये यासाठी काशीनाथ गायकवाड यांनी

0: दुसऱ्या बैलाच्या जागी आपल्या पत्नीला उभं केलं आणि मशागतीची कामं सुरू केली. या दाम्पत्याचा संघर्ष पाहून ग्रामस्थही भावूक झाले. दरम्यान याविषयी लातूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काशीनाथ गायकवाड यांच्या वीज पडून मृत पावलेल्या बैलाचा पंचनामा झाला आहे, लवकरच त्यांच्या खात्यावर शासनाची नियमानुसार 20,000 रुपयांची मदत ट्रान्सफर केली जाणार असल्याची माहिती दिली. शशिकांत पाटील, आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर.
1: बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी सुरू झाली आहे. मात्र महाडीबीटी पोर्टलद्वारे सोयाबीन बियाण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित एजन्सींकडे बियाणे मागितल्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. कृषी विभाग आणि महाबीज यांनी तात्काळ पात्र शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप करावं, अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा बीडचे शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून कन्नडच्या आमदार संजना जाधव उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. अर्ज बाद होण्यामागच्या कारणांची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. प्रशासकीय विभागांची संख्या आता 45. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत सर्व उपाय सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: श्रोतो नमस्कार। श्रोतो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। मंडळी कार्यक्रमात आज ऐकूया नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राकडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत। श्रोतो नमस्कार। श्रोतो, आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलंय पुण्यातल्या वडगाव सिंहगड रोड या ठिकाणी कार्यरत असलेल्या सामाजिक क्षेत्रातल्या नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राकडे यांना। अनिताजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत। नमस्कार।
1: नमस्कार।
0: अनिता राकडे या नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक आहेत। अगदी तरुण वयामध्ये विविध संस्थांमध्ये त्यांनी सामाजिक कार्य केले, अनेक बचत गट निर्माण केलेत, अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय। अशा व्यक्तिमत्वाविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमात आज त्यांच्याशी बोलूयात। त्यांच्या कार्याचा लेखाजोखा आजच्या या आपल्या मुलाखतीमध्ये त्यांच्याकडून समजून घ्यायला आम्हाला खूप खूप आवडेल। अनिताजी, कशी सुरुवात झाली?
1: 2000 सालात मी माझ्या ताई म्हणते डॉक्टर शिरीष रत्न पारखे त्यांचं काही कार्य त्यांच्या बरोबर असून मी ते बघितलं आणि त्यानंतर असं वाटलं आपणही काहीतरी वेगळं करावं। प्रत्येकाची एक एक जबाबदारी असते, त्यातनं मला आजी आजोबा व ज्याच्यासाठी कुणी नाहीये त्यांच्यासाठी काम करायचं हे डोक्यात आलं आणि तिथनं आपण स्टार्टअप सुरू

0: वत्केला मानस वजन व्यसन मुक्ती केंद्र येरोडा हॉस्पिटल मुक्तांगण किंवा ससून हॉस्पिटल मी जॉबला नव्हती पण माझी आवड आणि माझ्याकडनं काहीतरी कुणाला हेल्प व्हावी अशा स्वरूपात आपण कंटिन्यू नाही म्हटलं तरी मी 8 वर्ष फ्री सेवा द्यायचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करून असं वाटलं आता आपण अजून काहीतरी वेगळं करावं. जेव्हा आपण दुसऱ्या संस्थेसाठी काम करतो आणि आपल्याला जेव्हा खरी मदत लागते तेव्हा मदत मिळत नाही असा एक प्रसंग आमच्या बाबतीत घडला. एका आजीला पूर्ण बेडसच झालेले होते, घरची फॅमिली नाजूक होती, म्हणजे सुनबाई अगदी झाडू फरशीचे कामं करत होते आणि त्यांनी आम्हाला रिक्वायरमेंट अशी केली होती आपल्या आजींसाठी आपण काही हेल्प करू शकतो का. तो प्रसंग असा होता, मी 8 वर्ष त्या संस्थेसाठी मी नाव घेत नाही पण त्या संस्थेसाठी मी फ्री ऑफकोर्स 4 तास 8 तास काम केलं आणि त्यांच्याकडे मदत मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं हे कुणासाठीही नाहीये, तुमच्याकडे पैसे असले तर एंट्री घ्या, नाही तर नाही. म्हणजे तिथं विषय पैशांचा आला आणि त्या काही गोष्टींमुळे थोडस मनाला लागलं. मी एवढ्या वर्ष जर तुमच्याकडे जॉब केला असता तर तुम्ही मला पे केले असते पण मला ते पे पैसे नको होते पण मदत हवी होती, त्यावेळेस मला मदत नाही मिळाली.
1: पण मग हे नवरत्न फाउंडेशन तुमचं केव्हा अस्तित्वात आलं? मग
0: त्यानंतरच दुसरा प्रश्न, गेल्या 8 दिवसाच्या गॅपमध्ये आमच्याकडे दुसरा प्रश्न असा आला. एक आजोबांना बरं नव्हतं आणि आम्ही कित्येक वर्ष त्या आजोबांना राशन आणि घरभाड्यासाठी मदत करत होतो बचत गटाच्या तर्फे माझ्या सर्व मैत्रिणींकडून. तिथेही त्या आजोबांना बरं नव्हतं. काही कालावधीत त्या आजोबांनी त्यांच्या भिंतींवरती माझा नंबर लिहिलेला होता. शेजाऱ्यांचा कॉल आल्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो, माझी मिस्टर आणि मी. आजोबांना तिथनं घेतलं, ससूनला 7-8 दिवस ऍडमिट केलं, आजोबांना घरी नेल्यानंतर आजोबांनी त्यांच्या दारात पाऊल ठेवल्यानंतर एकच म्हटलं, बेटा मला तुझ्या घरी यायचंय, मला एकट्याला राहायचं नाही, आज तू आली म्हणून मी आजचा दिवस वाचलो, उद्या काय होईल माहित नाही पण तू मला तेवढा जीव लावतो त्यातला मला असं हेल्प करायची तुला, तुलाही मी काहीतरी करू शकतो. आणि तिथनं प्रश्न पडल्यानंतर घरी चर्चा झाली. 2017 नवरत्न फाउंडेशन स्टार्टअप असा 1 एप्रिलचा दिवस होता आणि तिथनं आपण हा स्टार्टअप सुरुवात केला.
1: बर, पण मग हा विस्तार कसा कसा होत गेला पुढे?
0: सर्वात पहिलं नवरत्न फाउंडेशन हे नाव येण्याच्या अगोदर जागेचा प्रश्न होता आमच्याकडे. भावाचा मित्र होते कुदळे म्हणून, त्यांची एक वास्तू होती ती पडीत होती, तिथं कुणीच राहत नव्हतं आणि कित्येक वर्ष त्याला भूतबंगला म्हणून ते साईटला ठेवले होते. आम्ही 4-8 दिवसात ते साफसफाई केली. त्यांनी मला असं सांगितलं, तुला वापरता आलं वापर, तुझ्याकडे तुझा प्रगती झाली तर आम्हाला रेंट दे, नाही तर तू प्रयत्न कर. म्हणजे प्रश्न असंच होता होईल की नाही होणार. आपण ते बघत बघत आमच्याकडे 2 महिन्यात 15 आजी आजोबा आलेत. ते आजी आजोबा असे आलेत फक्त माऊथ पब्लिसिटीने, ताईने चालू केलेलं होतं आणि त्या आजी आजोबांना आम्ही काही कालावधीत कधीतरी मदत केलेली होती. असे आजी आजोबा आपल्या फॅमिलीत आलेत आणि हे नवरत्न फाउंडेशन नाव का आणि कशाला हाही प्रश्न पडला. जर आता घर तयार केलं तर घराला नाव असलं पाहिजे. माझा मुलगा आहे रोहन, तो म्हटले मम्मी आपल्याकडे येणारे सर्व रत्न, कारण की बोलताना नेहमी प्रत्येक आजोबांमध्ये आजींमध्ये काहीतरी वेगळे गुण असतात म्हणून रत्न हे नाव आमच्या लक्षात आलं आणि मग नवरत्न असं 9 जागेवरनं 9 आजोबा जर आपल्यापर्यंत येतील किंवा आजी येतील म्हणून नवरत्न असं नाव घेऊन आपण हे पुढचा सुरुवात केला होता.
1: अच्छा, बचत गट काही तुम्ही निर्माण केलेले आहेत तर यामध्ये नेमकं काय करता तुम्ही बचत गटांच्या माध्यमातून?
0: बचत गट माझे असे आहेत, त्या महिला धुणं भांड्याची कामं करतात, रस्त्यावर साफसफाई करतात आणि जेमतेम एक टाइम कमवलं तर 2 टाइम खाऊ शकतात अशा महिला आहेत. पहिले एक तर त्यांना पैसे काढायची सवय नाही. प्रयत्न असा सर, तू दर महिन्याला 200 रुपये माझ्याकडे जमा कर आणि मग त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम आलेत की मग तुला पैसे हवेत ना, हे पैसे घे पण हे पैसे अमुक तारखेला मला रिटर्न कर. अशा स्वरूपात मी स्टार्टअप केलेला होता. त्यांना त्यांनी 200 रुपये दिलेले ते त्यांना आठवत नसायचं पण मी त्यांना पैसे वापरायला दिलेत हे त्यांना आठवायचं. मग अशा काही कालावधीत 1-2 वर्ष रुटीनला लागलं. मग ते थोडे पैसे आमच्याकडे जास्त साचलेत. साचल्यानंतर मग यायचं काय करायचं, मग आम्ही कुरडई पापड्या उन्हाळी सामान बनवायचं. मी कुठं कामा कार्यक्रमाला गेली किंवा कुणाचा कार्यक्रम असेल तर तिथं रिक्वेस्ट करायची, आमचा एक स्टॉल लावू देता का?
1: बरं, अच्छा.
0: आणि मग तसा स्टॉल तो लावायचा, त्यातलं काही सामानाचे काही पैसे असेल तर त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत द्यायची. मग त्यांचे कामाचं आणि प्लस हे त्यांना मोबदला भेटायला लागला आणि तशा एक एक सुरुवाती आमच्या सुरुवात झाल्या.
1: आता एकूण किती बचत गट आहेत आणि प्रत्येक बचत गटामध्ये किती संख्या आहे?

0: आणि उलाढाल साधारणपणे किती होते?
1: ऍक्च्युली खरं तर उलाढालचा राऊंड फिगर कधी काढलाच नाही, तो आज पण नाहीये माझ्याकडे. एका गटात 21 महिला असे आमचे 7 ते 8 बचत गट आहेत. त्याच्यातनं 5 वर्षातनं 3 वर्षातनं बचत गट फोडायचं, त्यांची ती रक्कम आहे ती त्यांना रिटर्न करायची, अशा रुटीननेच आमची ती रुटीन चालू आहे. पण मात्र कुठं काही कार्यक्रम असेल, तुम्ही जर म्हटलं तर आमच्याकडे एक कार्यक्रम आहे, तुम्ही 7-8 महिला येणार का, आम्हाला फिक्स पॅकेज द्या बाबा, तुम्ही 2000 द्या, 4000 द्या, तशाच रुपात मदत करतो. त्यातनं आता कमीत कमी तुळशीबागेत 3-4 दुकानं उभी केलेली आहेत. आणि ह्या गटातनं आमची एक असं आहे, कपड्यांचं दुकान असेल तर आम्ही सर्व मैत्रिणी तिच्याकडनंच कपडे घेतो. मग एक आम्ही बांधिलकी करून घेतलेली आहे. उन्हाळी साहित्य करणाऱ्या 4-5 जण आहेत, कुणी कुरडई करतं, कुणी पापड्या करतं, कुणी मसाले करतो. मग आम्ही पे करून पैसे देऊन घेत नाही. माझ्या त्या मैत्रिणीला मदत आहे त्या गटातनं, तिला ती समजा आम्ही गटच सर्व मिळून जर ते साहित्य नसेल करत, पण तुम्ही 4-6 जण करतायत, मग त्या वस्तू त्यांच्याकडनं घेऊन या एक एक गोष्टीचा आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेला आहे आणि आज मी त्या स्वरूपातच करतोय.
0: अच्छा, पण तुमचं हे बचत गटासोबतच ताईचं घर आणि वृद्धाश्रम हे देखील आहे, तर बऱ्याच ठिकाणी पाहतो की वृद्धाश्रम ही जी आहे ती चालवली जातात, पण मग तुमच्या वृद्धाश्रमाचं वेगळेपण काय?
1: ताईच्या घराबद्दल जर बोलायचं म्हटलं, एखादी महिला किंवा मुलगी घर सोडून आलेली असेल, तिला घरी जाण्याचा पर्याय नसतो, तर त्यावेळेस मुलगी एकच म्हणते तो आत्महत्या शब्द त्यांच्या लक्षात येऊ नये किंवा हा पुढे ते घडू नये याच्यासाठी प्रयत्न, तुमचं ताईचं घर आहे, या 4 दिवस राहा खा आणि तुम्हाला रिटर्न जायचं असेल तुम्ही रिटर्न जा.
0: पण मग या ताईच्या घरामध्ये ज्या येणाऱ्या ताई आहेत, तर त्यांच्या नेमक्या अडचणी, नेमक्या समस्या, प्रॉब्लेम्स काय असतात, का कोणत्या बाबींमुळे त्यांना घर सोडावं असं वाटतं किंवा असं पाऊल टाकावं असं वाटतं, आणि तुमचं या संदर्भामध्ये ती परत योग्य मार्गानं योग्य ठिकाणी ती व्यवस्थित जाईल आणि पुन्हा तिचा विस्कटलेला संसार त्याची घडी व्यवस्थित बसवेल यासाठी तुम्ही काय करता?
1: याच्यात महिला किंवा माझ्या त्या मुली म्हणणार मी त्यांना, दत्तक कन्या म्हणते बऱ्याच वेळेला, वय कमी असल्यामुळे अक्कल कमी चालते असं मी त्यांना नेहमी हे वाक्य बोलते. कारण की कधी कधी कुणाच्या बघण्याने, कुणाच्या सांगण्याने रोडच त्यांचा रॉंग साईडचा जातो. बऱ्याच वेळेला आई वडिलांचं ऐकत नाही आणि ठराविक ठिकाणी तिथं ऐकतात, तिथं सासू सासऱ्यांकडनं छेड होतो. त्यातली एक छोटीशी घटना अशी सांगते तुम्हाला मी, ताईचं घर म्हणण्याचं हक्काचं घर यासाठी, अचानकच एक कॉल आलेला होता ओळखीच्या व्यक्तींमधनं, पाषाणमध्ये एक मुलगी मंदिरात बसलेली. म्हटलं ओके, किती वर्षाची? म्हणजे 17 वर्षाची, आधार कार्ड बरोबर आहे. मग रात्री 11:30-12 टायमिंग होता आणि त्यावेळेला तिथं जाऊन तिला आपण घेतलं. तिला आणल्यानंतर रात्री 1:30-2 टायमिंग होता, तिच्या घरचा एक नंबर घेतला, त्यांना कॉल केला, या नावाची मुलगी आमच्याकडे आलेली आहे, आपण उद्या सकाळी बोलूया. छोट्या छोट्या भांडणांमुळे त्या मुलगीला टॉर्चर होत होतं आणि त्या टॉर्चरच्या कारणात तिने घर सोडलेलं होतं. मग त्या मुलीची आपण आमच्या दुसऱ्या ताई असं म्हणा प्रार्थना सदावर्ते सिंहगड रोडला ऍडव्होकेट आहेत, त्यांची हेल्प घेऊन माझी मैत्रिणी सोनाली काउन्सिलर, त्यांची सर्वांची हेल्प घेऊन तिला 7-8 महिने आपल्याकडे ठेवलं. फॅमिलीची काउन्सिलिंग घेतली, तिची काउन्सिलिंग घेतली आणि आता तिला तिच्या घरी पाठवलेलं आहे. आनंदात राहते, महिन्यात एक वेळेस न चुकता मला कॉल येतो, ताई व्यवस्थित आहे, टेन्शन घेऊ नकोस. मग अशा स्वरूपात त्यांना जर त्यांच्या हक्काचं ताईचं घर भेटलं.
0: ताईच्या घरासोबतच वृद्धाश्रमाच्या बाबतही आपल्याला बोलायचं आहे.
1: वृद्धाश्रम पेडवाले मार्केटला खूप सारे आहेत. तुमच्याकडे पैसे तुम्ही देऊन कुठेही जाऊन राहू शकतात, पण ज्याच्याकडे पैसेच नाही त्या आजी आजोबांनी करावं काय? किंवा दुसरा प्रश्न, त्या आजी आजोबांना कुणीच नाहीये. काम करत होते तोपर्यंत त्यांच्या सर्व गोष्टी भागत होत्या, पण आता काम होऊ शकत नाहीये आणि राहण्या खाण्याच्या गोष्टींसाठी प्रॉब्लेम होत आहेत, तर त्या आजी आजोबांचा काय? हा प्रश्न प्रत्येकाला येतो, पण कार्य कुणीच करत नाही असं म्हणेन, पण ते कार्य नवरत्न फाउंडेशन करत आहे.
0: बरं, वृद्धाश्रमामध्ये जी ज्येष्ठ नागरिक तुमच्याकडे येतात, घरचे सांभाळत नाहीत म्हणून येतात, बेवारस येतात, आणि वयोगट वगैरे साधारणपणे त्यांचं काय असतं?
1: वयोगट एक 60 पुढेच आहेत. घरचे सांभाळत नाही अशा 2-3 केसेस आहेत बोटावर मोजण्यासारख्या. आणि काही केसेस असतात ज्यांचं कुणीच नाहीये. 15 वर्षापूर्वी माझ्याकडे कुणी नातेवाईक नाही आणि माझ्या पायाला जखम झाली, तर आता मला कुणी एक वेळेस खायलाही

0: येत नाही. पहिला जका मसला मी भीक मागू शकत नाही. तर आता आपल्याकडे 12 आजी आजोबा असे आहेत ते पूर्ण बेड रिटन आहेत. म्हणजे त्यांना जेवायला घालणं, चहा पाणी सर्व लहान बाळासारखं करावं लागतंय. तर असे आजी आजोबा आहेत ज्यांना कुणीच नाहीये, त्यांची देखरेख. आजचा माझा खर्च तुम्हाला जर म्हटलं तर सर्वात मोठा डायफर बेडवर असल्यामुळे दिवसात 3 वेळेस डायफर साधारण चेंज करावा लागतो. आणि त्या आजी आजोबांची कुणी नाहीयेत म्हणून ते आपल्याकडे आहेत हा शब्द न करता मी त्यांची कन्या आहे. आज माझी ओळख आहे, माझे आई वडील आहेत आणि मला ते जबाबदारी घेतलेली पार करायची.
1: पण मग वैद्यकीय सेवा आणि शुश्रूषा संदर्भामध्ये तुम्हाला नेमकी कशी मदत होते किंवा ती देखभाल या ज्येष्ठ नागरिकांची कशा पद्धतीनं केली जाते?
0: आता आपल्याकडे 27 आजी आजोबा आहेत.
1: बरं,
0: त्याच्यातनं माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी किचनचं किंवा बाकीच्या कामासाठी स्टाफ लावू शकते. मला मदतीची घराच्या बाहेर पडलं, मी बाहेरून आणलं तर माझं घर चालणार आहे. तर माझ्याकडे 2 मुली आणि 1 जेंट्स असे तिघांना मी स्टाफ म्हणून कामाला घेतलेलं आहे. सकाळचं किचन मी स्वतःच बघते, संध्याकाळचं किचन माझी वहिनी बघते. म्हणजे किचनचे 2 पार्ट आम्ही सांभाळून घेतलेले आहेत. बाकीच्या कामासाठी माझ्या ह्या 2 दत्तक मुली आहेत, म्हणजे त्याही माझ्या दत्तक कन्याच आहेत. त्या ह्या सर्व गोष्टीत मदत करतायत. आणि ह्या सर्व सोडल्यानंतर विषय येतो डॉक्टर. डॉक्टर दीपक पाठक हे MD आहेत, सिंहगड रोडला त्यांचं क्लिनिक आहे. पण ते व्यक्तिमत्व असं आहे, मी कॉल केल्यावर कधी नाही उत्तर आलं नाही एवढ्या वर्षात. ते वर्षातनं माझ्याकडे एखाद्या वेळेस फक्त पेट्रोलचे पैसे घेतात, बाकी माझ्या कार्याला तू करते ना तर आम्ही तुला हेल्प करतो अशा स्वरूपात त्या मला मदत करतात.
1: अच्छा, तुमचे हे सगळे उपक्रम पाहत असताना काही गरजू किंवा जीवनोपयोगी दैनंदिन वस्तूंचं वाटप देखील तुम्ही करत असता तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून, तर नेमकं हे काय आहे?
0: मी एक मेसेज तयार करते, आव्हान करते. तुमच्याकडे नवीन आल्यानंतर तुम्ही जुन्याचं करणार काय? हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाकडे असतो. मग तुम्ही बऱ्याच वेळेस कुठं टाकायचं, कुणाला द्यायचा हा प्रश्न पडतो. तर मी सरळ सांगते, हा माझा नंबर. तुम्हाला ती वस्तू लागत नसेल, तुम्ही फर्निचर म्हणा, चप्पल म्हणा, कपडे म्हणा, या मुलांना लागणारी खेळणी.
1: अच्छा,
0: तुम्ही मला कॉल करा.
1: चांगल्या स्थितीतल्या ज्या नंतर वापरात येऊ शकतात अशा वस्तू
0: अपेक्षित हे या अशा गोष्टी मला शक्य असेल तर मी स्वतःच जाऊन कलेक्ट करते. चुकून एखाद्या वेळेस मला शक्य नसेल तर मी हेल्प मागून त्या वस्तू घेऊन घेते, आपल्याकडे येतो. जर आवरावरी शिवण काही कपडे कुठे फाटलेले असेल ते शिवतो, व्यवस्थित करतो. आणि वस्ती पातळ्यावरती महिन्यातनं एकदा त्या वस्तू त्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. आणि याच्यामुळे बऱ्याचशा फॅमिलींना कपड्यांचे प्रॉब्लेम होते, थंडीत पांघरूनचे प्रॉब्लेम होतात, हे खूप सारे फॅमिलीचे सॉल्व्ह झालेत. आणि गेल्यानंतर ते म्हणते ह्या वडिला तू नवीन काय आणलं ग,
1: अच्छा
0: असा प्रश्न येतो.
1: बर बर बर, गरजू व्यक्तींना वस्तू त्या वाटपाचं काम करता आणि ज्यांच्याकडे जुन्या वस्तू वापरात नसलेल्या परंतु सुस्थितीत असलेल्या चांगल्या अवस्थेत असलेल्या त्यासाठी त्यांचा एक व्हॉट्सअप क्रमांक आहे. तर इच्छुक कोणी दाते असतील तर या व्हॉट्सअप क्रमांकावरती त्यांच्याशी संपर्क साधून किंवा त्यांना मेसेज पाठवून संदेश पाठवून त्यांच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. तर हा व्हॉट्सअप क्रमांक आपल्याला सांगता येईल का?
0: हो, 98-23-60-64-99.
1: बर,
0: ते आपल्यासाठी जुने आहेत पण त्या वस्तू कुणासाठी तरी नवीन आहेत.
1: हा नंबर एकदा पुन्हा सांगाल?
0: मराठीत सांगते, 98-23-60-64-99.
1: बर,
0: आणि इंग्लिश मध्ये म्हटलं तर 9823-60-64-99.
1: अच्छा, तर श्रोतेहो लक्षात घ्या, तुमच्याकडे जर अशा पडून असलेल्या वस्तू परंतु चांगल्या सुस्थितीत जर असतील आणि आपल्याला देण्याची इच्छा असेल तर नक्की या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा किंवा संदेश पाठवा. या वस्तू संकलित करून त्या व्यवस्थित पुन्हा दुरुस्त करून गरजू असणाऱ्या व्यक्तींपर्यंत त्या नक्की पोहोचवल्या जातील आणि ती वस्तू कोणापर्यंत पोहोचवली तर याची खातरजमा देखील केली जाईल. घरचा पाठिंबा कसा मिळतो तुम्हाला?
0: घरचा पाठिंबा 100% असं म्हणे. मिस्टरना रविवारी सुट्टी असते.
1: बर,
0: लिस्ट असते रविवारी दिवसभर मला काय काम करायचंय, दळण दळायचंय, भाजी आणायची. एक त्यांना तशी लिस्ट प्रमाणे ते हेल्प करतात. आणि माझे 2 हात म्हटल्यावर माझा भाऊ मंगेश कडू व माझा मुलगा रोहन राकडे.
1: बर,
0: रात्री 12 उठवा त्यांना सकाळी 4

0: सांगा, कुठल्याही कार्यात हे माझ्या एक पाऊल पुढं असं मी म्हणणार. मी सांगावं आणि त्यांनी काम करावं का कशाला हा प्रश्न पडत नाही. त्यांनी काही कालावधीत ते काम बघितलंय. अशी एक घटना होती 2018 सांगते. एक आजोबा वारले होते आणि आजोबांची अंत्यविधी आपल्यालाच करावी लागते. त्या पहिल्या विधीला असा प्रश्न पडलाय, एका बाजूने मुलगा आणि भाऊ दोघं जण बघत होते, आता करायचं काय. म्हणजे मागच्या वर्षाची एक छोटीशी केस अशी सांगेन. होळीचा दिवस होता. आमचे श्याम काका काही कालावधी 5-7 वर्ष आमच्याकडे होते. काका ख्रिश्चन होते आणि काकांची अशी इच्छा होती तू तुझ्या पद्धतीने माझी अंत्यविधी करावी. काकांनी लेटर माझ्यासाठी लिहून ठेवलेलं होतं. काही कामासाठी मला पुण्यातनं बाहेर जावं लागलं. आजोबा देवाज्ञा त्यांची सकाळी 10 झाली. काय करणार हा मोठा प्रश्न पडला. मुलाने फोन केला, मम्मी काका नाही येत आता कसं. तर म्हटलं मी येस तोपर्यंत वाट बघ, मी बघते काहीतरी. सर आले, सर्वे पेपर तयार झालेत मुलांनी गेट पासपासून, तर सर्व्या गोष्टी माझ्या मुलाने तयार केलेत आणि मला म्हटल्या तू डायरेक्ट वैकुंठात पोच, मी सर्व्या गोष्टी केलेल्या आहेत, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि बाबांनी त्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या पद्धतीने केल्या आहेत. तर त्याने अॅम्ब्युलन्स बोलवून बाबांना त्याच्या मित्रपरिवाराला घेऊन सीप केलं आणि मी ऐन आता विधी होणार अशा स्वरूपाला तिथं पोचली. आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर एक होतं, आपण नवरत्न फाउंडेशन हे चालू केलेलं आहे, हे पुढं काय, या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी मला मिळालं. तर मुलगा माझा खूप मोठा नाही, 17 वर्षाचाच आहे, पण त्या वयाप्रमाणे त्याने तो समजूतदारपणा दाखवला किंवा आजी आजोबांच्या प्रेमापोटी त्याने ते केलं. तर आता थोडंसं टेन्शन कमी आहे. उद्या अनिता राखडे नसली तरीही काही प्रॉब्लेम नाही. मंगेश आणि रोहन हे ते कार्य करतायत.
1: खरं तर चांगलं काम केलं की त्या चांगल्या कामासाठी समाज पुढाकार घेतो, शासन पुढाकार घेतो, संस्था देखील या चांगल्या कामासाठी पुढे येऊन प्रतिष्ठानच्या पाठीवरती शाबासकीची थाप देत असतो आणि पाठ थोपटत असतो. तर या क्षेत्रातल्या तुमच्या सामाजिक कार्यासाठी अनेक उल्लेखनीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला यातले उल्लेखनीय महत्वाचे पुरस्कार याबाबत आपल्या मुलाखतीच्या जाता जाता चर्चा करण्यास काहीच हरकत नाही. तर कोणत्या कोणत्या उल्लेखनीय पुरस्कारांना आपल्याला सन्मानित करण्यात आलं आहे?
0: माँसाहेब जिजाऊ माता यांचं नाव खूप मोठं आहे, त्यांच्या कन्नी आहे असं म्हणून मी लोकांना सांगते. माँसाहेबांच्या नावाचे जवळजवळ आपल्याला 5-6 पुरस्कार आलेले आहेत. जिजामाता पुरस्कार आलेला आहे, दादा कोंडके फाउंडेशनचा पुरस्कार आला आहे, ज्ञान फाउंडेशनचा पुरस्कार आलेला आहे, माणुसकी म्हणून फाउंडेशन आहे त्यांचे पुरस्कार आले आहेत. आता असं भिंतीवर लावायला जागा नाहीये, पण ते एक पुरस्कार एक गोष्ट सांगतात. ते पुरस्कार तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी असतात असं मी म्हणेन. पण एक पुरस्कार आले ते एक जबाबदारी वाढते आणि ती जबाबदारी सांगते तू आत्ता काय कार्य केलं यापेक्षा तुला डबल करायचंय. आणि अशा स्वरूपात ते पुरस्कार एक एक आपल्याकडे येत आहेत. आणि जे म्हणजे मी या सर्व गोष्टींमध्ये एकच सांगते, कदाचित मागच्या जन्माचं माझं पुण्य या जन्माला मला हक्काच्या कन्या, जवळ 15 दत्तक कन्या आहेत माझ्या, त्यातली काही लग्न झालेली आहेत, काही बिनलग्नाची स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि माझे हक्काचे 27 आजी आजोबा आहेत, त्यांची मी आज एकच कन्या असं मी गर्वाने सांगते. यांच्या सर्व पॉवरने हे कार्य मी करू शकते. हे पुरस्कार माझे नाहीत, मी फक्त यातली कार्यकर्ती असे मी म्हणेन तुम्हाला. हे सर्व माझ्या कन्या व माझ्या आई वडिलांची पुण्य आहे.
1: नवरत्न फाउंडेशनच्या भविष्यातल्या योजना, आपल्या मुलाखतीतल्या चर्चेतला हा शेवटचा प्रश्न.
0: योजना म्हणजे आता चालू नवरत्न फॅमिलीचं घर आहे ते भाड्याचं आहे. काही लिमिट येतात भाड्याचं घर असल्यामुळे. आता तरीही त्या घरात 35 आमची लोकांची फॅमिली आहे. आणि तिथं विषय थांबतो आमचा, पण भविष्यात माझे आई वडील किंवा माझ्या ह्या दत्तक कन्या कमीत कमी एका घरात 100 लोक राहावेत या भविष्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आणि प्रयत्न 100% सक्सेसफुल झाल्याशिवाय हा प्रयत्न आहे. कारण की राहणं खाणं सर्वीकडे आपण म्हणतोय होतंय, खाण्याचं तुमचे आमच्यासारखे कुणीही मदत करू शकतात, पण राहण्याचं हे स्वतःचा हक्काचं घर असलं पाहिजे. जेव्हा माझ्या फॅमिलीचं हक्काचं घर असेल तेव्हा माझ्या फॅमिलीला मागं पुढे बघायची गरज पडणार नाही. भविष्यात माझ्या फॅमिलीचे स्वतःची वास्तू असावी याच्यासाठी प्रयत्न करते.
1: अच्छा,
0: नवरत्न फॅमिली ही माझी नाहीये, आपली सर्वांची आहे. तुम्हाला सर्वांना जर शक्य असेल तर माझ्या फॅमिलीसाठी थोडासा वेळ घेऊन

0: या समक्ष बघा माझी फॅमिली काय आहे. रत्न आहेत माझ्या फॅमिलीत आणि रत्नांसाठी थोडासा वेळ जर काढला, वेळात वेळ काढून माझ्या घरी यावं आणि माझ्या आई वडिलांचं म्हणणं काय ते समजून घ्यावं. कारण की तुम्ही सर्वेकडे फिरू शकतात, माझे आई वडील घरातनं बाहेर फिरू शकत नाहीयेत.
1: तुम्ही पाहिलेल्या या तुमच्या भविष्यातल्या स्वप्नांना एक मूर्त आकार प्राप्त हो आणि आपल्या कार्याची दखल घेत असेच अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात यावं अशी सदिच्छा व्यक्त करत आजच्या या कार्यक्रमातून मी कैलास शिंदे आता आपला निरोप घेतोय. आज चर्चेमध्ये नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अनिता बापू राकडे आपण आलात आणि ही सविस्तर अशी चर्चा आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्याशी केली त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: मला बोलायची एक संधी दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद व आभारी.
2: श्रोतेहो, आताच आपण अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राकडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते विनायक मोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम ऐकता येतील. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 7 वाजता आहेत, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या।
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन सर्वसमावेशक विकास डिजिटल परिवर्तन पायाभूत सुविधांचा विस्तार राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर

आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2000

द्यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 मधल्या तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागरसंगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे हसन मुश्रीफ उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ईआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र, अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा

निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चं उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता प्रसारित होईल.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सर्जा तूर हे हे हे हे हे हे हे.
3: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जूनपूर्वी आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोतेहो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणेच याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक

0: विनयकुमार आवटे.
1: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन, ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प, अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन, फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे, अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वतता आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया, त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजारमूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती

0: ही योजना ही माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील तसा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलं. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरंतर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत. त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरंतर फार अन्यायकारक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारशी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे. त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरंतर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते तस्तात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं हे 4-5 प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरतेशेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारीपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे.

श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: आताच आपण वृत्तविशेष कार्यक्रम ऐकला.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मुलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखान प्रवास कराल. वाहन वेगानं चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका.
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको.
3: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतशिवार, हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात एल निनोच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषिविद्या कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, यंदाच्या खरीप हंगामासमोर एक निसर्गाचं मोठं आव्हान उभं टाकलं आहे. जागतिक हवामान बदलांमुळे एल निनोचे सावट अत्यंत गळद्ध झाले आहेत. पावसाचे असमान वितरण आणि पावसामध्ये पडणारा मोठा खंड अशा अनेक अडचणी आपल्या शेतकऱ्यांसमोर उभ्या टाकण्याची शक्यता आहे. तर अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपल्या खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन, मग हे सोयाबीनची शेती आपल्याला कशी वाचवायची आहे, त्यापासून आपल्याला शाश्वत उत्पादन कशा पद्धतीने मिळवायचं आहे, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या सर्व प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. सरांकडनं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आपण ऐकतोय आणि आपले बरेचसे शेतकरी बांधव सुद्धा ऐकतायत की एल निनो आहे आणि ह्याचा परिणाम आता आपला जो खरीप हंगाम आहे तर त्यावर होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या उत्पादनात कमी अधिकपणा होणारच आहे. तर नेमकं सुरुवातीला आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एल निनो म्हणजे नेमकं काय याविषयी आपण काय सांगू.
2: एल निनो हा शब्द आता सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे आणि एल निनो जो आहे हा नेहमीच येणारा एक कंडिशन आहे. जसं एक सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर एल निनो म्हणजे आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी चांगला नाही. एल निनो हा बेसिकली एक स्पॅनिश शब्द आहे, त्याचा अर्थ होतो लिटिल बॉय. आणि एल निनो म्हणजे गरम हवेशी याचा संबंधित आहे. जसं आपण बघितलं की भारताच्या पूर्व दिशेला आणि इकडे अमेरिका खंडापर्यंत म्हणजे पेरू देशाच्या पर्यंत मधात जो स्पॅसिफिक ओशन आहे, प्रशांत महासागर आहे विशेषतः इक्वेटरच्या त्या साईडला, तर या भागातलं जो पाणी आहे ना हे गरम होतं आणि गरम झाल्यामुळे त्याच्यावरची जी वाफ राहते ती ही वाफ गरम होते आणि मग ती वाफ गरम असल्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर राहत नाही, ओलावा राहत नाही आणि असे कमजोर वारे आपल्या भारतापर्यंत येत नाही आणि त्यामुळे हा पाऊस आपल्याला मिळत नाही. परंतु हाच पाऊस तिकडेच भरपूर

0: पडणार आहे. म्हणजे जरी आपल्यासाठी एलनिनो चांगला नसला, परंतु जर आपण पेरू देशाचा विचार केला, त्या देशाचा विचार केला, अमेरिके खंडाचा, तर मग तिकडे पूर आणि हे पण कंडिशन येणार आहे. तर एलनिनोचा सरळ सरळ अर्थ होतो की आपल्याकडे पाऊस कमी पडणार आहे, आणि पडला तरी तो खंडित स्वरूपात पडणार आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे 20 दिवसाचा, 40 दिवसाचा, 50 दिवसाचा खंड आपल्याला पडणार आहे, त्यामुळे आपल्या पिकांना त्याचा अपाय होण्याची शक्यता जास्त आहे. तर एलनिनो हा एक प्रकार आहे हवामानाचा. आणि त्याच्या विरुद्धात लानिना हा एक आहे, हा पण सुद्धा स्पॅनिश वर्ड आहे, त्याचा अर्थ तर लिटिल गर्ल.
1: अच्छा अच्छा.
0: पण हा लानिना आपल्यासाठी चांगला राहते, कारण भारताचा जर विचार केला आपण तर अरबी समुद्रातनं मोसमी काही वारे येतात, त्याच्यापासून आपल्याला मोसमी पाऊस मिळतो, आणि इकडनी जो पाऊस येतो पूर्व दिशेकडनं हा लानिनामुळे पण येतो. यावेळेस वर्ष जे आहे ते एलनिनोचं असल्यामुळे आपल्याला काही खबरदारी घेणं फार आवश्यक आहे. भिण्याचं कारण नाही, फक्त आपल्याला व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. हेच या एलनिनो बद्दलची माहिती आहे.
1: अच्छा, एलनिनो नेमकं काय आहे हे तर तुम्ही सांगितलं, पण आजचा जो आपला मेन उद्देश जो आहे की सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला सोयाबीनची लागवड करायची असेल तर आपण नेमकं काय करायला हवं, हे तर त्यासाठी आपण पूर्व मशागत कशी करायला हवी?
0: खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटते सोयाबीनच नाही तर जेही आपण खरीप हंगामामध्ये पिकं घेणार आहोत त्या सर्वांसाठी एलनिनोचा प्रभाव कमी करण्यासाठी काही गोष्टी आताच करणं फार आवश्यक आहे. शासकीय यंत्रणांनी विविध माध्यमातून याची जागरूकता चालू आहे. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं सुद्धा आम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये आणि विशेषतः मागच्या 1 महिन्यामध्ये रिगरस कॅम्पेनिंग आम्ही त्याच्यामध्ये घेत आहोत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे मे महिन्यामध्ये याची आम्ही माहिती आमच्या कृषी विज्ञान केंद्र दोंडापूरच्या मार्फत आम्ही माहिती देत आहोत. आता सर्वात महत्वाचं काम जे आहे या भागामध्ये आपल्याला करायचं की आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नांगरणी केलेली आहे, परंतु यावर्षी आपल्याला थोडीशी खोल नांगरणी करावी लागेल, कारण आता रोटावेटरचं चलन खूप जास्त आहे. रोटावेटरमुळे काय होते की वरचा काही सेंटीमीटर जमीन भुसभुशीत होते, पण आतला हार्ड पॅन तयार होतो, तो फोडणं फार आवश्यक आहे की जेणेकरून जेवढा पाऊस मिळेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मान्सून वेळेवर येणार आहे. मान्सूनचा पाऊस वेळेवर येणार आहे, साधारणतः 15 ते 20 जूनच्या दरम्यान आपल्याकडे चांगला पाऊस येईल आणि पेरणी पण चांगली होईल. पण एलनिनोमुळे काय होईल की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. तर त्याची जी पूर्वतयारी आहे ती आपल्याला आताच करावी लागेल. तर सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी बंधूंनी खोल नांगरणी करणं यावर्षी फार आवश्यक आहे. आडवी उभी दोन्ही, उताराला आडवी तर जरूर आपल्याला त्याची करायची आहे. दुसरी गोष्ट, यावर्षी आपल्याला सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करायचा आहे, मग गांडूळ खत असो, शेणखत असो, हिरवळीचे खत असो, कंपोस्ट खत. कारण हे खत जर वापरले आपण तर जमीन भुसभुशीत होते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते, आणि खोल गेल्यामुळे पाणी ते नंतर आपल्याला अवेलेबल होणार आहे, आणि चांगली मशागत केल्यामुळे त्याची मूळ आहेत. आता सोयाबीनचं पीक आहे, सोयाबीनचं पीक जर शेतकरी बंधूंनी तुम्हाला चांगलं हवं असेल तर त्याची मूळ हे दूरवर जाणं फार आवश्यक. खोड तर आतमध्ये जाईल, खोडाचं फक्त सपोर्टचं काम राहतं, परंतु त्याची जी मूळ आहेत, पांढरी मूळ आहेत, हे जितके लांब जातील तितके आपल्याला तिथून ते पाणी आणणार आहे. तर त्यामुळे हे करणं फार आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, यावर्षी आपल्याला सोयाबीनचं चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपले जे सोयाबीनचं लागवड आहे ही आपल्याला BBF रुंद सरीवरंबा पद्धतीमधनंच करणं आवश्यक आहे. म्हणजे आपले सोयाबीनचं पीक हे बेडवर आणणं आवश्यक आहे. उताराला उभे आपल्याला करायचे, आणि जर तुम्ही पेरणी करत असाल तर उताराला आडवी पेरणी आपल्याला करायची आहे. एलनिनोचा प्रादुर्भाव आपल्याला जर कमी करायचा असेल तर आच्छादनांचा वापर करणं फार आवश्यक आहे यावर्षी. मग मल्च, प्लास्टिकचे मल्चेस असो, जैविक मल्चेस असो, आच्छादनाचा वापर आपल्याला करायचे आहेत. तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर सोयाबीन लागवडीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या ठरणार आहेत.
1: अच्छा सर, आता कोणतंही पीक म्हटलं की आता आपल्याला सुरुवातीला जमिनीचा विचार करावा लागतो.
0: बरोबर.
1: आणि आपल्या मराठवाड्याची जमीन आपल्याला माहिती आहे कोरडवाहू जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते, मग आपल्याला सोयाबीनची लागवड करायची तर आहेच, पण जमिनीची निवड आपण नेमकी कशी करायला हवी?
0: जमिनीची निवड करत असताना सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे आपल्याला बघावा लागेल की पिकांच्या मुळाची सिस्टीम कशी आहे. टॅपरूट आहे, सोटमूळ प्रकार आहे की फायब्रस सिस्टीम आहे, कशी आहे. आता सोयाबीनचा जर विचार केला आपण तर तिची सोटमूळ प्रकारात जाते, त्यामुळे तुम्ही तुमची जमीन जी आहे कमीत कमी 3 फूट काळीची आपल्याला असणं आवश्यक आहे, आणि ती भुसभुशीत असणं पण आवश्यक आहे. नुसतं काळी असून चालणार नाही, पण ती भुसभुशीत असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे मध्यम ते भारी जमीन, उत्कृष्ट निचरा होणारी जमीन, आणि त्याचा पीएच जवळपास 7 ते 8 दरम्यान असणारा आपल्याला हवा आहे.
1: अच्छा, आता हे झालं जमिनीची निवड आपण कशी करायला हवी, पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो की आपण पाहतो की आपल्या विद्यापीठाने भरपूर अशी विविध वाण शिफारशीत केलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये गेलं तर भरपूर असे वेगवेगळे वाण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग वाणांची निवड करताना शेतकरी बांधवांना खूप प्रश्न पडतात की नेमकं आपण कोणत्या वाणांची आपण निवड करायला हवी, काय सांगाल?
0: खूप चांगला प्रश्न आहे आणि यावेळेस एलनिनोचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला कमी कालावधीचे वाण लावणं फार आवश्यक,
1: म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणं.
0: कारण जास्त कालावधीचे असले तर ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो आपल्याला खंड पडण्याची शक्यता आहे त्याच्यापासून आपलं पीक वाढेल. त्यामुळे एक असा सल्ला राहील की जर तुम्ही 3 एकर सोयाबीन लावत असाल तर एक कमी कालावधीचं म्हणजे 90 दिवसाचं, जसं JS 93.05 आहेत, अजून बरेच वाण आहेत, त्यानंतर एक मध्यम कालावधी JS 335 आहेत, MUS 71 आहे किंवा MUS 725 आहेत, हे वाण आपण तिथे लावू शकतो. आणि थोडेसे लेट येणारे वाण जसं KDS काही भागामध्ये आपल्या मराठवाड्याचं विशेषतः परभणी आणि हिंगोलीमध्ये नाही लावायला पाहिजे, परंतु जिथे शक्य आहे तिथे KDSचे जे आहेत 726 वगैरे वाण आहेत तर हे वाण जास्त कालावधीचे याचे विभागून लावावेत. आपल्या वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाने खूप चांगले वाण दिलेले, त्यामध्ये MUS 711 आहे, MUS 509 आहे, MUS 740, MUS 731, MUS 725, मागच्या वर्षी खूप चांगला आलेला वाण म्हणजे MUS 612 आहे, मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी MUS 162 आणि MUS 158 असे वेगवेगळे वाण आहेत. तरी वाणासंबंधित अजून काही माहिती पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राला किंवा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा.
1: नक्कीच सर, आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो की आपल्याला बरेचसे तज्ज्ञ मंडळी सांगतात पेरणीपूर्वी तुम्ही बियाण्यांना बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे, जेणेकरून येणारा जो रोग आहे त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यास ते मदत होते. तर याविषयी काय सांगाल बरं की बीज प्रक्रिया म्हणजे आपण जैविक पद्धतीची कोणती करायला हवी, रासायनिक पद्धतीची कोणती करायला हवी, याविषयी आपण काय सांगाल?
0: बीज प्रक्रिया असं आहे की एक वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आहे, जसं लहान मुलांना आपण वॅक्सिनेशन करतो. बीज प्रक्रिया करण्याचे फायदे अनंत आहेत. नंबर एक की बीज प्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीलाच रोग आणि किडींचा आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो, त्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो. बीज प्रक्रियेमुळे अजून एक गोष्ट होते की उगवण क्षमता खूप चांगली होते, कारण आपलं जे शेत आहे त्या शेतावर पहिले उन्हाळा गेला, त्याच्या पहिले हिवाळा होता, उन्हाळा आला, थोडा पावसाळा झाला, अशा तिन्ही कंडिशनमध्ये जमिनीमध्ये उष्ण दमट वातावरण तयार होतं आणि बुरशे तिथे ऑलरेडी असतात आणि मग ह्या बुरशे खूप त्रास देतात. आता सोयाबीनचा जर विचार केला तर सर्वात जास्त जे नुकसान होतं ते शेंगावरील करप्यामुळे होतं आणि हे जमिनीतून बियाण्यातनं जाते आणि याचा प्रादुर्भाव 20व्या दिवसापासून स्टार्ट होतो पण दिसतो तो 80व्या दिवशी जेव्हा आपल्याला काहीच करता येत आणि त्यामुळे पण सोयाबीनचं उत्पादनात घट येते आणि बुरशी पहिलेच लागत असल्यामुळे पुढे जर पाणी कमी पडलं, खंड जर पडले तर मग असे झाडं अशक्त होतात आणि अशक्त झाल्यावर रोग आणि कीड मोठ्या प्रमाणावर येतात. म्हणून बीज प्रक्रिया करणं ही अतिशय आवश्यक आहे. आपल्याला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल, आपलं जर पीक खूप चांगलं ठेवायचं असेल आणि पुढच्या खडतर काळामध्ये आपलं पीक तग धरायचं असेल तर बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे. आता सोयाबीनमध्ये जर बीज प्रक्रिया म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची. याच्यामध्ये थायरम आहे, कार्बन डायझिम आहेत, विटावॅक्स आहेत, यासारखे आपल्याला बुरशीनाशक वापरता येईल. किंवा जैविकमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा जे आहे 5 ml प्रति किलो बियाण्याला हे आपल्याला देता येईल. आणि विशेष म्हणजे हे झाल्यानंतर जैविक आणि रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया झाल्यानंतर मग आपल्याला जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी लागेल. त्याच्यामध्ये रायझोबियम जपॉनिकम हे जीवाणू संवर्धन आहे, त्याच्यामध्ये याच्या मुळावर ज्या गाठी येतात त्याच्यामध्ये जो हा रायझोबियम नावाचा जीवाणू होतो हा आपण दिल्यामुळे काय की हवेतील नायट्रोजन जमिनीतलं नायट्रोजन झाडाला देईल आणि आपल्या गाठी ह्या मजबूत आणि मोठ्या होतील. सोबत पुरत विरघळणारे जीवाणू की ज्याच्यामुळे शेंगा लागणार आहेत त्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. आणि सोयाबीनमध्ये पुढे पुढे काय होते की येलो मोझाईक नावाचा रोग येतो, तर अशा वेळेस जर आपण सुरुवातीला थायमिथॉक्झाम सारखे जर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली तर निश्चितच मग या रोगांना सुद्धा आपल्याला ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत यांचं सुद्धा आपल्याला तिथं व्यवस्थापन करता येईल. त्यामुळे याचं FRI फाडणं फार आवश्यक आहे. त्यामुळे फंजीसाईड, रायझोबियम आणि इन्सेक्टीसाईड हे तिघांची बीज प्रक्रियाच आपण करावी. बीज प्रक्रिया करताना एक काळजी आपल्याला आवश्यक घ्यायची की बीज प्रक्रिया साधारणतः 12 तास किंवा पेरणीच्या 2 ते 3 तास आधी आपल्याला करायची आहे. बियाणं आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यावर पहिले बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे, 10 मिनिटांनंतर रायझोबियमची, नंतर मग कीटकनाशकाची या क्रमाने आपल्याला बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया नेहमी ही सावलीत करायची.
1: अच्छा.
0: आणि बीज प्रक्रिया करत असताना सोयाबीनचं पीक अतिशय नाजूक आहे, म्हणजे त्याचं सीड जे आहे खूप नाजूक राहते, टर्फल निघते, त्यामुळे हाताने चोळायचं नाहीये. मशीनच्या सहाय्याने किंवा हलका झोका देऊन आपल्याला हे बियाणाला कसं लागेल ते आपल्याला करायचंय. आणि विशेषतः करताना आपले हात मोजे घालणं, मास्क लावणं, लहान मुलांना दूर ठेवणं, ह्या काळजी आपल्याला घ्यायच्या. एकदम कोंदड

0: जागी किंवा एकदमच सूर्यप्रकाशात ही बीज प्रक्रिया आपल्याला टाळायची, सौम्य सावलीमध्ये आपल्याला करून वाळून मग त्याची पेरणी करायची. तर आजकाल मार्केटमध्ये असे प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे एकत्रितपणे येतात, तर त्याचाही उपयोग केले तर आपल्याला
1: फायदा आहे. अच्छा सर, आता बीज प्रक्रिया करणं हे खूप आवश्यक आहे हे तर तुमच्या सांगण्यावरून सर्व शेतकरी बांधवांच्या लक्षात आलंच असणार आहे. तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो की पेरणी कसं असतं, पेरणीचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्येच आपण पेरणी केली तर त्यापासून मिळणारं उत्पादन हे आपल्याला अधिक मिळत असतं. तर त्या अनुषंगाने सोयाबीनची जर आपल्याला पेरणी करायची असेल तर पेरणीचा वेळ, त्याच्यातलं अंतर कसं असायला हवं याविषयी आपण काय सांगाल, आणि आपण पाहतो की आता पेरणीच्या काही पद्धती पण आहेत, तर याविषयी आमच्या शेतकरी बांधवांना सांगावं.
0: आता खरं तर सोयाबीनमध्ये पेरणीचा जो कालावधी आहे हा साधारणतः मान्सूनवर आधारित पाऊस जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपण त्याची पेरणी करतो. परंतु सर्व शेतकरी बंधूंना एक नम्र विनंती आहे की जोपर्यंत तुमच्या गावामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करायची नाही. सुरुवाती जर पेरणी करणी पहिल्याच पावसावर पेरणी केली तर पुढे तर पैसा वानू ज्याला म्हणतो आपण गोगलगाय यांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे आपण अगदी 7 जुलैपर्यंत सुद्धा याची पेरणी करू शकतो. त्यामुळे घाई न करता जेव्हा आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्यात नाही तर गावामध्ये आता पाणी किती पडलं त्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागेल. एक साधे 500-600 रुपयाला रेन गेजेस मिळतात, पर्जन्य म्हणजे पाऊस मोजण्याची यंत्र मिळतात, तुमच्या ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगवर तुम्ही लावून घ्या, काही मोठी गोष्ट नाही आहे. पण आपल्या गावामध्ये किती पाऊस पडला, 100 मिलीमीटर पाऊस पडला त्यानंतर त्याची पेरणी करायची. आता दुसरा तुमचा प्रश्न आहे की अंतर. अंतरमध्ये असं आहे की 18 इंचावर आपल्या पेरणी करायची, 45x5 सेंटीमीटरवर किंवा 30x7.5 सेंटीमीटरवर याची पेरणी करायची. पेरणी करताना उताराला आडवी पेरणी आपल्याला याच्यामध्ये करायची आहे. त्यानंतरचा तुमचा जो मुद्दा होता की तो होता की पद्धती. आता पद्धतीमध्ये आपण ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राणी याची पेरणी करू शकतो किंवा बैलचलित पेरणी यंत्राणी पेरणी करू शकतो. परंतु आता एल्निनोच्या काळामध्ये आपण प्रयत्न करायचा की बेडवर करण्याचा प्रयत्न, त्यासाठी बीबीएफ यंत्र आलेले आहेत, रुंद सरी वरंबा पद्धतीनं बीबीएफवर आपण करायचे टोकन यंत्रांनी. त्याच्यामध्ये टोकन होते बीबीएफमुळे, एक खतं दिल्या जातात, त्यानंतर पाण्याचा निचरा पण चांगला होतो आणि बेड पण तयार होतो. अशा 4-4 गोष्टी आपल्याला एकाच माध्यमातून मिळतात. त्यामुळे बीबीएफवर आपल्याला करायचे. बीबीएफचा वरचा टॉप तुम्ही 2 ओळी ठेवा 3 ओळी ठेवा, 2 ओळीमध्ये तुम्ही 18 इंच अंतर ठेवा, 45 सेंटीमीटर, आणि 2 झाडामध्ये 5 सेंटीमीटर अंतर ठेवा. तर असं जर केलं तर आपल्याला खूप चांगली गोष्ट होईल. आणि बीबीएफचा अजून एक फायदा आहे की बियाणं कमी लागतं, 12-13 किलो बियाण्यामध्ये आपल्याला तसं पेरणी त्याच्यामध्ये होऊन जाते. आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही आहे की बीबीएफ यंत्र नाही आहे, ट्रॅक्टर नाही आहे, क्षेत्र फार कमी आहे, तर अशाने तुम्ही पेरणी करून घ्या 18 इंचावर. आणि जेव्हा तुमचं पीक उगवेल तर एक 15-20 दिवसानंतर 4 ओळीनंतर एक सरी काढून टाका.
1: अच्छा,
0: म्हणजे बळीराम रांगराने काढा किंवा छोट्या वखरांनी तुम्ही काढा, सरी पाडणं फार आवश्यक आहे. जेणेकरून जर पावसाचा खंड जर पडला जेवढं पाणी मिळेल आपल्याला तेवढं तिथे मुरेल वाचेल. आणि जर पाणी इनकेस जास्त झाला, कारण आजकाल कसं आहे की पाऊस मिळतोय पण कमी दिवसात मिळतोय, धो धो वाढतो, तो आपल्याला कामाचा नाही, तर मग असं पाणी त्याचा निचरा पण योग्य आपल्याला होईल. तर ह्या पद्धतीने आपण त्याची पेरणी करायची.
1: नक्कीच सर, आता पीक म्हटले की त्याला विविध अन्नद्रव्यांची गरज असते, जे त्याच्या वाढीसाठी असेल, येणाऱ्या फळासाठी असेल.
0: बरोबर.
1: तर त्यासाठी आपल्याला म्हणजे खत व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं.
0: अगदी.
1: तर मग सोयाबीनसाठी आपण खताचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे?
0: आता सोयाबीनचं हे पीक आहे मुळात खूप चांगलं पीक आहे, म्हणजे याला नत्राची कमतरता कमी राहते आणि नत्र जे मिळणार आहे त्याच्या मुळावर जे गाठी आहेत आणि त्या गाठीमध्ये जो रायझोबियम आहे त्याच्या माध्यमातून जास्त मिळणार आहे. तर त्यामुळे बीज प्रक्रिया करणं रायझोबियमची हे तर क्रमप्राप्त आहेच शेतकऱ्यांना. दुसरी गोष्ट, रासायनिक खतांचा जर विचार केला आपण तर 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 30 किलो पालाश प्रति हेक्टरी आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे 12-24-12 प्रति एकरी द्यायचं आहे. मग वेगवेगळ्या खतांच्या माध्यमातून, कारण यावेळेस खतांची थोडीशी कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी असे रिपोर्ट्स आहेत की सध्या तरी 50% खत अवेलेबल आहे. आपण बघतोय की आता खतांसाठी रांगा लागलेल्या आहेत आणि फार कमी, आणि जे काही आहे तर ते कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंना विनंती आहे की अट्टहास न करता एकाच ब्रँडचं किंवा एकाच टाईपचं खत न घेता, जे तुमच्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल खत आहेत, तर त्याच्यामध्ये 12-24-12 म्हणजे नत्र स्फुरद पालाश याचं कॅल्क्युलेशन आपण करावं आणि त्यानुसार आपण खत नियोजन करावं. याबद्दल जे तुम्हाला माहिती असेल तर नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही संपर्क साधा किंवा कृषी विद्यापीठाशी आपण संपर्क साधावा. त्यानंतर खत नियोजनामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की गंधकाचा वापर करा. फार आवश्यक आहे, कारण आपल्याकडच्या जमिनी ह्या 8 ते 8.5 पीएचच्या पुढे आहेत, त्यामुळे गंधकाचा वापर करणं

0: एवढा चांगला आहे, एकरी 8 किलो गंधक जर आपण दिलं तर जमीन पण भुसभुशीत होईल, शेंगा पण खूप चांगल्या भरतील, त्याचं तेलाचा पर्सेंटेज पण वाढेल आणि वजन पण वाढेल. तर त्यामुळे सल्फरचा वापर जरूर आपण करा. जर आपण सिंगल सुपर फॉस्फेटमधनं करत असाल तर मग सल्फर देण्याची गरज नाही, तर त्याप्रमाणे आपण नियोजन करावं. आणि अर्थातच सेंद्रिय खतांचा वापर जेवढं तुमच्याकडनं शक्य आहे पेरणीच्या पूर्वीच आपण सेंद्रिय खतांचा वापर सुद्धा करावा.
1: नक्कीच. सर, आता पीक म्हटलं की तिथं आजूबाजूला तणांचा प्रादुर्भाव असतोच आणि तण असतात आणि आपण म्हणतोच की तण खाई धन, तर या अनुषंगाने तणांचं व्यवस्थापन आपण सोयाबीन पिकामध्ये कसं करायला हवं?
0: तणांमुळे सुद्धा जवळपास 20% ते 60-70% नुकसान पिकांचं होऊ शकतं. तर सोयाबीनमध्ये सुद्धा पेरणीच्या पूर्वी आपण काही तणनाशकं देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इन्स्टन्स पाहिलं तर पेंडामिथिलीन सारखे आहे. पेरणीनंतर पण उगवणीपूर्वी जसं डायक्लोसुलम आहेत, याची सुद्धा आपण वापर त्याच्यामध्ये करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत आणि काही तणनाशक उभ्या पिकांमध्ये आपण देऊ शकतो 15-20 दिवस झाल्यानंतर. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते तण आहेत, रुंद पानाचे आहेत, गोल पानाचे आहेत आणि त्याची तीव्रता किती आहे, यानुसार तुम्ही त्याचा निर्णय घ्यायचा आहे. आणि जसं इमॅजी थायपर आहे जे आपण उभ्या पिकांमध्ये देऊ शकतो, किंवा इमॅजी थायपर प्लस इमॅजी मॉक्स हे संयुक्त तणनाशक आहे. परंतु तणनाशक फवारत असताना तज्ञांच्या सल्ल्याने त्याचं तणांचं नियंत्रण आपण करावं.
1: सर, आता पीक म्हटलं की आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो पाणी, आणि पाणी फार आवश्यक असतं की पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला करावंच लागतं, पाण्याशिवाय पिकाची वाढ होऊ शकत नाही. तर मग सिंचनाचं व्यवस्थापन आपण कसं करायला पाहिजे?
0: आता तसं पाहिलं तर सोयाबीनचं जे पीक आहे हे 3 महिन्याचं पीक आहे, त्यामुळे विशेष काही याला इरिगेशन मॅनेजमेंट किंवा सिंचनाची व्यवस्था करण्याची गरज पडत नाही. परंतु जसं पाहिलं आपण तर सोयाबीनला जवळपास 25 हेक्टर सेंटीमीटर पाणी लागतं, म्हणजे एकरी जर पाहिलं तर आपण 10 सेंटीमीटर पाणी, एकदम साध्या भाषेत जर म्हटलं तर 10 लाख लिटर पाणी एकरी त्याच्यामध्ये लागतं आणि याची गरज पावसामध्ये पूर्ण होते. पण यावेळेस एलनिनोचा इफेक्ट असल्यामुळे तुमच्याकडे जर शेततळं असतील तर शेततळ्याची डागडुजी आजच करून घ्या, ते सुद्धा एलनिनोसाठी फार आवश्यक आहे. तर जेवढं काही पाणी आपल्याला सुरुवातीला मिळणार आहे ते त्याच्यामध्ये स्टोअर राहील आणि प्रोटेक्टिव्ह इरिगेशन संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी, विशेषतः दाणे भरताना शेंगा भरताना. तर ह्या जर केल्या आपण तर एवढं निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल.
1: अच्छा सर, आता आंतरपीक सुद्धा महत्वाचं असतं, सोयाबीनमध्ये आपण कोणते आंतरपीक घेऊ शकतो?
0: सोयाबीनमध्ये आंतरपीक घेताना सर्वात पॉप्युलर आणि सर्वात महत्वाची आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याची असणारी सिस्टम म्हणजे सोयाबीन आणि तूर. तर तुम्ही 4 सोयाबीन 2 तूर किंवा 6 सोयाबीनच्या ओळी 2 तुरीच्या ओळी किंवा 8 सोयाबीनच्या ओळी असे वेगवेगळ्या प्रकारात तुम्ही घेऊ शकता. काही ठिकाणी कापसाचे सुद्धा चांगले रिझल्ट्स आहेत, मूग आहे, उडीद आहेत, यासारखी पिकं आपण सोयाबीनमध्ये आंतरपीकमध्ये घेऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर ऊस आहे आणि तिथे काही जागा जर असेल तर तिथे सुद्धा ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आपण सोयाबीन घेऊ शकतो. अशा प्रकारचे पण आपण प्रयत्न करू शकतो. परंतु साधारणतः कमीत कमी तुरीचं पीक तरी आपण ऍज अ आंतरपीक म्हणून सोयाबीनमध्ये घ्यायचं आहे.
1: अच्छा, तर आता जाता जाता आमच्या समस्त शेतकरी बांधवांना महत्वाचा संदेश काय द्याल बरं?
0: महत्वाचा संदेश एवढाच आहे की शेतकरी बंधूंनो, खरीपामधलं आपलं सर्वात महत्वाचं पीक आहे सोयाबीन.
1: हो,
0: आणि सोयाबीन पीक हे जवळपास 3-3.5 महिन्याचं आहे आणि त्याच्या शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये ह्या एलनिनो येणार आहे.
1: हो,
0: तर त्या दृष्टिकोनातून आताच एलनिनोकडे लक्ष न देता त्याची मुळं कसे वाढतील, त्याचा जारवा कसे वाढेल, ते बीज प्रक्रियेच्या माध्यमातून जमीन भुसभुशीत करून या सगळ्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये विचार करावा. बीज प्रक्रिया जरूर याच्यामध्ये करावी. सुरुवातीच्या काळामध्येच रोग आणि किडीचं व्यवस्थापन करणं फार आवश्यक आहे. सेंद्रिय खतांचा वापर तुम्ही जरूर करा. निंबोळी अर्काचा वापर 20 दिवसापासूनच तुम्ही स्टार्ट करा आणि तुमच्या सोयाबीनच्या पिकाच्या खोडावर शेवटपर्यंत ऊन आणि हवा कशी खेळती राहील या दृष्टिकोनातून तुम्ही लागवड करा. निश्चितच या एलनिनोच्या खडतर काळामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं पीक येईल.
1: सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना एलनिनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचं जे पीक आहे या पिकाची काळजी कशी घ्यायची, त्याचे कोणकोणते वाहन आहे, जमिनीची निवड कशी करावी, पाणी आणि खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं आणि कोणकोणत्या वाहनांची आपण निवड करायला हवी, असे एक ना अनेक प्रश्नांचं निरसन या मुलाखतीच्या माध्यमातून केलेलं आहे. नक्कीच या मुलाखतीचा फायदा आपल्या समस्त शेतकरी वर्गाला होईल यात काही शंका नाही. दिलेल्या माहितीबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.

शेतकरी बंधूंनो, आताच आपण एल निनोच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

0: दिस रातीचा करूया राबूया जाऊया शेताला
1: आणि याबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार.

0: शेतशिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून तो प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया काही संदेश.
1: रिया, तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
2: रिया, तुला पाहिलं ना तर म्हणतील की ही रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून.
3: अरे हे काय चाललंय?
4: आमचंही असंच चालतं,
2: कारण हे आहे हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं?
2: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.
5: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्हेंटिलेटर म्हणजे काय, अतिदक्षता उपचारांबाबत समाजातील गैरसमज आणि सत्य. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू तज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231. हॅलो डॉक्टर.
6: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा बियाणे सनियंत्रण कक्ष 9309-48-54-72. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्मअन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
0: श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो. यानंतर 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय

मराठी बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 12 वर्षे पूर्ण केल्याबद्दल, गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदरीत वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतली.

0: आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200+ जण जखमी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी घेतला. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी आंतरराज्यीय नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल, असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व

जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे। ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला। प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे। सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असं प्रधान यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे। न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे। विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे। मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे। तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे। राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला। खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे। या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे। मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला। प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली। कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमीरांचे आभार मानले। पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत। जॉईंट आवामी एक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं। रावलकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे। आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोहोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात 1000 लोक रस्त्यावर उतरत आहेत। सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे। पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे। इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली। दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे। मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे। हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे। अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे।

0: विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200+ जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत. पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया. कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्यादृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक एक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते. कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे एफडीआय वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे असा एक मेसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत, बरेचसे

0: रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे. जीएसटीने त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये जीएसटीमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा जीएसटी रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे एफडीआय येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले त्याच्यामुळे एफडीआय इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकतो. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाहीये कारण आपला स्केल आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियन पेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होता 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाचे होण्यासाठी 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7%च्या पण सुद्धा पलीकडे आणि कन्सिस्टंटली गेलो होतो. पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: वृद्धीदर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये तर तो नेमका कशामुळे झालेला आहे काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी.
0: जीएसटी हा एक खूप मोठा हे होता कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे. पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात लिकेजेस कमी झाले तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे बरेचसे रिफॉर्म्स होतात हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती.
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षांमध्ये आलेला आहे. पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे. एफडीआय सारखी येतात आहे पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त

0: रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहेत. बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे, पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षांमध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे. आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारीच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे.
0: बरोबर,
1: लक्ष दिलेलं असेल म्हणजे काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केलं त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल असेट म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे. आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेशी संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये जर डीबीटी आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंट मध्ये त्या पीएम किसान योजनेमधून मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचं ग्लोबल मार्केटिंग करू शकू यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुभविषयी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेली आहे. आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते
0: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेपशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचे अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्ण त्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी

0: टक्के कन्वर्ट झालेला आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथॉरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच घडलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स येण्यासाठी सिंगल विंडो, जसं सरकारची विविध यांची योजना असते, तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती, ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं, तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की, शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठी लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी, या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय जरा विस्ताराने सांगा.
0: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते, त्याच्यात काहीच हे नाही. पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत.
1: कोणते रिफॉर्म झालेले?
0: आपल्याकडे एक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे अॅग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता, अर्थात तो सेंट्रली हे होता. पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता,
1: तिथले
0: लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न, जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण एक 90s जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक, याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही. पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून, जो यांनी केलेला आहे अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होती. त्या दृष्टीने या सरकारने
1: मूल्य साखळीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे, पण साठवणुकीचा जो भाग आहे कोल्ड स्टोरेजेस वगैरे, आता त्याची संख्या वाढली गेल्या 12
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत, कारण की त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की अॅग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू

0: शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंग वर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे. याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च सरकारचा जो काही खर्च असतो अर्थसंकल्पीत तरतूद असते ती कमी कमी होत चालली. ही ओरड आपण करलेलो होतो त्यावेळेस पासून ऐकतो जे गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
0: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मुली सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारची राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे. आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्पित तरतूद, तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला जीडीपीचा एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च होता तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षांमध्ये होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते डायरेक्ट मिळत आहे त्यांच्या खात्यामध्ये. विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजनेच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिले हर घर जल योजनेमध्ये आता एलपीजी कनेक्शन दिले आहेत उज्ज्वला योजनेमध्ये. या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहे आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केलेली
1: आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
0: अर्थातच.
1: मग तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला पण गेल्या 12 वर्षांमध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आता तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करतायत किंवा हे आणि कोरोना या दोन कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतक न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण

0: त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं. तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे व्हॅक्सिनची निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली. अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती. हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते व्हॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं. व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे. इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर्स म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवले आहे. आता ओडिसामध्ये म्हणा वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला लोकांना तिथनं हलवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीने जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाहीये. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते
1: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी तिथली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईटचे नाव पुन्हा एकदा http://awards.gov.in. प्रस्ताव मागवण्याची शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपले. श्रोते हो, आज शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्ममध्ये गुलाम नियाज खान यांचे गायन ऐकूया, राग यमन. विलंबित बंदिशीचे बोल आहेत काहे सखी कैसे के करिये भरिये दिन, आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत एरी आली पिया बिन. विलंबित बंदिश 1 तालात तर द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यानंतर तराणा 1 तालात निबद्ध आहे. तबल्यावर साथ दिली आहे संतोष मिश्रा यांनी, तर हार्मोनियमवर साथ केली आहे जयंत फडके यांनी. तर ऐकूया गुलाम नियाज खान यांचं गायन, राग यमन.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गुलाम नियाज खान यांचं गायन आपण ऐकलं, राग यमन.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
5: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर
4: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
6: कधी कुणी यन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडताना.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित

0: 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया नभोनाट्य कर्माची झाली दशा. लेखक केडी जुवेकर.
1: आकाशवाणी मुंबई नभोनाट्य कर्माची झाली दशा. लेखक श्री के डी उर्फ बाळ जुवेकर. दिग्दर्शक रघुनाथ पराडकर. कर्माची झाली दशा.

0: गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सदा सर्वदायक तुझा घरावा तुझे कारण देह माझा पडावा उपेश नको गुणवंत अनंत रघुनायका मागण ही चाहता। जय जय रघुवीर समर्थ जय श्री शिव शंभो नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय।
1: पूजा लवकर आपटली
0: काय म्हणलस?
1: पूजा लवकर आपटली।
0: अरे आपटली अरे बाबल्या पूजा आटपले मेल्या।
1: असं काय पूजा आपण आटपलाची?
0: आज बाईस कंटाळ शिलो आणि पूजा काय रोज दोन दोन तास करू होई असा शास्त्र नाही?
1: मग रोज चार चार तास तुमची पूजा चाललेली असता ती काय शास्त्रात सोडून की काय?
0: तसा नाही रे
1: मग
0: पण या रिकाम टेकड्या वेळात करतले काय दुसऱ्या पूजेशिवाय? येऊन जाऊन आपला हरी हरी नाहीतर पांडुरंग पांडुरंग
1: काय हो म्हणा आबानू। पण एवढ्या दांडग्या वयात रिटायर झालात ही मोठी चूक केलात।
0: चूक माझी नाही बाबल्या माझ्या नशिबाने झाले असं म्हणा खोया।
1: काय या नको तर सांगतात ह्याच्यात नशिबाचं कसलो इलो संबंध?
0: अरे मेल्या सरकारच्या नियमानुसार 58 वर्षी रिटायर झाले मराठीत त्याका सेवानिवृत्त झाले असं म्हणतो।
1: काय आबानू काय या 58 वर्षाचं गणित भगलीन तर नाही ना सांगत असाल तुम्ही? आणि 58 वर्षा तुमचं कोणा एवढं ताट राहत काय हो साठीत?
0: वाटत नाही ना मी साठीतलो। अरे बाबा तेव्हाच्या राज्यात तसाच होता नोकरीस लागताना वय हटकल्याने। आता माझा खरा वय माझ्या बापसाक माहिती अंदाज तो तोंडात तिला आता तिला येते कुण
1: त्याचो परिणाम ह्यो असो भोगूचो लागलो। आबानू आता तसा बघू गेला तर तुमचा वय 50 वर्षा
0: भावल्या तुका का झाले माहिती?
1: अहो आमच्या अण्णाचो आणि तुमचो जन्मदिवस एकच ना।
0: काय म्हणतेस तरी काय अण्णा 50 वर्षाचं झालो
1: या काय विचार ना झाला? अहो गेल्याच महिन्यात आपल्या वयाची गोल्डन जुबली केल्याने अण्णाने।
0: कसली जिलेबी म्हणालस?
1: जिलेबी नाही हो गोल्डन जुबली वयाची 50 ही मोठी पार्टी दिल्यान मालवणात।
0: अरे पण अण्णा 4 बुका शिकलो शाळेत गेलो म्हणा त्याका त्याची जन्मतारीख गावली।
1: जन्मतारखेचो आणि शाळेचो संबंध खाईलो? आबानू जन्म नोंदणीचा काम गावच्या ठिकाणी ग्राम पंचायत आणि शहराच्या ठिकाणी मनसुबाजी करता। आता माकातली काय माहिती म्हणा पण तलाठी भाऊ एकदा हटलात असाच काहीतरी सांगत होते।
0: अरे आमचे आऊस बापूज अडाणी होते त्यांनी आमच्या जन्माची नोंद केल्याने नाय ते तुला आता आमची काय मिस्टी? आणि तेव्हाच्या राज्यात कोणाकडे होती जन्मतारखे?
1: ते बाबतीत मात्र तुमका दोष देऊ येऊचं नाही। अहो तेव्हाच्या राज्याची कथाच वेगळी होती। अहो स्वाना गाठीक बानान फेराची सोय होती आता ते दिवस रवले नाही
0: रे बाबा।
1: हो आता

0: तुमच्या जन्मतारखेच हो किती घोटाळा झालो तो बघा
1: रे शिरारे पडवता घोटाळ्यात आणि कांडा लागवता जन्मतारखे.
0: आता हिचा काय बिना असला छापरा चाळवल्यासारख्या करता ती. आता बरी होती हिची जन्मतारीख धापू झाली की काय बनू
1: रे. माझी जन्मतारीख होतीच खोय तर ती धापो जातली. माझी जन्मतारीख माझ्या आयक माहिती नाही. आयक जन्मतारीख विचारलंय तर सांगा काय चंप्या गो तू या जन्मलस त्या वर्षात नातने लय तीन कणगी बगरून दिवळे बांधले होते बघ.
2: आमचं दादा पण सांगा
0: अबानू तुमचं दादा मगे
2: बापूश्री ते सांगत तू जन्मलस म्हणजे मी त्या वर्षात थंडी मरणाची पडलेली
0: तेतुरसून तुम्ही जगला ज्या आधी नशीब म्हणा माझ्या काकूंचा नाही गे काकू
1: तुका मेला काय म्हणाचा ता म्हण.
2: अरे माझ्या बापाशी त्या थंडीची आठवण राहुली पण इसवी सालाचं पत्त्याच नाही बघ.
1: त्या मामनजींचा जाऊन दे पण तुमका तरी खर माहिती होते इसवी सन पोरीची जन्म तारीख माहिती नाही आणि आता करून बसलास ना फांदो.
2: अगो फांदो करून बसले तरी काय नाही हो तो वांदो. एक गिरो तर छप्पन येतील नाही तर घरून येऊन येईन बरा काय तोटो हा सध्या रिटायर असे मी
1: या बघा छप्पन इले तरी असो मनासारखो यावचो नाही. हो चांगलो सरकारी ऑफिसात होतो.
2: अगो सरकारी ऑफिसात चांगले बरेच जण असतात एक गेलो आता दुसरं येईल आणि आमचा बायो पण काय अगदी दिसत वाईट ना काय बाबल्या
1: वय वय काय पण बायोचा लगीन जमवताना वाहन धरण जाताली तेव्हा आठवताला.
2: अगो वरीसभर तरी धरण जावशी नाही कोल्हापुरी असा प्युअर प्युअर रिटायर झाल्यावर नवीन घेतलंय.
1: वय वय माहिती
2: आहे बाय तुला काय माहिती
3: आहे.
1: अरे पण असा काय करतस काय भांडा नको तर काय करू रे. अरे ह्यांच्यामुळे बायोचा लगीन मोडला.
2: वय वय जसा काय मी जापून मोडले अशा थाटा आलडे घालता. अगो माझे बाय माझ्या पायावर माझ्या हाताने मीच धोंडू घालेन काय गो.
1: माका हटकू नको पण बोलणे करण्यात तुमची काहीतरी मिस्टेक झाली म्हणान पाहुण्याने बायोक मोडले.
0: च्या मारी टोपी पाहुण्यांचे त्यांची ही हिंमत काय गे काकू
1: काय
0: हे पाहुणे इल्ले तरी खैसून
1: मसनासून
0: मसनासून हाय किते इल्ले
1: हजामत करू. अरे मेल्या मगाच पासून एकटाच भांडण चालला था रेड्यासारखा ते तू तुका काय कळला ना.
2: अगो रेड्या कसा कळताला म्हणतात ना रेड्याच्या कानात किन किनता रेडो म्हणता माझा लगीनच वाचता त्याच्यातली गाय रे बाबल्या.
0: अबानो ओ अबानो रेड्याचा लगीन झाला अहो माझी म्हस गाबणी राहुली.
1: मेल्या भैरव तो बायले म्हस म्हणतात मेल्या रे तुझ्या जीवाक तरी पुरवता.
0: तुम्ही जर माझा रेडो म्हटला तर माझे बायकोक मी म्हस म्हटलं ते तर माझी काही चूक झाली
2: नाही रे बाबा नाही मेले आमचे दार आमच्या कशाला घातलं.
0: बरं पण अबानू पाहुण्यानी बायोक नकार द्यावचा कारण काय.
2: बायोची जन्मतारीख
0: मगे
2: मगे काय. अरे वयात फरक दिसलो तसा बायोचा खऱ्या वय 25 वर्ष पण सर्टिफिकेटवर असा 27 वर्ष.
0: औषिक खाऊ हरा बायकांच्या दोन दोन नावासारखे त्यांचे दोन दोन जन्मतारखे सुद्धा असतात की काय.
2: अरे पण बायोच्या दोन जन्मतारखेच्या मागे मोठो इतिहास असा
0: आणि पुराण नाही
2: रे. मेल्या ऐकान तरी घे स्वयंपणी त्याचा असा झाला.
0: कसा
2: लहानपणी आमचा बायो लय मस्ती करी लय मस्ती करी आणि 7 वर्ष पुरी झाल्याशिवाय मास्तर काय पटावर नाव घालूक तयार होईना. शेवटी इसवी सणात फरक करून बायोचा वय 2 वर्षांनी वाढवला. इसवी सन 1962 चे 1960 केलंय.
0: करताना सोप्या वाटला कागदोपत्री तारीख लागली आता केलेली कर्मा निस्तारणा सोप्या नाही.
1: तू का सांगतोय बाबल्या 62 साल तो महापूर इल्लो ना ते दिवशी बायो झाला. अरे बाळणपणात सुई निल्ली ना ती 2 दिवस आमच्याच घरात होती वावराची अडचण. तर रे आम्ही सगळे
2: माळा
0: मग बरोबर बायो जलमल्यावर त्याच्या पायाचा स्पर्श त्या महापुराच्या खदू पाण्यात झालो आणि पाणी भराभर भराभर अटक लागला. भाटीच्या जागेवर कोंडी आणि कोंडीच्या जागेवर भाटी दिसाक लागली. नाही अबानू
2: बाबल्या अरे फलत्याच टायमा भगल बरी सुस्ता.
0: अबानू तुमचं मग हसू येता. तुमची जन्मतारीख नोंदूक नाही म्हणून तुमच्या आवशी बाबाशी तुम्ही अडाणी खुले म्हणत होता. आता बायोच्या जन्म तारखेचं

0: हे चैत्र, तू वैशाख केलास, त्याचा जबाबदार तुम्हीच की नाही?
1: मी जबाबदार बाबल्या, मी जबाबदार.
0: मग
1: हे बघ बाबल्या, आता झाला तर झाला, परत परत ता जोगायत बसा नको. ज्या बायोच्या नशिबात असा ताच होताला.
2: देवाच्या दयेन हात पिवळे झाले असते पोराचे. काय मी आधी इवंचनेतून सुटला असतो.
0: बाबानो काकू, बायोच्या लग्नाचा नाव आता काढला तेव्हा लय घोळेत ठेवण्यात अर्थ नाही. लग्नाचा भार लवकरात लवकर उडून देवा.
1: अरे बाबल्या, अरे बायोचा लगीन मोठ्या थाटा मठात लावून देते की नाही बघ. पुढच्या महिन्यात कंपनीन बोलवणार हा. अरे ग्रॅज्युएट आणि प्रॉव्हिडंट फंडाचो चेक तयार असता तयार.
0: मग रिटायर झाल्यावर डबुला मिळतात? हा
1: होय बाबल्या, लोकांका आता डबुलाच वाटतं, पण आपण इमानी इतबारे केलेल्या सेवेचे पैसे असत ते.
2: मग बायोच्या लग्नाचे खटपटी बेगीन लागा.
1: अगो आता काय गप बसते की काय? स महिन्याच्या फुतूर नाय बायोच्या लगीन लावून दिलं तर वाट्यावर मिशी ठेवूच ना. अगो अगो अगो अगो, माझ्या छातीत कळली गो. अगो घाम सुटलो बघ अंगात. अगो माका दाखला कोणातरी आण.
2: रामेश्वरा
1: माझ्या छातीत
0: डोळी फ्रूप लागली.
1: अगो अगो माझ्या छातीत जोराची कळली गो. अगो अगो रामेश्वरा
0: काय उपयोग नाही बायो. आबा आपला सर्वांचा सोडून गेले.

0: काकू आता काळीज खट कर बघू, अगे आपल्या नशिबात इल्लेले भोग आपण भोगूकच पाहिजे. जाणारो बिचारो फुटलो काकू, अगे पोराकडे बघून तरी चिपरव.
1: तेवढं बायाच्या लग्नाचं घोर पाटी ठेवून गेले.
0: अगे मावले घोर तेवढंच नाही, भयंकर घोटाळा करून गेले हा ताबा.
2: बाबल्या कसलं घोटाळा रे? आबांच्या कंपनीतून काल पत्र येईला, त्याच्यात काही तसच नाही ना.
0: तोच घोटाळा झाला बायो, तोच घोटाळा झाला. मधून सगळा पत्र वाचल्या नसा होय तो काय मधून इलो.
3: येताना वकील मामांका पण घेऊन इले. म्हणतात ना काका बरोबर मामा असलेलो बरो.
0: नमस्कार वकील मामानो.
4: नमस्कार मंडळी.
0: मधू आता काय झालं तर सांगू. हा कालच्या पत्रात काय आता सांग.
3: ता हे वकील मामाच सांगतील.
0: सांग
3: बायो, आबांचे पैसे मिळासाठी आता तुमका मॉप खटपटी करूचे लागतले.
2: किती रे मधू?
4: मंडळी कंपनीनं आबांच्या नावावर काढलेलो चेक आबांच्या मृत्यूनंतर कॅन्सल झालो.
3: आता आबांच्या रकमेक धनी कोण ता कंपनी कळवू भया असं हे वकील म्हणतात.
0: अरे पण आबांच्या पश्चात सगळी रक्कम काकूक आणि बायोकच मिळतली, आता त्यांच्याशिवाय वारस कोणा आबा.
4: हा मंडळी ताज मी सांगते तू ताज मी सांगते पण त्याच्यासाठी काकू आणि बायो हे दोन व्यक्तीच आबांचे कायदेशीर वारस असत. ह्या कंपनी कायद्यान पटवून देऊ भया.
3: आता हे सगळे उपद्व्याप कित्या म्हणून सांग.
0: कित्याक रे बाबा?
3: अरे प्रॉव्हिडंट फंडाचं फॉर्म भरताना आबांनी नॉमिनेशन केले नी ना.
0: नॉमिनेशन करूक नाही मगे.
4: मी सांगते आपणाक मिळणारी प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम जर आपणाक अकाली मृत्यू इलो तर आपल्या पश्चात कोणाक मिळायची त्या व्यक्तींची नावा नॉमिनेशन फॉर्म मध्ये भरूची असतात.
1: तेलका असा होता ना तर तोडाक माहिती होता बाबा काळ्या डाव साधला.

0: पावशी तोंड धाक बघू मधु तूच काय तो कागद लिवन कळव कंपनीत
1: बायो अगो खुळ्या नुसतो कागद लिवन काम नाही होवच
2: मंडळी अहो त्यांच्यासाठी आबांचा डेथ सर्टिफिकेट कंपनीत पाठवू गोया
3: कसला सर्टिफिकेट पण म्हणतस
1: आबांच्या मृत्यूचा दाखलो रे बरा तो तरी घेतलो असा ना बायो
0: खैसून घेऊचो लागता
1: ग्रामपंचायतीसून ता सुद्धा मृत्यू इल्यापासून 7 दिवसाच्या आत अर्ज करूचो लागता
3: असा तो आम्ही घेऊकच नाय
2: काय हे मंडळी अहो आबांच्या मृत्यूक आता 2 महिने होऊन गेले अजून तुम्ही दाखलो घेऊक नाय
1: बाबल्या तू मेल्या शेजारी यांचो तुका पण काय माहिती नाही
3: अरे गुलामा माका अडाने काय समजता
2: अहो मंडळी माणूस मयत झालो की त्याच्या मृत्यूची नोंद पंचायतीच्या रजिस्टर मध्ये करूची असता
0: पण आमका सरपंचान काय सांगाक नाय
3: तो कसो सांगात मेल्या खाटल्यात बसा निरीये फुकाकच टाइम पूर्ण नाय
1: आणि काय रे बाबल्या
3: काय
1: जन्म मृत्यू नोंद अशी पाटी ग्राम पंचायतीच्या कचेरीत लावलेली हा हा मा
3: होय होय
1: तेव्हा ही पाटी हैसर कित्या ह्याचा अर्थ काय ह्याच्यावर कधी विचार केलं
3: तुझ्यान सांगते मधु ते पाटीचो अर्थ माका आज कळलो
0: ता मरो मधु आमका आता मृत्यूच्या दाखल्यासाठी काय करूचं लागत ता सांगा
2: मंडळी आता बघा मी सांगते
3: सांगा
2: तलाठ्यात गाठून आबांच्या मृत्यू संबंधात पंचांच्या सह्यांचा अर्ज देऊ खोय समजलं मग तो अर्ज मामलेदार कचेरीत जातो मग आबांच्या मृत्यूचं दाखलो गावतलो
3: असा तर मग सरपंचक पुढे सारू खोया मामलेदार कचेरीत त्याचा मॉप वजन असा
1: माका माहिती असा बाबल्या अरे थैल्या कामासाठी थैसरल्या कारकुनांका चाय पाणी देऊन सरपंचान आपला वजन वाढवून घेतल्या ना
3: होय रे होय तसाच असा खोया म्हणतात ना चाय थै न्याय
1: पण ह्या बघ बाबल्या
3: काय
1: तलाठी भाऊंका विश्वासात घेऊन काम करून घेऊया
3: अरे मधु आबानी नॉमिनेशन भरलं मी नाही असं तू म्हणतोस
1: हो
3: पण ता भरलेला असा किंवा नाही हा ता बघण्याची कंपनीची जबाबदारी काय होऊ नये
1: काय पण पॉइंट काढलेस हा बाबल्या
2: मंडळी बरं बोलात अहो तसं बघू गेल्यावर काम कंपनी जात असा पण कंपनीचे कारकून ते सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच आमच्यात हो आळस हो निष्काळजीपणा आमका हो असं होता
1: तेव्हा प्रत्येक कामगारान आपला नॉमिनेशन झाला की नाही ह्याची खात्री करून घेऊ होई
3: नाहीतर मग हे असे हेलपाटे घालूचे लागतले
0: बरा मधु एवढं दाखलो पाठवून काम भागत काय रे
1: तेवढा काम सोप्या नाही हा बायो त्याच्यासाठी वारसपत्र करून घेऊ होया
2: आणि त्यासाठी कोर्टाकडे रिट पिटिशन ऍप्लिकेशन करू होया
3: कसली पिटिशन म्हण
1: पिटिशन नाही रे बाबा रिट पिटिशन म्हणजे याचना अर्ज
3: आता
2: मंडळी मंडळी मी तुमका सांगते नीट ऐकून घ्यावा बायो ऐकून घे काकू आणि बायोच आबांच्या पश्चात त्यांच्या प्रॉपर्टीचे रितसर वारस असत आणि त्यांच्यासाठी त्यांका वारसपत्र मिळाक व्हया असो अर्ज कोर्टाकडे करू होयो
0: अगे माझे बाय मग कोर्टाची पायरी सुद्धा चढाक होई की काय
3: हो मग आपली लागली लांबण तारखेवर तारखे पडत रवतले औजाच्या कारकिर्दीतली केस नातू म्हातारो झालो तरी चालू असता
1: म्हणून म्हणतात ना शान्या माणसान कधी कोर्टाची पायरी चढा नाही
2: पण मंडळी करूचा काय अडलो हरी अन कोर्टाची वाट धरी मंडळी वारसपत्र मिळासाठी कमीत कमी 6 महिने तरी लागतले
0: वकील भाऊनू आता सगळा काय तर तुम्हीच करा तुमच्या शिवाय आमका सल्लो देणारो दुसरो असा को
3: अगे काकू तू काय एक काळजी करू नको वकील भाऊ आणि मधु काय त्या सगळा व्यवस्थित करतले मी आणि मधु शेजार धर्माच्या नात्यान अशा प्रसंगी मदत करू वचनबद्ध असाव एवढाच तुका वचन देतय नाही रे मधु
1: होय काकू
3: हा
1: वकिलांका घेऊन आजच वारस पत्रासाठी अर्ज लिवान घेऊया कसा रे बाबल्या
3: कशी आपली इच्छा महाराज जा बयो जा आणि बाकीचा बघतो तू चायचो बंदोबस्त कर जा बिघून जा

0: अगदी व्यवस्थित समज घातल्या ना, बायोचा खरा वय त्यांनी पाहुण्यांका पटवून सांगल्या ना, आणि बायोक मागणी घालूसाठी तो पाहुण्यांका घेऊन आता हई योग झालो इतक्यात हैली तयारी झाली
1: होय। बायोन पाय धूप पाणी ठेवल्या ना बादले,
0: तर मगे सगळी सिद्धता रेडी असा, आता फक्त पाहुणे येऊची होती। नको नको, पाहुण्यांची मधोबरोबर कंट्री कंट्री नाही एंट्री झाली, एंट्री झाली। येवा येवा पाहुण्यानो, सोमते हात पाय धुवून घ्यावा
2: असा म्हणतास
0: होय।
2: काकू पाहुणे येले, बाहेर येऊन बस आणि बायो को बोला।
1: नको रे बाबा, माका लाज वाटत रे बाबल्या, माझा पांढरा कपा घेऊन बाहेर येऊन बसा।
0: पाहुण्यानो त्या टॉवेल घ्यावा बघूया।
2: ह्या बघा काकू, आबा गेले फार वाईट झाला, बिचारे अकाली गेले, त्या दिवशीच्या जन्मतारखेचं घोटाळं आमच्या लक्षात येलो, मधुभाऊनी सगळी कथा सांगल्याने तुमच्या मुलीची खरी जन्मतारीख कळली आणि आमच्या मनातलो गैरसमज दूर झालो।
0: पाहुण्यानो आमचा बायो तुमका पसंत असा ना?
2: हो तसा नसता तर दुसऱ्या खेपेक किती इला असतं हे सर। खरं सांगा मधुभाऊ, बायोक पहिल्या बघण्यातच पसंत केलंय मी।
0: तसा आमचा बायो सद्गुणी हा, अहो स्वर्ग करीत तुमच्या संसाराचो। बरं पण पाहुण्यानो, देणे घेणे बाबत तुमचा काय मत?
2: तामी अगोदरच सांगलंय, तुम्ही फक्त तुमची मुलगी देवची तिका पदरात घेऊचा काम आमचा। अहो बायो सारखी सद्गुणी मुलगी मिळणं हे आमचा भाग्य असा, असा माझ्या वडिलांचा मत।
0: मगे तुमच्या वडिलांची सुद्धा संमती असं म्हणतास?
2: तसा बघलास तर ते माझ्या इच्छेविरुद्ध कधीच नाही होते आणि नाही असत।
0: बरं तुमचे बाजून सगळी संमती झाली
2: हो।
0: बायो अगो तुझा काय, या बघ या बघ या बघ, असा मुरडा नको, मुरड तो कित्या तोंडान काय तर सांग।
1: तुम्ही सगळी वडील माणसं हय असत, मी काय तुमच्या शब्दा बाहेर असय काय गे आहे का? बाहेर आणि भूतूर माका हटकू नको बाय, पाहुण्यांका काय तर उत्तर दी।
3: मधु माका पसंत असत
0: ते म्हणजे गो कोण?
3: सुदाम।
0: पाहुण्यांचं नाव सुदाम काय? सुदाम भाऊजी नो, पुढल्या खेपेपासून सासरवाडीत येताना तुमची ती फोआची भ्याट हाणू किसरा नको हा माझ्यासाठी।
2: मग तुम्ही माका काय देतलास? कृष्णान दिल्यान तसा
0: अख्खी द्वारका तुमका देऊन टाकतल।
2: म्हणजे
0: समजावून सांगतो हा, अख्खी द्वारका म्हणजे ची सौ का म्हणजे चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी द्वारका आबा पाटील तुमका देऊन टाकतल।
2: मगे तुमचा बायो
0: समजदार असतात हो तुम्ही।
4: मी पण तुमच्या हसण्यात वाईट भाग घेऊ मंडळी।
5: वाईट किती घेतात मग सो घ्यावा ना।
4: काकू ह्या बघ तुझा पत्र आबांच्या कंपनीतून इला।
1: मधु बघ रे बाबा काय हाता
5: बघते हा, देवाकडे बघू। तू श्रीमती भागीरथी आबा पाटील वाचतय हा, ऐका। विथ रेफरन्स टू युअर लेटर अलॉंग विथ सक्सेशन सर्टिफिकेट डेटेड 22 डिसेंबर, वी आर प्लीज टू इन्फॉर्म यू दॅट दी पेमेंट ऑफ ग्रॅज्युइटी अँड ऑफ प्रॉव्हिडंट फंड अमाउंटिंग 48,709 एंड पैसे 70 ओनली एज ऍडमिशन अंडर द रूल टू लेट श्री आबा सोमाजी पाटील एक्स प्यून इन दी स्टोर डिपार्टमेंट हॅज बीन सँक्शन। यू आर देअर फोर रिक्वेस्टेड टू कलेक्ट ए चेक ऑफ द अबाव सेड अमाउंट विद इन 15 डेज फ्रॉम द डेट ऑफ दिस लेटर। जनरल मॅनेजर। चला काकू आधी विवंचनेतून सुटली, आता सारख्या सारख्या म्हणाक नको, कर्माची झाली दशा।
0: अरे काय हा भूतूर, तू इंग्रजीत वाचलस आमका कळाक नको?
5: अरे बाबा काकूंच्या नावाचा कोर्टाकडचा वारसपत्र कंपनीत मिळाला, सगळ्या रकमेचा चेक घेऊ पत्र मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत कंपनीत येऊन समक्ष भेटाचा असा कंपनीन कळवले ना।
0: चला सगळी किरीवारी दूर झाली, आता बायोच्या लग्नाची तयारी लागूया।
4: अरे पण बाबल्या मेरा दुसरी आनंदाची बातमी समाजली की नाही?
0: कसली रे बाबा?
4: कसली
0: हो?
4: मेरा बापू झालंच ना।
0: अरे माझ्या आधी तुका माहिती झाला?
4: अरे बाबा कसो झालो तरी पोस्टमन असे मी, पाननीतून येताना तुझ्या घरात पोरग्या चुराडाचा आवाज येलो म्हणून कान लावून चौकशी केलंय तर थोरलेन सांगले बाबल्याक बाबू झालो।
0: तुमच्या तोंडात साखर बडो रिपोर्टरानो
5: बाबल्या, आता सगळ्यांका पेढे देऊ गया?
0: अरे खाशात तेवढे पेढे देऊया, तुम्ही हेच थांबा मी इलय।
4: असा काय जिराचा तोंड घराकडे जाऊचा तो पेढे हाडूक जातोस की काय?
0: पेढे आणूच्या आधी जरा

0: काकू बायो आता झालेल्या प्रकाराबद्दल काय एक वाईट वाटण घेऊ नको. झाला गेला गंगेत मिळाला.
1: ज्या नशिबात होता त्यात झाला. दुसऱ्याक दोष कोण देता हा बाबल्या.
0: काकू त्या दिवशीच्या पाहुण्यांची मधु

0: ग्रामपंचायतीतून जाऊन येतोय जन्माची नोंदणी करून, नाहीतर उद्या सकाळी जन्म तारखेची नोंद करूक नाय असं माझ्या झिलान म्हणत नको रे।
1: काय मेलो हुळाकलो, झील झाल्याबरोबर थेट जन्म नोंदणी कार्यालयात गेलो।
2: ते का हस नको हा पोस्टमनानू, अहो जन्म मृत्यूची नोंद वेळच्या वेळी होऊक होई, ती नाही झाली तर बरेच घोटाळे होतात। जन्म मृत्यूची खरी तारीख मिळाली नाही तर शिरगंटीत सुद्धा भलो मोठो फार

0: मुलुखही वाचता थोडल्या शिलाचं मारसो असतो
1: मारशाक असला का ना
2: बायेचा लगीन जमलं त्याची खबर गावली असतली काकू काकू बायो लाजता बघ कसा था आणि हो बायो लगीन झाल्यावर हनीमूनाक जाऊच्या आधी कलेक्टर ऑफिसात लग्नाची नोंदणी करून यावा
3: नाहीतर संसारात रमल्यावर मग फुरसत नाही गावाची कसा होपसुला भाऊजी
4: आईपोग्य कशी चिडवतात ते
5: अगो ते असेच बसले त्यांका आधी चाय लाडू दि जा
2: आमच्या आधी सुदाम भाऊजी कधी हा
4: माझं नाव सांगा ना
2: कोणा सुदाम भाऊजींका

0: आपण ऐकलं नभोनाट्य कर्माची झाली दशा. लेखक श्री के डी उर्फ बाळ जुवेकर. दिग्दर्शक रघुनाथ पराडकर. पात्र परिचय आबा रघुनाथ पराडकर. बाबल्या आप्पा घाडी. काकू बी नीलप्रभा. बायो राजश्री पराडकर. मधु विनायक गावडे. सुदाम दत्ता पवार. पोस्टमन दिगंबर शेलटकर. वकील सुहास पराडकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोता आपण ऐकत होतात नभोनाट्य कर्माची झाली दशा. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: श्रोते, आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.